नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ शक 1948 अर्थात 9 जून 2026. पहाटेचे 5:55 आणि 39 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता सुरू होत आहे. सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते, सकाळचे 6 वाजतात, थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील हिंदी बातम्या. आम्ही संक्षेपित करीत आहोत.

ज्ञानेश्वर पाटील आणि सहकाऱ्यांच्या स्वरात तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता ऐकूया वर्षा पेडणेकर यांनी गायलेली स्वामी स्वरूपानंद महाराजांची ही रचना.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायकवृंदाच्या समूह स्वरात शंकर वैद्य यांची रचना. गीताला संगीतबद्ध केलं आहे यशवंत देव यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता समाप्त होत आहे. सकाळचे 6:30 वाजले. आता कार्यक्रम जगूया आनंदी.

श्रोते हो, आजच्या जगूया आनंदी या कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, वेगवान आणि धावपळीच्या जीवनात मनाला शांतता देणारी एक सुंदर शक्ती म्हणजे प्रार्थना. शालेय जीवनात आपण सगळेच जण अनेक मराठी हिंदी प्रार्थना शिकलो आहोत. या प्रार्थनांनी आपल्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली आहे, आपलं आयुष्य समृद्ध केलं आहे. प्रार्थना म्हणजे केवळ देवाकडे काही मागणे नव्हे, तर स्वतःशी संवाद साधण्याचा एक सुंदर मार्ग. नम्रता, कृतज्ञता, शिस्त, एकता, सहकार्य आणि मानवतेची मूल्य शिकवणारी, उत्तम व्यक्तिमत्व घडवणारी आणि आनंदी जीवनाची दिशा दाखवणारी एक अमूल्य देणगी. प्रार्थना ही केवळ शब्दांची मांडणी नसते, तर ती आपल्या मनातील आशा, विश्वास आणि सकारात्मकतेची अभिव्यक्ती असते. श्रोते हो, जेव्हा आपण मनापासून प्रार्थना करतो ना, तेव्हा आपल्या मनातील भीती, चिंता आणि निराशा कमी होऊन नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. आयुष्यात कितीही अडचणी आल्या, संकट आली, तर धैर्याने खंबीरपणे उभं राहण्याची ताकद आणि सकारात्मक विचारांची दिशा आपल्याला प्रार्थनेतून मिळते. आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच तर आनंदी, यशस्वी आणि समाधानपूर्ण जीवनाचे खरे रहस्य आहे. श्रोते हो, संगीतकार वसंत देसाई यांनी गुड्डी चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं हे प्रार्थना गीत आता ऐकूया. आज वसंत देसाई यांची जयंती, त्यांना विनम्र आदरांजली.

बरेचदा श्रोते हो या कार्यक्रमापुरता मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार. सकाळची 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आज अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम. थोड्याच वेळात म्हणजेच 6:40 आणि 2:02 कृषीवाणी या कार्यक्रमात संजीवकांचा वेलवर्गीय भाजीपाल्यात उपयोग भाग पहिला. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा प्रोस्टेट कॅन्सर भाग पहिला तज्ज्ञ डॉक्टर जुनेद शेख नागपूर केंद्राची निर्मिती. 6:50 आणि 2:10 परिसर स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास भाग पहिला सहभाग दीपाली देवकर आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती. 7:00 आणि 1:55 ऐसी अक्षरे रसिके वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा धांडोळा घेणारी साहित्यवेध ही मालिका. या मालेत सुनंदा भोसेकर यांच्या पेरी प्लस ऑफ हिंदुस्तान या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास 7:40 विक्रम्स फिटनेस 7:45 अनुरूप विवाह संस्था हे आज प्रसारित होणारे प्रायोजित कार्यक्रम. 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 30 लेखक नितीन साळुंखे. 12:00 वनिता मंडळात आपुलकी या घरात कौटुंबिक श्रुतिका लेखन स्मिता जोगळेकर यांचं. आज वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आपण लोणची मुरांबे पाककृती हा डायल इन प्रोग्राम ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती. 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. 5:30 युववाणी या कार्यक्रमात कौस्तुभ गोसावी यांचं काव्यवाचन. 6:30 अमृत कलश यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अनिता राकाडे यांची मुलाखत आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझा आवार माझा शिवार यामध्ये गौकृपामृत जैव संवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत. 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन हे तीनही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. 10:30 नभूनाट्य कर्माची झाली दशा लेखक के डी जुवेकर. नादब्रह्मांतर्गत आज प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम 10:30 सुरेंद्र नार्वेकर यांचं संतुरवादन राग बसंत मुखारी. 2:30 धनश्री अभ्यंकर यांचं गायन राग शुद्ध सारंग. 5:02 रूपक पवार यांचं तबलावादन ताल 3 ताल. 10:00 गुलाम नियाज खान यांचं गायन राग यमन. हे होते अस्मिता वाहिनीवरून आज प्रसारित होणारे कार्यक्रम. आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ होतं. पावसाच्या हलक्या सरी आल्या. कमाल तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी 35 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज येथे 30 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 76% इतकी नोंदवली गेली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहील. मेघगर्जनेसह पावसाच्या सरी येण्याची शक्यता

0: शक्यता आहे. कमाल तापमान 34 आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मच्छीमार बांधवांसाठी सूचना आहे, दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना ही सूचना आहे, किनाऱ्यापासून 75 किलोमीटरपर्यंतच्या सागरी क्षेत्रात काहीशी वादळी स्थिती असणार आहे. वादळी वारे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहतील आणि वादळात हा वेग तात्पुरत्या स्वरूपात 60 किलोमीटर प्रतितासने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. सोमालियाची किनारपट्टी, नैऋत्य अरबी समुद्र, केरळ, कर्नाटक, उत्तर अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि त्यालगतच्या पूर्व मध्य आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्र या भागांमध्ये वादळी स्थिती असणार आहे. वादळी वारे ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वाहतील आणि वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रतितासने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. श्रोते हो, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. सकाळची 6:40 झाली. आता कृषीवाणी हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता ऐकूया संजीवकांचा वेलवर्गीय भाजीपाल्यात उपयोग, भाग पहिला.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पीक संजीवके ग्रोथ हार्मोन्स किंवा प्लांट ग्रोथ हार्मोन्स या नावाने ओळखली जातात. पिकांच्या वाढीवर आणि अंतर्गत क्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य ही संजीवके करत असतात आणि त्याचे दृश्य परिणाम उपयुक्त ठरतात. नैसर्गिकरित्या वेगवेगळी संजीवके पिकात आढळून येत असली तरी बहुधा त्यांचे प्रमाण कमी असते. बाह्य वापरामुळे हे प्रमाण वाढवता येतं. जिब्रेलिन्स, ऑक्झिन्स, सायटोकायनिन्स, ग्रोथ रिटार्डंट, इथिलिन हे संजीवकांचे निरनिराळे प्रकार आहेत. वेलवर्गीय भाज्यांमध्ये संजीवकांचा वापर करण्यात येतो. दोडकी, घोसाळी, कारली, दुधी, काकडी, पडवळ तसंच लाल भोपळा, कोहळा, टिंडा, कलिंगड, खरबूज इत्यादी वेलवर्गीय भाज्यात संजीवकांचा वापर करण्यात येतो. इथिलिनचा वापर मादी फुलांची संख्या वाढवण्यासाठी करता येतो. यांचे रासायनिक नाव 2-फ्लोरा इथाईल फॉस्फोनिक ऍसिड असून ते पाण्यात मिसळते. याची तीव्रता 39.40% असते. संजीवक पाण्यात विरघळून मग त्याचे पाण्यात द्रावण करून प्रत्यक्ष वापराचे मिश्रण तयार करावे लागते. योग्य प्रकारचे संजीवक ठराविक प्रमाणात आणि पीक वाढीच्या योग्य अवस्थेतच वापरणे आवश्यक आणि महत्वाचे असते. संजीवक ही पूरक आहेत. संजीवकांचं प्रमाण आणि पीक अवस्था यांचा मेळ असावा लागतो. संजीवक विरघळण्यास योग्य द्रावण निवडणं आवश्यक आहे. निरनिराळी संजीवके एकत्र मिसळून वापरू नयेत. संजीवके वापरली म्हणजे पोषण आणि पीक संरक्षणही होते हा समज करून घेऊ नये. संजीवके ही उपयोगी आहेत पण त्यांचा अतिरेकी वापर हानिकारक ठरतो. संजीवक योग्य प्रमाणात वापरले तरच ते संजीवक ठरते. तेच संजीवक अयोग्य प्रमाणात वापरले तर ते मारक ठरते. संजीवकाचा आधी थोड्या प्रमाणात वापर करून बघावा, अनुभव घ्यावा आणि मगच विस्तृत वापर करावा. 1 ग्रॅम इथ्रेल पाण्यात पूर्णपणे विरघळून घ्यावे. विरघळलेले द्रावण 1 लिटर मापाच्या चंबूत ओतावे आणि स्वच्छ पाणी मिसळून 1 लिटर मूळ द्रावण तयार करावे. द्रावण सावलीत आणि थंड ठिकाणी ठेवावे. तयार केलेले द्रावण शक्यतो त्याच दिवशी वापरावे.
0: संजीवकांचा वेलवर्गीय भाजीपाल्यात उपयोग याविषयी माहिती आपण ऐकलीत. भाग पहिला आपण ऐकलात. वाचन केलं होतं स्वप्निता शिंदे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादर करते रोशन जाधव. श्रोते हो, कृषीवाणी हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:00 आता. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकरता ही सूचना आहे. या तीनही जिल्ह्यात आज मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी येतील. काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5 स्टार हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात

0: मुंबई। हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲपवर। कधी

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता प्रोस्टेट कॅन्सर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रोस्टेट बद्दल जाणून घेणं महत्वाचं ठरतं, तर प्रोस्टेट नेमकं काय असतं आणि त्याचं कार्य काय असतं?
1: प्रोस्टेट ही एक गाठ आहे, हे पुरुषांमध्येच असते, स्त्रियांमध्ये प्रोस्टेट नसते. आणि पुरुषांमध्ये प्रजननामध्ये म्हणजे जे रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये त्याचं कार्य राहते. तर ही सुपारीच्या आकाराची असते आणि ही आपली जी ब्लॅडर म्हणतो मूत्राशय आहे त्याच्या खालच्या भागामध्ये असते आणि त्याच्यातूनच आपली लघवीची नळी जी मूत्रनलिका त्याच्यातून निघते आणि जे आहे पुरुषांमध्ये रिप्रोडक्शनचं त्याचं काम आहे.
0: मग एकंदरीतच प्रोस्टेटचे पण काही आजार उद्भवतात का?
1: हो, प्रोस्टेटमध्ये बऱ्यापैकी आजार असतात. काही काही रुग्णांना जसं लघवीमध्ये इन्फेक्शन होते ते इन्फेक्शन कधी कधी प्रोस्टेट ग्रंथीमध्येही जाते आणि त्याला आम्ही प्रोस्टेटायटिस म्हणतो. त्याच्यामुळेही लघवीमध्ये त्रास होतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामध्ये कधी कधी पसही होऊ शकते, इन्फेक्शन होते, ऍप्सेस होतात. आणि वयोमानाने सर्वात महत्वाचा आजार जो आहे प्रोस्टेटमध्ये तो आहे वयोमानाचा आजार. म्हणजे पुरुषांमध्ये जसं जसं वय वाढते 50-55 वर्षानंतर याच्यामध्ये नैसर्गिकरित्या वाढ होते. जसं आपण म्हणतो की मोतीबिंदू असतो किंवा गुडघे दुखतात वयोमानाने, तसंच प्रोस्टेटच्या आकारामध्ये वयानंतर 50 वर्षानंतर 45 वर्षानंतर पुरुषांमध्ये वाढ येते आणि त्याला आम्ही प्रोस्टेट ग्रंथी वाढ किंवा बिनाईन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी असं मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये म्हणतो. हा सर्वात महत्वाचा आजार याच्यामध्ये असतो.
0: तर या आजारांमुळे कॅन्सर होण्याचे असतात का चान्सेस?
1: नाही, प्रोस्टेट कॅन्सर हा एक वेगळाच आजार आहे. म्हणजे हे जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे ही जसं जसं वय वाढते तसं सगळ्यात पुरुषांमध्ये दिसून येते. काही पुरुषांमध्ये याच्यामुळे त्रास होते, काही मध्ये त्रास होत नाही. आणि यातल्याच काही पर्सेंटेज जसं आपण म्हणू शकतो की 10% पुरुषांमध्ये ज्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे यांच्यामध्ये कधी कधी कॅन्सरची संभावना राहते आणि मग ते जे कॅन्सर वाढते त्यालाच मग आपण प्रोस्टेट कॅन्सर म्हणतो.
0: प्रोस्टेट कॅन्सर एक्झॅक्टली काय असतो आणि तो कसा काय होतो?
1: प्रोस्टेट कॅन्सर जो आहे जसं बाकी अवयवामध्ये किंवा ऑर्गन्समध्ये कॅन्सरचा आजार आहे तसंच कॅन्सरचा आजार प्रोस्टेटमध्येही राहतो. याच्यामध्ये प्रोस्टेटची गाठ वाढते किंवा वाढतही नाही, पण आतमधले जे टिश्यू आहेत त्याच्यामध्ये कॅन्सर उद्भवतो आणि तो कॅन्सर जो आहे तो इनिशियली जो आहे पहिल्यांदा गाठीमध्येच राहतो. मग तो हळूहळू रक्ताद्वारे आणि लिम्फॅटिक्स आम्ही म्हणतो तिथून तो निघून बाकीकडे पसरू शकतो. मग हळूहळू तो जर बाकी अवयवांमध्ये गेला, ऑर्गन्समध्ये गेला, तर मग तो रुग्णांना त्रास देणं सुरू करतो किंवा तो लघवीमध्येही पहिलेच त्रास देऊ शकतो. तर त्याला ट्रीटमेंट घेणं जसं बाकी कॅन्सरमध्ये आपण म्हणतो की ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे, तसं प्रोस्टेट कॅन्सरमध्ये त्याला लवकर ओळखणे, त्याचं डिटेक्शन करणे आणि लवकरच त्याची ट्रीटमेंट करणं आपल्यासाठी गरजेचं आहे.
0: डॉक्टर, प्रोस्टेटचा कॅन्सर कुठे कुठे पसरू शकतो?
1: हे बघा, प्रोस्टेटचा कॅन्सर जो आहे सर्वात आधी जो आहे तो गाठीमध्ये वाढतो. मग तो जर जास्त अग्रेसिव्ह कॅन्सर जर म्हणलं आपण की बाबा लवकर लवकर वाढणार आहे, तर तो आजूबाजूला जे आपले ऑर्गन्स आहेत त्याच्या बाजूला, सामायनल वेसिकल्स आहेत त्याच्या बाजूला, तिथे तो वाढतो. किंवा लघवीच्या पिशवीमध्येही तो जाऊ शकतो, मूत्रनलिकेमध्ये तो एंटर करू शकतो, त्याच्यामुळे त्याचे त्रास होतात. याच्या व्यतिरिक्त तो जे लिम्फ नोड्स आम्ही म्हणतो की जे लिम्फॅटिक्स आहेत तिथून जाऊन तो नोड्समध्ये जातो बॉडीमध्ये आणि मग शेवटी मग तो लंग्स आहेत, फुफ्फुसे आहेत, लिव्हर आहे, तिथे वाढू शकतो. पण सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे जिथे सर्वात आधी प्रोस्टेट कॅन्सर वाढतो तो आहे बोन्स. बोन्समध्ये सर्वात आधी तो प्रोस्टेट कॅन्सर जातो. जसे पाठीचे कणा आहे किंवा आपले हिपचे बोन्स आहेत किंवा आपले रिब्स आहेत. एक पर्टिक्युलर आहे की प्रोस्टेट कॅन्सर सर्वात आधी बोन्समध्ये जातो असं आम्हाला दिसून येतं की नेहमी तो पहिले बोन्समध्येच जातो.

0: आणि मग पेशंटच्या बाकी अवयवांवर जातो. तर बोन्समध्ये गेल्यामुळे काय होतं की पेशंटला बोन पेन होणे किंवा पाठदुखी राहणे किंवा त्यांना कधी कधी फ्रॅक्चर्सही होतात, स्पाईनचे फ्रॅक्चर्स होणे, हाडांचे फ्रॅक्चर्स होणे, हे प्रॉब्लेमही ऍडव्हान्स प्रोस्टेट कॅन्सरमध्ये दिसून येतात. तर बोन्स हे एक पहिला टार्गेट प्रोस्टेट कॅन्सर मध्ये राहते.
1: डॉक्टर म्हणजे इतक्या सगळ्या ठिकाणी हा पसरू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. डॉक्टर जुनेश शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता कार्यक्रम परिसर. परिसर
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग पहिला आज आम्ही सादर करतोय. आज आपण भेटणार आहोत अशा एका सामाजिक आणि पर्यावरणीय नेतृत्वाला ज्यांनी ग्रामीण आदिवासी आणि वन परिसरातील महिलांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. ही कथा आहे एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्याच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर यांच्या कार्याची. हा प्रवास थेट त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा हा जो प्रवास आहे, तर एकूणच आपण एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन याविषयी आपण काय सांगाल?
2: भारताच्या ग्रामीण आणि वनालगतच्या भागात महिला केवळ कुटुंब सांभाळत नाहीत, तर ऍक्च्युली त्या शेती, जंगल, पाणी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा आधार असतात. पण अनेकदा काय होतं माहिती, त्यांचं योगदान हे समाजासमोर येत नाही. त्यांचं कौशल्य, त्यांची मेहनत आणि त्यांचं नेतृत्व अनेक वेळा आपण दुर्लक्षित होताना पाहतो किंवा यथायोग्य सन्मान पण त्यांना मिळत नाही. याच वास्तवाला बदलण्याचा निर्धार करून मी आज एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनचे संस्थापक आणि आमची टीम यांनी महिलांच्या सक्षमीकरणाला पर्यावरण, स्थानिक संस्कृती आणि शाश्वत विकासाशी जोडणारं कार्य सुरू केलं.
1: मॅम, याविषयी आपण जर अजून सविस्तर माहिती सांगितली आपल्या श्रोत्यांना तर नक्कीच त्यांना ती आवडेल.
2: एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन ही संस्था महिलांना स्वयं सहाय्य गटांशी जोडते, जसे की स्थानिक हस्तकला, हँडलूम, ग्रामीण उत्पादनं, वन आधारित उत्पादने आणि पारंपरिक कौशल्यांना आम्ही बाजारपेठ उपलब्ध करून देतो. यामध्ये आम्ही 2013 सालापासून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी सिरोंच्या भागात काम करायला सुरुवात केली. त्यात वाढ करत करत सध्या आम्ही मध्य भारतापर्यंत म्हणजे पेंच आणि इतर व्याघ्र प्रकल्पापर्यंत हे विशेष काम पोहोचवत आहोत आणि तिथे करण्याचा प्रयत्न करत आहोत. यात महिलांना आर्थिक साक्षरता, संवाद कौशल्य, नेतृत्व प्रशिक्षण आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेची प्रशिक्षण दिली जातात. आज अनेक महिला स्वतःचा व्यवसाय पण उभारत आहेत. आम्ही कार्य करताना केवळ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणापुरतं मर्यादित राहत नाही, तर या महिलांना त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देतो. आधुनिकतेच्या वेगात अनेक स्थानिक कला परंपरा हरवत चाललेल्या आहेत. याच्यामध्ये मग आमच्या संस्थेनं महिलांच्या माध्यमातून या परंपरा जपण्याचं कार्य आणि त्याचवेळी शाश्वत म्हणजे सस्टेनेबल उपजीविकेचे नवे मार्ग निर्माण करण्याचं एक धाडस आम्ही केलेलं आहे. आज जग आपण बघतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे UNSDGs बद्दल बोलत आहेत. गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, शाश्वत उपजीविका, या सर्व गोष्टींची सुरुवात स्थानिक समुदायापासून होते आणि म्हणूनच ग्रामीण महिलांचं नेतृत्व हे केवळ सामाजिक काम नाही तर देशाच्या विकासाचं महत्वपूर्ण पाऊल आहे.
1: मॅडम, हा परिवर्तनाचा प्रवास खरंच खूप सुंदर असा आहे आणि खूप छान अशी माहिती आपण या संदर्भात दिलीत, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन अशाच परिवर्तनाच्या प्रवासाला आकार देत आहे. तर श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याचा भाग पहिला आज आपण ऐकलात. यासोबतच

आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा धांडोळा घेणारी साहित्य वेद ही माला ऐकणार आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया सुनंदा भोसेकर यांच्या पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान या ग्रंथाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान म्हणजे हिंदुस्थानात आलेल्या परदेशी प्रवाशांनी घडविलेली अखंड हिंदुस्थानाची प्रदक्षिणा होय. या ग्रंथाचं लेखन दोन खंडात झालेलं आहे. दोन्ही खंड मिळून आलेल्या प्रवाशांची संख्या 26 इतकी आहे. पहिला खंड हा इसवी सन पूर्व 302 ते इसवी सन 1524 या कालखंडाचा आहे. या कालखंडात सर्वप्रथम आलेला प्रवाशी म्हणजे मॅगेस्थेनिस. त्याचा कालखंड आहे इसवी सन पूर्व 302 ते इसवी सन पूर्व 288. हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात ग्रीक राजदूत होता. त्याने लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आहे इंडिका. त्यानंतर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी हे प्रवास वर्णन लिहिणारा इजिप्शियन ग्रीक आणि रोमन साम्राज्याचा नागरिक असलेला एक अज्ञात खलाशी. पुढे फायान, इवान चॉंग, ई जिंग अँड कंपनी, आल्बेरोनी, मार्को पोलो, जोर्डिनो काटालानी, इब्न बतुता, निकोल द कॉन्टी, अब्दुल रजाक, अफनासी निकितीन आणि शेवटचा वास्को द गामा. या कालखंडात हिंदुस्तानची त्यावेळची असलेली सामाजिक परिस्थिती, रीतिरिवाज, कौटुंबिक जीवन, चालीरीती, सतीची प्रथा, जातीव्यवस्था, धार्मिकता, व्यापाराचे स्वरूप, सम्राट अशोकाने बांधलेले स्तूप, बौद्ध तीर्थस्थळे, नालंदा विहार, चंद्रगुप्त, सातवाहन, चोला यांचा कालखंड असा मोठा तपशील या प्रवाशाच्या प्रवास वर्णनामध्ये नमूद केलेला आहे. सुरुवातीच्या काळात गझनीचा महमूद याने केलेल्या आक्रमणाच्या आणि केलेल्या लुटीचा संदर्भ आपणास ठाऊक आहे. परंतु त्याच्या या स्वारीच्या काळात आलेला प्रवासी म्हणजे आल्बेरोनी याने केलेली भ्रमंती आणि केलेला सखोल अभ्यास यातून जो ग्रंथ साकारला गेला आहे त्याचे नाव आहे तहकीक ए हिंद. भारतात अस्तित्वात असलेल्या सर्व विषयांचा समावेश म्हणजे हा ग्रंथ होय. इसवी सनाच्या पहिल्या शतकात चीनमध्ये बौद्ध धर्म पोहोचला होता. याला कारण चिनी सम्राट मिंग ती याच्या आमंत्रणावरून इसवी सन 67 मध्ये कश्यप मातंग आणि धर्मरत्न हे दोन भिक्षू चीनला गेले. त्यांनी बौद्ध धर्माची सूत्र भाषांतरित केली आणि त्यानंतर चीनमध्ये खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा प्रसाराला सुरुवात झाली असं इसवी सन 399 मध्ये आलेल्या फाययान या चिनी प्रवाशाने नमूद केलेलं आहे. दुसरा खंड इसवी सन 1500 ते 1681 या कालावधीचा आहे. म्हणजेच पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ हा आहे. हा कालखंड मुघल साम्राज्य, आदिलशाही, निजामशाही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीने व्यापलेला आहे. कोणत्याही काळात कोणत्या राजाचे राज्य कोणत्या प्रदेशावर होते याचा तपशील, त्याचबरोबर राजांच्या आणि सत्तेच्या काळात

0: ज्या अनेक घडामोडी घडलेल्या आहेत त्या पाहता त्या काळाच्या इतिहासाचा संदर्भ साधने म्हणून हा प्रवास वर्णनाचा निश्चितच उपयोग झालेला आहे. या सगळ्यांची माहिती तपशिलाने या खंडात येते, त्यावरूनच या काळातील अनेक घटना आपल्या नजरेसमोर उभ्या राहतात.
1: श्रोतेहो, साहित्य वेद या मालेत आत्ताच आपण ऐकला सुनंदा भोसेकर यांच्या पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान या ग्रंथाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 1:55.
3: अगं काय मस्त लोणचे, कोणत्या ब्रँडचे?
4: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं.
3: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
4: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
3: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
4: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
3: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
5: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
6: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
5: सहज संवाद.
7: सहज संवाद.
2: श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात म्हणजेच सकाळी 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
2: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
3: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला 12:00 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।

0: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी.

0: श्रोतेहो, सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 300 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आयोजित या समारंभात 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं, तर सैन्य दलातील प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, एलपीजी आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खत साठाही पुरेशा प्रमाणात आहे, अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी या गटाची बैठक काल नवी दिल्ली इथं झाली. विविध विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला इत्यादी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरस्थ प्रणालीद्वारे सहभागी झाले. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. घटक पक्षांची दर 2 महिन्यांनी एकत्रित बैठक घेण्यावर सहमती झाली. त्यानुसार पुढील बैठक ऑगस्टमध्ये हैदराबादमध्ये होईल, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात महारेलमार्फत करण्यात येणार असलेल्या एकंदर 131 कामांपैकी पहिल्या टप्प्यातल्या 65 कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील रस्त्याची कामं महारेलमार्फत करण्यात येणार आहेत, त्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करावा आणि ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पुनर्विकास प्रकल्प राबवताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य यांना केंद्रस्थानी ठेवावं अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली होती.

0: यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. आज अर्जाची छाननी होईल. दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नसल्यानं जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशाचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशाचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्यातल्या 3 विद्यार्थिनींनी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या डिझाईन 250 चॅलेंज या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. विधी डबीर, इंद्रायणी पिसे आणि आध्या साहनी या विद्यार्थिनींनी भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांच्या जीवनावर आधारित सादरीकरण करून या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना इंद्राणी पिसे म्हणाली,
2: मी आणि माझे 2 मैत्रिणी विधी डबीर आणि आद्य सहानी ही अमेरिका 250 डिझाईन चॅलेंज या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. प्रोजेक्ट कोणावर करायचा हे डिसाइड करताना आम्हाला कल्पना चावड्याचे नाव दिसले आणि मग आम्ही तिघीने तिचं नाव बघून तिची स्टोरी करायचे ठरवलं. ही स्पर्धा खूप चॅलेंजिंग होती. आम्ही पहिल्या राऊंड मध्ये एक ग्राफिक नॉव्हल बनवलं, दुसऱ्या राऊंड मध्ये आम्ही एक फिंगर पपेट बनवला आणि तिसऱ्या राऊंड मध्ये आम्ही तिच्या बद्दल एक शॉर्ट फिल्म पण बनवली. ही स्पर्धा नॅशनल हेरिटेज सेंटर चॅटानुगा आणि नासाने आयोजित केली होती. त्या जजेसना आमचा प्रोजेक्ट खूप आवडला. आम्ही आमचं ग्राफिक नॉव्हलला पुस्तकासारखं प्रिंट करून कल्पना चावलाच्या घरी हरियाणाला पाठवणार आहोत. ह्या स्पर्धेची जज आणि अमेरिकेचे रिटायर्ड लष्कर जनरल बीबी बेल यांनी आम्हाला तिघींना पत्र लिहून कळवलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधावा असं आवाहन एनटीएनं केलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, वाढती महागाई तसंच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं काल नागपुरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निर्माते मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलनं विरोधी चित्रकर्मी पॅनलवर दणदणीत विजय मिळवला. महामंडळाच्या 17 जागांसाठी झालेल्या 3 जागांवर बिनविरोध निवड झाली. अन्य सर्व 14 जागा जिंकत राजे भोसले यांनी महामंडळावरील वर्चस्व पुन्हा एकदा कायम ठेवलं. अभिनेत्री वर्षा उसगावकर, संकलक विजय खोचीकर आणि गायक आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले. गिरीप्रेमी संस्थेच्या 2026 एव्हरेस्ट मोहिमेतील यशस्वी गिर्यारोहकांचा नागरी सत्कार नुकताच पुण्यात उत्साहात पार पडला. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट शिखराची यशस्वी चढाई करणारे युवा गिर्यारोहक अखिल काटकर, मिहिर जाधव, विवेक शिवदे आणि सहभागी सदस्य निकुंज शाह यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह गिर्यारोहक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यू चंडीगढ इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं काल 3 दिवशी अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, KL राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8,564 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. या धावासंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव काल 152 धावांवर आटोपला. त्यानंतर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36 षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणातल्या पाणीसाठ्यात घट झाल्यानं पुढच्या आठवड्यापासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

0: पाणी बचतीसाठी पुण्यात मोहीम राबवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हवामान. रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतेक सर्वच तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. जालना शहरासह जिल्ह्याच्या काही भागातही काल रात्री जोरदार पाऊस पडला. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात वेगानं आगेकूच सुरू आहे. येत्या 2-3 दिवसात राज्याच्या विविध भागात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा एक डाव आणि 300 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन.
2: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हां, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
3: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
4: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
5: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
4: मुलांना खेळायला बागारायच्या नाहीत.
6: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
5: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
4: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
6: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
4: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
7: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
8: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो, आपण ऐकता आहात 558 किलोहर्ट्सवर. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. श्रोते हो, आता सकाळची 7:22 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजचा दिनविशेष. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यांच्याविषयी सुरुवातीला. श्रोते हो, 1940 ते 1950 दशकातील आघाडीचे मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते गणेश भास्कर अभ्यंकर यांचा स्मृतिदिन आहे. पोस्टातील मुलगी, सुहासिनी, देवघर या चित्रपटातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. जागतिक कीर्तीचे भारतीय चित्रकार, आधुनिक कलेचे अग्रणी व्यक्तिमत्व, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते MF हुसेन यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे. आदिवासी स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांचा आज स्मृतिदिन आहे. आता आज ज्यांची जयंती आहे त्यांच्याविषयी. संगीतकार वसंत देसाई यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म 9 जून 1912 रोजी झाला होता. भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी, मॅक्सेसे पुरस्कार विजेत्या किरण बेदी

यांचा आज वाढदिवस आहे. श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकलात. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद मॅडम.
0: जागतिक दृष्टीदान दिन आपण साजरा करतो, तर हा दिवस आपण का साजरा करतो आणि त्यामागचा नेमका उद्देश काय आहे?
1: आताच आपण सांगितल्याप्रमाणे 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन म्हणून आपण साजरा करतो, जेणेकरून जे आपले नागरिक आहेत त्यांच्यामध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि या पिढीचा अधिकाधिक सक्रिय सहभाग या चळवळीत मिळावा या उद्देशाने प्रामुख्याने आपण हा दृष्टीदान दिन साजरा करतो.
0: बर, डॉक्टर दृष्टीदान म्हणजे काय आणि ते कोणत्या पद्धतीने केलं जातं?
1: दृष्टीदान आणि नेत्रदान ह्या समानार्थी संज्ञा आहेत. तर मृत्यूनंतर जे नेत्र दान केले जातात त्यामध्ये जे पारदर्शक पटल असतं ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, ते अंध गरजू रुग्णांच्या बुबळावरती त्याचं प्रत्यारोपण करण्यात येतं जेणेकरून त्यांना चांगली दृष्टी प्राप्त व्हावी.
0: बर,
1: तर याला दृष्टीदान असे म्हटलं.
0: अच्छा डॉक्टर, एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर साधारण किती वेळात हे नेत्रदान करणं आवश्यक असतं?
1: मृत्यूनंतर साधारणतः 4 ते 6 तासांच्या आत नेत्रदान करायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जवळील नेत्रपिढीशी नातेवाईकांनी संपर्क साधणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण तेवढ्या काळामध्येच ते जे पारदर्शक पटल म्हणजे कॉर्निया आहे तो क्लिअर राहण्याची शक्यता जास्त असते.
0: अच्छा, आणि साधारण कोणत्या वयोगटातील व्यक्ती हे नेत्रदान करू शकतात?
1: वयाचा नेत्रदानासाठी कसलाही अडथळा नाहीये.
0: बर,
1: तर नवजात बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतो.
0: बर डॉक्टर, एक शंका असते की चष्मा वापरत असू किंवा मोतीबिंदू असेल तर अशा व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: नक्कीच करू शकतात, कारण चष्मा वापरणं किंवा मोतीबिंदूचं शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा त्यांना डोळ्यात मोतीबिंदू असेल याच्यामुळे नेत्रदानामध्ये कसलाही अडथळा निर्माण होत नाही.
0: बर,
1: तर हे लोक सुद्धा नेत्रदान करू शकतात.
0: बर डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
1: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं.

0: डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
1: दृष्टिदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो, म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे, त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडला, पांढरा पडला, तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
0: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
1: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो, विविध आधुनिक यंत्रे वापरून, त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया हा दोन व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्र्यामध्ये वापरू शकतो.
0: मॅडम, महाराष्ट्रात किंवा आपल्या जिल्ह्यात दृष्टीदानाविषयी जी जनजागृती आहे ती कितपत महत्वाची आहे आणि त्याची सद्यस्थिती सध्या काय आहे?
1: सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात तसं नेत्रदानाबद्दलची चळवळ जी आहे ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. देशामध्ये महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो नेत्रदानाच्या यादीमध्ये. तरी देखील महाराष्ट्रात दरवर्षी 10,000 कॉर्नियाची गरज असते प्रत्यारोपण करण्यासाठी, परंतु आपल्याला 5 ते 6 हजार कॉर्निया उपलब्ध होतात, त्यामुळे ही चळवळ अजून सक्रिय करण्याची आणि अजून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
0: तर ग्रामीण भागात दृष्टीदानाविषयी जागरूकता करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे?
1: ग्रामीण भागामध्ये जर ही चळवळ अजून सक्रिय केली तर आपल्या नेत्रदानामध्ये बराच सहभाग होऊ शकतो. ग्रामपंचायतींच्या स्तरावर विविध ग्रामसभा ज्या आयोजित केल्या जातात किंवा महिला बचत गटांच्या सभा होतात, ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका होतात, अशा बैठकांमध्ये त्यांना माहिती देणं, तसेच आपले जे अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत आणि जे आरोग्य कर्मचारी आहेत, त्यांनी जर त्यांच्या मार्फत जर माहिती पुरवली तर जनजागृती होण्यात बऱ्यापैकी सहभाग होईल.
0: तर ग्रामीण भागात आपण म्हणतो जनजागृती थोडीशी कमी पडते, तर त्यासाठी काही शिबिरं अशी राबवली जातात का?
1: हा, ग्रामीण विभागांमध्ये आरोग्य शिबिरांचं नियोजन केलं जातं, त्यानंतर तिथे नेत्र शिबिर पण भरवली जातात, त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती माहिती देणे किंवा वेगळी पोस्टर्स लावणे, त्यानंतर पथनाट्य करणे अशी मोहीम आपण जर राबवली, किंवा नेत्र शिबिरांमध्ये नेत्रदान प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून भरवून घेणे, असे जर कार्य केले तर थोडीशी ती चळवळ बळकट होण्यासाठी आपल्याला मदत होईल.
0: तर अशा शिबिरांचा उपयोग झालेला आपल्या निदर्शनात आले का?
1: हो, बऱ्याचदा अशी शिबिर आपण जेव्हा घेतो ग्रामीण स्तरावर तेव्हा लोकांचा सहभाग याच्यामध्ये वाढतो.
0: नेत्रपेढ्यांची भूमिका नेमकी कशी असते?
1: नेत्रपेढ्या म्हणजे ज्याला आपण आय बँक म्हणतो, या ना नफा तत्वावर चालणाऱ्या वैद्यकीय संस्था असतात. या बऱ्याचदा वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित असतात किंवा आरोग्य केंद्रांशी संलग्नित असतात किंवा काही स्वयंसेवी संस्था देखील याच्यामध्ये आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ते नेत्रदान केल्यानंतर ते नेत्रांचं संकलन करणं, त्यानंतर त्याचं गुणवत्ता तपासणी करणे, त्याचं मूल्यांकन करणे, त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज करणे, हे महत्वाचे प्राथमिक जे प्रकार आहेत ते नेत्रपेढीमध्ये होतात. तसेच त्यांच्याकडे रुग्णांची वेटिंग लिस्ट सुद्धा असते, त्यानुसार ते गरजूंना केराटोप्लास्टी सेंटर म्हणजे नेत्र प्रत्यारोपण सेंटर जिथे आहे तिथे ते वितरण करतात.
0: मंडळी, दानाचं महत्व हे कालातीत आहे. दानाची अनेक रूपे आहेत, त्यापैकीच नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी म्हणजे नेत्रदान. तर डॉक्टर, या दृष्टीदानासाठी बऱ्याच वेळेला काय होतं की दृष्टीदान करण्याची इच्छा असते, पण नेमकी त्या दृष्टीदानासाठी काही प्रक्रिया असते तर ती कशी असते हे बऱ्याच जणांना माहिती नसतं, तर ती प्रक्रिया कशी असते याबद्दल जरा सविस्तर सांगाल का?
1: होय. तर नेत्रदानासाठी तुम्ही नेत्रदान प्रतिज्ञापत्र हा फॉर्म भरू शकता. हा कोणत्याही नेत्रपेढीमध्ये उपलब्ध असतो, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा उपलब्ध असतो, किंवा तुम्ही ऑनलाईन ज्या अधिकृत संकेतस्थळ आहेत, नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत हे जे संकेतस्थळ आहे याच्यावर सुद्धा तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला डिजिटल आय डोनर कार्ड त्यामध्ये प्राप्त होते. जरी मृत्यूपूर्वी हे प्रतिज्ञापत्र भरलेलं नसेल, परंतु मृत्यूनंतर जर कुटुंबियांची नातेवाईकांची इच्छा असेल आणि सकारात्मक त्यांची जर भूमिका असेल तरी नेत्रदान होऊ शकतं. अशा वेळेस तुम्ही जवळील नेत्रपिढीला किंवा हेल्पलाईन नंबर 1919 ला संपर्क

0: करून नेत्रपीडितील तज्ज्ञ टीमला माहिती देऊ शकता.
1: अतिशय उपयुक्त अशी माहिती डॉक्टर तुम्ही सांगितली. समजा एखाद्या व्यक्तीने जिवंतपणे दृष्टीदानाची इच्छा व्यक्त केली असेल तर त्यामध्ये कुटुंबाची भूमिका कितपत महत्वाची असते किंवा त्यांचा सपोर्ट कसा असावा याबाबत तुम्ही काय सांगाल?
0: कारण नेत्रदानाच्या प्रक्रियेमध्ये जरी व्यक्तीने नेत्रदानाची इच्छा आधी किंवा प्रतिज्ञापत्र भरलेलं असेल तरीही कुटुंबियांचा सकारात्मक दृष्टिकोन सर्वात महत्वाचा असतो. कारण प्रतिज्ञापत्र जरी भरले असेल तरी कुटुंबियांची सुद्धा आपल्याला संमती लागते. तर कुटुंबीय जर सकारात्मक दृष्टीने ह्याच्यामध्ये बघत असतील,
1: काही काही बरेचदा कुटुंबाचाही विरोध असतो,
0: तर अशा वेळेस आपण कुटुंबियांना सकारात्मक काउन्सिलिंग करतो, त्यांना समुपदेशन करतो की हे जे नेत्र आहेत ते अंध व्यक्तींना किती उपयोगी होतील आणि तुमची जरी व्यक्ती मृत झाली असेल तरी ती कोणत्या ना कोणत्या रूपाने परत आहे या जगात असा त्यांच्यात एक विचार बिंबवला तर ते बऱ्यापैकी तयार होतं.
1: डॉक्टर, दृष्टीदान केल्यानंतर चेहऱ्यावर किंवा डोळ्यावर या डोळ्यांच्या स्वरूपावर काही विशेष परिणाम होतो का?
0: नेत्रदान केल्यानंतर जी पथक असतं ते अतिशय प्रशिक्षित आहे, त्याच्यामुळे नेत्रदान संकलन ही जी प्रक्रिया आहे ही ते 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण होते आणि ती अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली जाते. त्यामुळे चेहरा विद्रूप होणे किंवा डोळे विद्रूप दिसणे असं अजिबात होत नाही.
1: श्रोते हो, आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून दृष्टीदान म्हणजे काय, त्याची प्रक्रिया आणि त्याबाबत समाजात असलेले विविध गैरसमज याविषयी डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम यांच्याकडून उपयुक्त माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात देखील सुरूच ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास श्रोते हो आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची

0: आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:40 होत आहेत. आता ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस ऐकूया.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोत्या नमस्कार.
2: विक्रम, आजची पहिली केस आपण बघूयात. यांचं नाव आहे रमाकांत. 70 वर्षांचे आहेत. उंची 161 सेंटीमीटर आणि तुझ्याकडे आले तेव्हा त्यांचं वजन आहे 87 किलो. आता त्यांना 70 वर्ष वय आहे, त्यामुळे अर्थातच बीपीची एक गोळी चालू होती आणि प्री डायबिटिक असा एक रिपोर्ट होता त्यांचा. तर काय केस होती आणि मुळात 70व्या वर्षी वजन कमी करायला ते आले हेच खूप आहे.
3: सरांना वय वर्ष 55 पासून ब्लड प्रेशरची गोळी चालू होती आणि ती ब्लड प्रेशरची गोळी कॉन्स्टंट होती, फॉर्च्युनेटली वाढली नव्हती. रोज त्यांचा पाऊण तासाचा वॉकिंगचा एक्सरसाइज आणि घरच्या घरी कुठले थोडेफार पीटीचे एक्सरसाइजेस वगैरे करत असल्यामुळे ऍट द एज ऑफ 70 सुद्धा त्यांना गुडघेदुखी नव्हती. आणि एवढं वजन असून, म्हणजे 161 सेंटीमीटर उंचीला 87 किलो वजन असून देखील ते आरामात स्वतःचे स्वतः जमिनीवरती बसू शकत होते, उठू शकत होते. आणि याचं एकमेव कारण म्हणजे कन्सिस्टंटली वर्षानुवर्ष केलेला व्यायाम. आता झालं असं की मेडिकल रिपोर्ट ते ऑफकोर्स दरवर्षी करत होते आणि यावर्षीच्या मेडिकल रिपोर्ट मध्ये त्यांची शुगर जी होती ही प्री डायबेटिक मध्ये आली आणि त्यांना ते नको होतं. म्हणजे तू विचार कर, 70 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा प्री डायबेटिक शुगर आली आहे, ती सुद्धा काही करून जाते का हे बघण्याची इच्छा असणं ही किती मोठी गोष्ट आहे आणि किती इन्स्पिरेशनल गोष्ट आहे. आणि त्याच्याकरता, म्हणजे प्री डायबेटिक आलेली शुगर नॉर्मलाइज करायचा प्रयत्न करण्याकरता ते बेसिकली आपल्याकडे आले होते आणि वजन पण त्यांना ऑफकोर्स कमी करायचंच होतं. पण वजनाचा त्यांना काही त्रास नव्हता कारण का तसे ते फंक्शनली फिट होते. पण प्री डायबिटीस हा त्यांना इश्यू होता आणि त्यांना अजून एक गोळी अॅलोपॅथीची वाढवून नव्हती घ्यायची, म्हणून ते बेसिकली आपल्याकडे आले होते.
2: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011335500 9011335500 90111 32500. सो विक्रम, तू सांगतोय रमाकांत सरांची केस आणि तू म्हणालास जसं की 70व्या वर्षी प्री डायबिटिक हा जो त्यांना एक रिपोर्ट आला तोही त्यांना रिव्हर्स करायची इच्छा होती.
3: आज काही काही केसेस मी बघतो की वय वर्ष 40 असतं 42 असतं आणि काहीतरी 90-100 किलो वजन गेल्यानंतर हात टेकतात लोक की आता हे वजन कसं कमी होणार नाही आणि हेल्थ माझी अशीच राहणार. आणि ही व्यक्ती, म्हणजे रमाकांत सर, 70व्या वर्षी त्यांना प्री डायबिटिक आलं तरी ते सुद्धा नको होतं. म्हणजे तू ते हेल्थच्या बद्दल किती कॉन्शियस आहेत हे बघ. आणि सर आले, सरांना सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं. पहिल्यांदा त्यांना हे सांगितलं, म्हटलं सर ऍट द एज ऑफ 70 तुम्हाला फक्त एक मायनर बीपीची गोळी आहे, बाकी काही नाहीये, हेल्थ उत्तम आहे, त्याच्यामुळे म्हटलं तू खूपच चांगली परिस्थिती आहे. आणि बाकी मग एक्सरसाइज डायट जसं मी प्रत्येका व्यक्तीला लिहून देतो तसं त्यांना लिहून दिलं. HbA1c जे त्यांचं होतं ते 6.4 आलं होतं आणि त्यामुळे ते आपल्याकडे आले होते. मग त्यांनी आपल्याकडे सगळं व्यवस्थित कन्सल्टेशन घेऊन गेले आणि घरी जाऊन सगळं करायला चालू केलं. माणसामध्ये डिसिप्लिन हा होताच, त्यामुळे झोपायच्या वेळा, व्यायामाची सकाळची वेळ, खाण्याच्या वेळा ह्या त्यांच्या फिक्स होत्या. थोडस शुगर खाणं नंतर वाढलं होतं त्यांचं, ते त्यांना समजावून सांगितलं. म्हणलं तुम्हाला शुगर ही कम्प्लीट बंद करायला लागेल, मैदा बंद करायला लागेल आणि काही महिने म्हणलं हॉटेलचंही खाणं कम्प्लीट बंद करायला लागेल. एकदा तुमचं HbA1c नॉर्मलला आलं की मग सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये खाऊ शकाल. त्यांना सगळं पटलं, चालू केलं त्यांनी. त्यांनी चालू करून आता आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला तर त्यांना चालू करून आपल्याकडे 3 महिने फक्त झालेले आहेत. आज ह्या 3 महिन्यामध्ये ऍट द एज ऑफ 70 त्यांचं 8 किलोनी वजन कमी झालेलं आहे. म्हणजे 87 जे वजन होतं आपल्याकडे जॉईन झाले तेव्हा ते आता 79 वरती आलेलं आहे, नंबर 1. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता त्यांनी रिसेंटली, कारण का युजली HbA1c चा रिपोर्ट हा आपण 3-3 महिन्यांनीच करतो,
2: बरोबर,
3: तर त्यांनी तो रिपोर्ट केला. त्याच्यामध्ये त्यांची HbA1c आहे ती 6.4 वरनं 5.9 वरती आलेली दिसली, त्यामुळे ते खुश, त्यांचे डॉक्टर खुश. आणि होपफुली माझ्या मते पुढच्या 1-2 महिन्यामध्ये ती शुगर थोडीफार, जी 5.9 आहे, 5.8 खालती पाहिजे, ती सुद्धा त्यांची येऊन जाईल. आणि ऍट द एज ऑफ 70 सुद्धा एखाद्या व्यक्तीने ठरवलं आणि हेल्थ वरती लक्ष देण्याकरता काही मेजर उचलले तर एवढा फरक ऍट द एज ऑफ 70 सुद्धा पडू शकतो.
2: नक्कीच. या केस बरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि

0: मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर, कर्वे रोड, पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135500, 9011135500, 90111 32500. विक्रम फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: श्रोतेहो, सकाळचे 7:45 झाली आहेत. आता ऐकूया आणखीन एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, अनुरूप विवाह संस्था.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोतेहो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार
4: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
5: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष, 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
4: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
5: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईट वरती किंवा ऍप मध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
4: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार
5: आहे? न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
4: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोतेहो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
5: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US मध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
4: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे, यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोतेहो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-19

0: 81 1800 267 1991 1800 267 7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupvivah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
1: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आत्ताच आपण ऐकलं. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळचे 7:50 झाली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भाव तयारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मिलिंद जोग यांनी गायलेलं हे गीत. राम मोरे यांची रचना आहे.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात वसंत बापट यांची रचना. गीताला संगीतबद्ध केलं आहे कानू घोष यांनी.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आता सविस्तर बातम्या. देशांच्या सीमेपलीकडे होणारा व्यापार आणि प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशानं विकसित केलेल्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सीमा व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य साध्य करताना राष्ट्रीय सुरक्षा तसंच शेजारील देशांमधील व्यापार सुलभता, संपर्क यंत्रणा बळकट करण्याच्या अनुषंगानं लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम महत्वपूर्ण असेल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते दिल्लीत आज प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. या योजनेत गर्भवतींना प्रसूतीपूर्व विविध नऊ सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. 2016 पंतप्रधानांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. या कार्यक्रमात यावेळी 75 रुपयांच्या विशेष नाण्याचं आणि 5 रुपयांच्या टपाल तिकिटाचं अनावरण केलं जाणार आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामध्ये सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या आधारे देशभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन झालं आहे. गरीब, शेतकरी, महिला आणि युवा यांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी अनेक महत्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. आरोग्य विमा, आरोग्य मंदिर, जनऔषधी परियोजना आदींच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा मिळण्याची खात्री झाली आहे. आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी एम्स रुग्णालयांची संख्याही वाढवण्यात आली. शिवाय आयुष मंत्रालयाअंतर्गत पारंपरिक वैद्यकशास्त्रालाही देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्वाचा भाग करण्यात आला. या सर्व प्रयत्नांमुळे आरोग्य सेवा सक्षम आणि सुलभ झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात काल संध्याकाळी आयोजित केलेल्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. लेफ्टनंट कमांडर सूरज पराशर, लेफ्टनंट कर्नल नीतीश भारती शुक्ला, मेजर आदित्य प्रताप सिंग, निरीक्षक लक्ष्मण केवट आणि रामेश्वर दुर्गा देशमुख यांना शौर्य चक्र देऊन गौरवण्यात आलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मध्य प्रदेशमधील इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात होत आहे. यामध्ये 21 देशांचे कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. चीन, ब्राझील, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांचाही यात समावेश आहे. ही परिषद 13 जूनपर्यंत सुरु राहणार आहे. कृषी कार्यगटाच्या बैठकीनं परिषद सुरु होत आहे. अन्न सुरक्षा, शेती क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं सक्षमीकरण हे यातील प्रमुख विषय आहेत. तर 12 जूनला कृषी मंत्र्यांच्या विशेष संवाद सत्राचं आयोजन केलं जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तत्काळ युद्धविरामासाठी केलेल्या आवाहनानंतर इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा केली आहे. मात्र इस्रायलनं लेबनानमधील हल्ले सुरूच ठेवल्यास लष्करी कारवाई पुन्हा सुरू केली जाईल असा इशारा इराणनं दिला आहे. तर दुसरीकडे इस्रायलवरील हल्ले सुरूच राहिले तर दक्षिण बैरूतमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले केले जातील असा इशारा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्स यांनी दिला आहे. दरम्यान पश्चिम आशियात नव्यानं झालेल्या हल्ल्यांबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या भागातील वाढता तणाव आंतरराष्ट्रीय समुदायासाठी अत्यंत चिंतेची बाब असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या भागात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, एलपीजी आणि नैसर्गिक वायू पुरवठा स्थिर

0: असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खतसाठाही पुरेशा प्रमाणात आहे अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा अर्जांसाठी लावलेलं 1,00,000 अमेरिकन डॉलरचं शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय काल एका फेडरल न्यायाधीशांनी दिला आहे. अमेरिकन काँग्रेसची मान्यता न घेताच हे धोरण लादलं गेलं असल्याचं बोस्टन इथल्या एका जिल्हास्तरीय न्यायालयाचे न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे. अमेरिकेतील भारतीय समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गटानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे रोजगारावर आधारित स्थलांतर प्रणालीमध्ये निश्चितता आणि निष्पक्षता आली असल्याचं फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीजचे खांडेराव कांड यांनी म्हटलं आहे. महिला क्रिकेटमध्ये ब्रिटनमधील कार्डिफ इथं काल झालेल्या आयसीसी महिला T20 विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 26 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात 8 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकात 8 बाद 153 धावाच करू शकला. आता पुढील सराव सामन्यात भारताची लढत यजमान इंग्लंडशी होईल. T20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना रविवारी एस्बेस्टन इथं पाकिस्तानबरोबर होणार आहे. आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम इथल्या पोलाद प्रकल्पात काल लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अन्य 6 जण जखमी झाले असून जखमी कामगारांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय पोलाद मंत्री HD कुमारस्वामी यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 25 लाख रुपये आणि जखमींसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसंच ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या सर्व मुलांच्या मोफत शिक्षणाची घोषणाही कुमारस्वामी यांनी केली. या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री N चंद्रबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं राज्यातील विदर्भासह पश्चिम राजस्थान आणि उत्तर भारतातील काही राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल या भागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर किनारपट्टीच्या भागात कर्नाटक, केरळ, माहे इथं आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर येत्या 2 दिवसात पश्चिम बंगाल, सिक्कीम, रायलसीमा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून तो काल पश्चिम मध्य अरबी समुद्र तसंच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणचा काही भागात या क्षेत्रांमध्ये पुढे सरकला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात. आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

श्रोते हो, सकाळचे 8:40 झाली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आता सादर करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कवी सौमित्र यांची रचना मिलिंद इंगळे यांच्या स्वरात.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया दीपक पाटेकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, अपर्णा मयेकर यांच्या स्वरात, गीतकार मधुकर जोशी.

रवींद्र साठे यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. प्रवीण दवणे यांची रचना होती आणि विलास जोगळेकर यांचं संगीत. कार्यक्रमात आता ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात ही रचना.

आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात यशवंत देव यांची रचना आपण ऐकली. गीताला संगीतबद्ध केलं होतं कानू घोष यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही. वनिता मंडळ.

पिटारा। पिटारा में आज सेहतनामा।

0: भी आया बंदर भी आया छुन छुन करती आई चिड़िया
1: चुन चुन करती आई चिड़िया। ये गीत तो बड़ा सुंदर सा है जो हम सुन रहे थे। ये फिल्म अब दिल्ली दूर नहीं से है, हसरत जयपुरी के बोल हैं, दत्ताराम का संगीत है। और हमने पूछा था कि आवाज़ किस गायक की है, तो आप सबने बिल्कुल सही उत्तर दिया, मोहम्मद रफ़ी की आवाज़ है। और ये प्यारा सा गीत हम सुन रहे हैं, इस गीत के साथ एक शिक्षा तो मिलती है कि ये छोटे छोटे जीव हैं और हम इतने बड़े बड़े मनुष्य।
2: मुंबई अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण। वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन। नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल। एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय। आणि कॉंगोमध्ये महिनाभरात इबोलामुळे 100 पेक्षा जास्त मृत्युमुखी। केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली। 2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली। गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे। विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे। गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे। 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे। सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवीन ओळख प्राप्त झाली आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं। गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं। परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले। जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं, असं जयशंकर यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे। परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 44 दूतावास आणि उच्चायुक्तालयं सुरू करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली। ब्रिक्स देशांची कृषी परिषद मध्य प्रदेशात इंदूर इथं सुरू आहे। ब्राझील, इंडोनेशिया, चीन, इराण, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि इतर देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत। 21 देशांचे कृषी मंत्री

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचा आज बलिदान दिन असून उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरील संदेशात भगवान बिरसा मुंडा हे साहस, स्वाभिमान आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. जल आणि जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी परकीय सत्तेविरुद्ध धैर्याने संघर्ष करणारे धरती आबा अर्थात भगवान बिरसा मुंडा यांना प्रणाम अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी वड्रा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग 3 भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईनं जारी केलं आहे. यात 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असंही म्हटलं आहे. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांनीही इस्रायल सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळी केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. कॉंगोमध्ये 1 महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदीबुगयो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाही. याआधी कॉंगोमध्ये झहीर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतानं पाकिस्तानवर तीव्र शब्दात टीका केली आहे. पाकिस्तान धार्मिकतेचा वापर करून त्यांच्या नागरिकांमध्ये भारताविषयी द्वेष निर्माण करत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी परिवर्तनी हरीश सहभागी झाले आहेत. पाकिस्तान हा स्वतःच्या अपयशाचं खापर भारतावर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं हरीश यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीत पाकिस्ताननं अफगाणिस्तानात केलेल्या लष्करी कारवाईचा निषेध भारतानं केला. या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीला सर्वस्वी पाकिस्तानच जबाबदार असल्याची भूमिका भारतानं मांडली. आपल्या अंतर्गत समस्यांसाठी शेजारी देशांना जबाबदार धरण्याचा पाकिस्तानचा दीर्घ इतिहास असल्याचं हरीश यांनी लक्ष वेधलं. जम्मू काश्मीरमध्ये येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे.
या यात्रेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल घेतला. जम्मू विभागाचे विभागीय आयुक्त आणि जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षकांनी रामबन

आपल्याला भेट देत यात्रेकरूंसाठी केलेली व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. कोळसा मंत्रालयाने जारी केलेल्या कोळसा विनियमन 2026 मुळे देशात पारदर्शक कोळसा व्यापाराला चालना देण्यासाठी कोळसा विनिमय केंद्र स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नियमांची हीच नवीन चौकट कोळसा विपणनाची पारंपरिक वन टू मेनी विक्री पद्धत बदलून मेनी टू मेनी अर्थात अनेकांकडून अनेकांकडे पद्धतीच्या व्यापार मंचामध्ये रुपांतरित करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. आणि काँगोमध्ये महिन्याभरात इंबोलामुळे 100 पेक्षा जास्त मृत्यूमुखी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. नीट UG पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं. परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले. जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 46 दूतावास आणि उच्चायुक्तालय सुरू करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या 12 वर्षात देशात झालेली विविध कल्याणकारी कामं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बदललेली परिस्थिती यांच्याविषयी जाणून घेणार आहोत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून. आज आणि उद्या रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ॲप आणि मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल. भगवान बिरसा मुंडा हे फक्त स्वातंत्र्य सेनानी नव्हते तर समाजसुधारक, आधुनिक नेते आणि समाज जागरणाचा आवाज होते अशा शब्दात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आदरांजली वाहिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईत लोकभवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात भगवान बिरसा मुंडा यांनी केलेलं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जागरणाचं कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. आदिवासी युवांच्या, विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना द्यावी जेणेकरून ते देश उभारणीत महत्वाची भूमिका बजावू शकतील असं राज्यपाल म्हणाले. भगवान बिरसा मुंडा यांनी फक्त ब्रिटिश राजवटीविरोधात लढा दिला नाही तर समाजाच्या उन्नतीसाठीही मोठं काम उभारलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी केलं. बिरसा मुंडा यांचा प्रभाव फक्त बिहार आणि राजस्थान पुरता मर्यादित राहिला नाही, तर तो वणव्यासारखा देशाच्या कानाकोपऱ्यात वणव्याप्रमाणे पसरला, असं ते म्हणाले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आमदार किसन कथोरे हे उपस्थित होते. नागपूर इथंही क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक संघटना तसंच शहर आदिवासी युवक काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित केले. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतन्याहू यांनी देखील इस्रायली सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असं म्हटलं आहे. मात्र इराणनं पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नववीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनीही याचिका दाखल केली आहे. तीन भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग तीन भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणाऱ्या नीट फेरपरीक्षेला बसण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे 1 दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जातात. गेल्या 24 तासात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फाटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटरसायकल चालकालाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटरसायकलवरचे 2 जण असे 6 जण जागीच ठार झाले, तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. लातूर शहरात टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीचं नियंत्रण सुटून अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका घटनेत उदगीर शहरात रेल्वेच्या धडकेत एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं 80 वर्षीय वृद्धाचा एसटी बसच्या धडकेत मृत्यू झाला. नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी गुटखा आणि अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवली असून पहिल्याच आठवड्यात 4 जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 67 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यात 11, परभणीत 9, हिंगोलीत 3 तर लातूर जिल्ह्यात 7 गुन्ह्यांची नोंद झाली असून 48 आरोपींविरुद्ध कारवाई झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये गुहागर तालुक्यात सर्वाधिक 56 मिलीमीटर तर रत्नागिरी तालुक्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राजापुरात 20, लांजात 17 तर संगमेश्वरात 9 मिलीमीटर पाऊस झाला. उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असून दापोली आणि खेडमध्ये प्रत्येकी 7, चिपळूणमध्ये 3 तर मंडणगडमध्ये 1.5 मिलीमीटर पाऊस पडला. काँगोमध्ये 1 महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदी बुग यो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाहीत. याआधी काँगोमध्ये झैर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

श्रोते हो, आत्ताच आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेत होतात. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज मंगळवार, भारतीय सौरदिनांक 19 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 9 जून 2026. आजच्या आमच्या प्रसारणसभेत मी मेघना सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. चला तर जाणून घेऊयात आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. साहित्य संवाद यामध्ये 5:30 साहित्य संवाद यामध्ये प्रज्ञा पळसुले यांची संजीवनी पालयेकर यांनी घेतलेली मुलाखत.

आपण ऐकणार आहोत. सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. 6 वाजता हिंदी समाचार आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 6:05 नाट्यसंगीत, 6:25 उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार, हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला आपण ऐकू शकाल. तर 6:30 भक्ती संगीत, संध्याकाळी ठीक 7 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविध रंगी कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान 8:15 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळकी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम पाटील यांची सुनील कांबळी यांनी घेतलेली मुलाखत अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात येईल. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नागरिक केंद्र, FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आता वेळ आहे हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. आज अभिनेत्री अमीषा पटेल यांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने आज आपण ऐकणार आहोत त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमधील काही निवडक गाणी. श्रोतेहो, कहो ना प्यार है या चित्रपटातून अमीषा पटेल यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आपल्या सौंदर्य अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. प्रेमाची जाणीव मनात अलगद उमलत असते, पण त्या भावनांना शब्द मिळतात तेव्हा नातं अधिकच सुंदर बनतं. ऋतिक रोशन आणि अमीषा पटेल यांच्या निरागस प्रेमकथेची मोहक झलक दाखवणारं कहो ना प्यार हे या चित्रपटातील हे शीर्षकगीत आपण ऐकणार आहोत उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz वर आणि News on EIR या मोबाईल ऍप वर.
2: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
3: श्रोते हो, प्रेमाला जेव्हा विरहाची किनार लाभते तेव्हा भावना अधिकच गैऱ्या होतात. प्रिय व्यक्तीपासून दूर जाताना मनात दाटून येणाऱ्या भावना आणि पुनर्भेटीची आस व्यक्त करणारे गदर या चित्रपटातील हे गीत ऐकूयात उदित नारायण यांच्या आवाजात. गीतरचना आहे आनंद बक्षी यांची.

0: QR कोड स्कॅन करा, 5,000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 साहित्य संवाद.
4: जनमनातली राधेची प्रतिकृती किती म्हणजे अगदी तीच राधा नाही, पण तशा स्वभावाच्या अशा अनेक मुली आहेत. तसेच अनेक श्रीकृष्ण जर का असतील, पण ते स्वभाव जो आहे त्या प्रतिकृती ती राधा अजूनही त्या कानाला शोधते.
3: प्रज्ञा पळसुले यांची संजीवनी पालयेकर यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
5: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
3: श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीतील रहस्य, प्रेम आणि उत्कट यांचा सुंदर मिलाप असलेला चित्रपट म्हणजे हमराज. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या मधुर आवाजाने सजलेलं हे गीत संगीतकार हिमेश रेशमिया यांनी स्वरबद्ध केलं असून गीतकार आहेत सुधाकर शर्मा. ऐकूयात प्रेमाच्या भावना आणि नात्यातील विश्वास व्यक्त करणारं हे गीत.

श्रोते हो, कहो ना पैर है व्यतिरिक्त अमीषा पटेल याने गदर एक प्रेम कथा हमराज आणि भूल भुलैया यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2023 मध्ये त्याने गदर 2 या चित्रपटात पुन्हा एकदा सकीनाची भूमिका साकारली आहे. ऐकूयात त्यांनी अभिनय केलेलं आणखीन एक गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 झालेली आहेत. आपण ऐकत आहात

0: नमस्कार श्रोते हो, साहित्य हे केवळ शब्दांचं विश्व नसतं, तर ते भावना, अनुभव, विचार आणि संवेदनाचं प्रतिबिंब असतं. अनेकदा काही व्यक्ती आपल्या लेखनीतून समाज, नातेसंबंध, भावना आणि आयुष्याचे विविध रंग इतक्या सुंदरपणे मांडतात की त्याचं लेखन थेट मनाशी संवाद साधत असतं. श्रोते हो, आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये साहित्य संवाद या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत अशाच एक संवेदनशील, सर्जनशील व्यक्तिमत्व, कवयित्री, लेखिका, गीतकार, दिग्दर्शिका आणि माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेल्या प्रज्ञा पळसुले मॅडम यांना. त्यांनी आपल्या लेखनीच्या माध्यमातून साहित्य आणि संगीत क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या साहित्य प्रवासाबद्दल, लेखनामागील विचारांबद्दल आणि सर्जनशीलतेच्या प्रवासाबद्दल आज त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारूयात. आज त्यांचं आकाशवाणी स्टुडिओमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करते. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
0: मॅडम. आपण मराठी साहित्य, संगीत आणि माध्यम क्षेत्रात आपण कवयित्री, लेखिका, गीतकार, दिग्दर्शक म्हणून एक स्वतः वेगळी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, तर आपलं या साहित्याशी जे नातं आहे ते नातं नेमकं केव्हा आणि कसं जुळलं?
1: केव्हा आणि कसं जुळलं हे आता खूप म्हणजे इतकं जुनं आहे ना ते, कारण शाळेत असल्यापासून मी लिहिती आहे. पण त्याही आधी कसं असतं, आपण लहान असून अगदी बाळपणापासून आपल्यावर जे संस्कार घडतात, आपण ज्या संगोपनामध्ये वाढत असतो त्याचा खूप मोठा प्रभाव आपल्या आयुष्यावर होत असतो. तर मी इथे आता हे सांगेन की माझी आजी शिक्षिका होती, तिला भरपूर वाचनाची आवड होती. मी माझ्या आयुष्यातला बाळपणीचा खूप सुंदर काळा, सोनेरी काळा माझ्या आजीसोबत घालवलाय. म्हणजे लोकांना महाभारत काय, रामायण काय हे त्या काळात काय आहे हे माहितीही नसेल, तोपर्यंत मला संपूर्ण महाभारत रामायण माहिती होतं.
0: वा.
1: त्याच्यामुळे तिच्याकडून अनेक गोष्टी चांगल्या चांगल्या शिकायला मिळाल्या, ऐतिहासिक म्हणा, पौराणिक म्हणा किंवा अगदी प्रॅक्टिकल आयुष्यातल्या सुद्धा. त्यामुळे तिच्या वाचनाचा आणि तिच्या घडवण्याचा माझ्या आयुष्यावर खूप जास्त परिणाम आहे. ह्याच्यानंतर मग माझी आई, माझ्या आईलाही वाचनाची प्रचंड आवड होती आणि दोघेही शिस्तबद्ध. त्याच्यामुळे घडतानाच आम्ही असं घडलो की कुठल्याही प्रकारचं वाईट सवयी वगैरे न लागता तुम्ही चांगलं जे शिकाल, जे कराल ते तुमच्याकडून चांगलंच घडलं पाहिजे. चुकीचं की बरोबर हे नंतरची गोष्ट आहे, तुम्ही यशस्वी होणार की अपयशी होणार हे पण नंतरची गोष्ट आहे, पण तुमच्याकडून घडताना ऍटलीस्ट ते चांगलं घडावं, त्या संस्कारांमध्ये आम्ही घडलेलो आहोत.
0: घरातलं वातावरणच आपलं एक संस्कारिक होतं असं
1: म्हणायला हो, वेल कल्चर्ड होतं आणि वाचनाची माझ्या आईला आजीला दोघांनाही आवड होती, त्याच्यामुळे ती ऑटोमॅटिक ती माझ्यामध्ये आली. आणि मग हळूहळू इयत्ता 6वीमध्ये असताना मला वाटते मी माझी पहिली कविता लिहिली असेल. त्याही आधी निबंध लिहायची, निबंध मला लिहायला प्रचंड आवडायचं, प्रचंड आवडायचं. त्याच्यामुळे शाळेमध्ये देव अथवा न देव कुठल्या एक कॅरेक्टरला धरून म्हणा की मी काही ना काहीतरी लिहित असायची. मग हळूहळू मग ते कवितेकडे कल गेला. पु ल देशपांड्यांच्या कविता किंवा सुरेश भट यांच्या कविता, अशा अनेक आपल्या बालकवी यांच्या कविता, अशा भरपूर कविता मी लहानपणी वाचलेल्या आहेत, अजूनही वाचत असते. कारण आपलं मराठी साहित्य एवढं अफाट आहे,
0: हो,
1: जेवढं तुम्ही वाचाल तेवढं कमी, एवढं कमी, त्याच्यामुळे ते चालू असतं.
0: म्हणजे लहानपणापासूनच वाचन, कविता, साहित्य याची आपल्याला आवड निर्माण झाली आणि खरं तर घरातील आपल्या वातावरण जे आहे ते सांस्कृतिक वातावरण साहित्याशी जवळचा संबंध असा घरातून तुम्हाला मिळत गेला आणि त्यामुळे निरीक्षण शक्ती आपली आहे, त्यामुळे लेखनाला एक वेगळी दिशा आपल्याला
1: नक्कीच
0: मिळाली आहे. तर मला सांगा की तुमची पहिली कविता किंवा लेख तुम्हाला आठवतोय का?
1: हो, इयत्ता 6वी, जसं मी आत्ता म्हणाली, इयत्ता 6वीमध्ये असताना मी माझी पहिली कविता केली होती. मला वाटतं मी बाथरूममध्येच असेन, आंघोळ करत होती आणि मला अचानक

0: पण माझ्या त्यावेळच्या इनोसन्सला जे सुचलं मनामध्ये ते आलं ते मी लिहिलं. आणि आताही ती माझ्या कविता संग्रहात, जो माझा चाहूल खुणा कविता संग्रह आहे, त्याच्यामध्ये मी काहीच नाव नाही लिहिलं. तेव्हाही मला त्याचं नाव सुचलं नव्हतं, मग तिथेही मी माझी पहिली कविता याच नावाने तिथे मी प्रकाशित केली.
1: छान मॅडम, तुमची ही पहिली कविता आहे जी पहिली कविता या नावाने आप संग्रहात आहे, तर ती कविता आमच्या श्रोत्यांना ऐकवा.
0: नक्की नक्की. माझी पहिली कविता ह्याच नावाने आहे, त्यामुळे मी शीर्षक कवितेचं माझी पहिली कविता. वाळूच्या बनात सोनेरी उन्हात, वाळूच्या बनात सोनेरी उन्हात, हिरव्या झाडात वाकल्या फांद्यात. वाळूच्या बनात सोनेरी उन्हात, हिरव्या झाडात वाकल्या फांद्यात, झुकल्या पानात गुलाबी रंगात, झुकल्या पानात गुलाबी रंगात, लाल छटात निळ्या पाकळ्यात, लाल छटात निळ्या पाकळ्यात, केशरी मोत्यात छोटुल्या कळ्या, केशरी मोत्यात छोटुल्या कळ्या, भरल्या मनात, भरल्या मनात. थँक्यू.
1: छान,
0: अगदी अगदी बेसिक आहे. इयत्ता 6वीमध्ये असताना मला काय सुचलं होतं मला माहिती नाही, त्या बालमनात ते हे असं सुचलं फक्त, कुठल्या तरी फुलाला पाहिलं होतं बहुतेक.
1: म्हणजे अगदी बालमनातली ही तुमची कविता आहे. छान मॅडम.
0: हो,
1: चारोळ्यांचं पण छान लेखन करते.
0: हो,
1: ती चारोळी आमच्या श्रोत्यांना ऐकवा.
0: नक्की नक्की. ती कालचीच बात होती, ती कालचीच बात होती, तुझे कळले नाही काही. ती कालचीच बात होती, तुझं कळले नाही काही, डोळ्यांचा धोका होता, डोळ्यांचा धोका होता, मज दिसले नाही काही. दुसरी घेते. मी दरवळते शब्दांमधूनी, मी दरवळते शब्दांमधूनी, तुझीच घेऊन काया. मी दरवळते शब्दांमधूनी, तुझीच घेऊन काया. मातृभाषे ए मातृभाषे, तुझे ऋण किती ग. ए मातृभाषे, तुझे ऋण किती ग. या जीवनावर तुझी समोह माया, या जीवनावर तुझी समोह माया.
1: छान मॅडम, आपण स्त्री मन तुमच्या लेखनात उमटताना दिसते, तर त्याविषयी काय सांगाल?
0: मी स्वतः एक स्त्री आहे ना, त्याच्यामुळे कदाचित माझे अनुभव, माझ्यासारख्या स्त्रियांचे अनुभव, मैत्रिणींचे अनुभव किंवा जवळपासचे असे अनुभव असतात ना, तर तसे अनुभव माझ्या लेखणीमधून निश्चित तुम्हाला बघायला मिळतील. कारण शेवटी कसं आहे, आपल्या मनात ज्या भावना उमटतात ते आपल्या जगण्याचं एक प्रतीक असतं. आणि जगणं जगणं म्हणजे काय, आपल्या अनुभवांचं प्रतिबिंब असतं.
1: बरोबर.
0: आपण जे जगत असतो ते अनुभवांच्या रूपात आणि शब्दांच्या शैलीमध्ये आपण एक्सप्रेस केलं की कविता होते.
1: म्हणजे शब्दांमध्ये वास्तव मांडलं जाते थोडक्यात.
0: हो,
1: खूप छान मॅडम. कविता लिहिताना मॅडम मला सांगा की भावना अधिक महत्वाच्या वाटतात की शब्द?
0: हो, भावना महत्वाच्या आहेतच, माझ्यासाठी आहेतच. कारण त्या भावनाच तर आपण एक्सप्रेस करत असतो, मांडतो, सादर करतो, तेव्हाच त्याचं मग कवितेमध्ये किंवा एखाद्या गीतामध्ये किंवा कुठल्याही एखाद्या आर्टिकलमध्ये रूपांतर होतं. परंतु आपण त्या भावना कोणत्या माध्यमातून मांडतोय तेही तेवढंच महत्त्वाचं आहे, जे की आपण अक्षर आणि शब्दांच्या मांडणी करून ते मांडत असतो. त्यामुळे शब्द आणि भावना हे दोन्ही तेवढंच महत्त्वाचं आहे, आणि तेवढंच ते प्रगल्भ आणि साधं सरळ लोकांपर्यंत पोचेल असं असलं पाहिजे.
1: म्हणजे भावना साध्या शब्दात प्रभावीपणे व्यक्त करून ती शैली वाचकांपर्यंत सहज पोचली पाहिजे,
0: पोचली पाहिजे
1: असा आपला उद्देश आहे.
0: हो.
1: छान मॅडम. मग तुमच्या मते चांगल्या साहित्यिकाची ओळख काय असते?
0: चांगल्या साहित्यिकाची ओळख म्हणजे, मी तसे तर प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असू शकतात, पण मला नेहमी असं वाटतं की एखाद्याच्या डोक्यामध्ये किंवा मनामध्ये जे काही आहे ते समजा माझ्यापर्यंत पोचतंय आणि त्याच्यावर मी दोनदा तीनदा चारदा समजा विचार करू लागले तर ते कदाचित ते अजून प्रभावी आहे ते साहित्य असं मला वाटतं. मग ते सामाजिक असो, भावनिक असो, बघा ना एखादी कादंबरी म्हणा किंवा एखादं आर्टिकल वाचून झाल्यावर काही वेळ तरी मी त्याच्याविषयी विचार करत असते की हा ह्याच्यामध्ये असं असं लिहिलेलं आहे, हे खरंच असं आहे का किंवा हे कसं असू शकलं असतं वगैरे आपण विचार करतो ना. मग ती प्रेमकथा असो किंवा सामाजिक कथा असो किंवा एखादा बोधपर लेख असो, त्याच्यावर तुम्ही दोनदा तीनदा विचार करता, याचा अर्थ तो लिहिणारा कुठेतरी यशस्वी झालाय.
1: बरोबर,
0: असं मला वाटतं.

0: मॅडम, आपण विविध वर्तमानपत्रे, मासिके आणि डिजिटल माध्यमातून सातत्याने लेखन करत आहात, तर तुमच्या लेखनामध्ये अभ्यासपूर्ण विचार आणि संवेदनशील मांडणी देखील दिसून येते, तर त्याविषयी काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: जसं मगाशी म्हणाले मी की मी अनेक वर्षांपासून लिहिती आहे. पहिल्यांदा कॉलेजच्या मासिकांमध्ये लिहायची, मग लोकल मासिकांमध्ये आणि लोकल वृत्तपत्र जे असतात त्याच्यामध्ये लिहायला लागली. मग हळूहळू थोडासा तो मी आपण म्हणतो ना, आपलं जसं वय वाढत असतं आपले विचार करण्याची पद्धत आणि तसंच ती विचार मांडण्याची पद्धतही बदलत जाते. आपण जास्त प्रगल्भ होत जातो, आपले विचार जास्त डेप्थ होत जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी मी सोशल मीडिया थ्रू किंवा मासिकं वृत्तमानपत्र ह्याच्यातून मांडत असते. मग अनेक वेळा कसं होतं की समोरून पण विषय येतो, मग हा थोडासा विषय कॉन्टेंट रायटिंगकडे जाऊ शकतो खरं तर. कारण आज कॉन्टेंट रायटिंगलाही तेवढंच महत्त्व आहे. कसं आहे की कारण समोर विषय मिळाला आणि मी त्या विषयावर लिहिलं, त्याचं मला एक मानधन मिळतंय किंवा मानधन मिळत नाही आहे हा नंतरचा भाग आला. परंतु समोरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मी जेव्हा काहीतरी लिहून देते तर मग तो एक कॉन्टेंट रायटिंगचं ते कंटेंट बनतं.
0: बरोबर,
1: ठीक आहे. समोरच्याची रिक्वायरमेंट आहे ना, ती गरज आहे की मला या विषयावर, मला माझ्या ह्या पेपरासाठी या विषयावर मला काहीतरी लिहून हवंय.
0: बरोबर.
1: मग ते मी लिहायला सुरुवात केली कारण समोर मागणी येत होती. मग ते मी लिहायला सुरुवात केली. मग त्यामुळे काय झालं, वेगवेगळ्या प्रकारचे विषय माझ्याकडून लिहिले गेले. अगदीच मी राजकारणामध्ये पर फारच ढ आहे ती गोष्ट वेगळी, पण त्या विषयावर मी कधी लिहिलंही नाही. पण अदरवाईज अनेक विषयांवर मी लिहित गेली. मग त्याच्यामध्ये सामाजिक असो, त्याच्यानंतर पॅरेंटिंग असो, निसर्ग असो, मुलं असोत, किंवा अगदीच इतिहास. इतिहास तर माझा आवडता सब्जेक्ट आहे. कुठलाही असो, अनेक टेक्निकल असो, कुठला तुमचं एंटरप्रेन्युअरशिप, असे अनेक विषय आहेत, त्या विषयावर लिहायचे मला संधी मिळत गेली.
0: मॅडम, तुम्ही आता कॉन्टेंट रायटिंगचा उल्लेख केला आहे, तर यामध्ये करिअर करण्याच्या संधी आहेत, तर त्याविषयी काय सांगाल?
1: आता या जमान्यामध्ये, आत्ताच्या कलियुगात म्हणण्यापेक्षा मॉडर्न सगळ्या सोशल जमान्यामध्ये कॉन्टेंट रायटिंगला खूप जास्त महत्त्व आहे, येत आहे. कारण कसं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये येत आहेत, त्याला काय आणि लिमिटेशन्स राहिलेल्या नाही आहेत की कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट असावं, साबणच असावं, काय एखादा कपडेच असावे, काही नाही. अनेक प्रकारचे विषय, जसं मगाशी बोलली तसं अनेक प्रकारचे प्रोडक्ट आज मार्केटमध्ये येत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाला कॉन्टेंट रायटिंगची, एखाद्या चांगल्या लेखनशैलीची गरज असते. त्यामुळे ही डिमांड वाढतच जाणार आहे. कारण जसे जसे व्यवसाय वाढत आहेत, त्या व्यवसायाच्या निगडीत त्यांना लेखनही तर हवं असतं त्यांना मार्केटमध्ये येण्यासाठी.
0: बरोबर.
1: मग जे अगदी तुम्ही त्या व्यवसायासाठी जाहिरात करतायत, तर त्या जाहिरातीमध्ये जो कंटेंट असतो, जे लिहिलेलं असतं, त्याला आपण कंटेंट म्हणतो. मग ते जे लिहिलेलं असतं ते लिहिण्यासाठी चांगलं कौशल्य असलेले त्यांना रायटर लागतो, लेखक लागतो. मग त्याच्या पुढे जाऊन अजून अनेक गोष्टी असतात त्याच्या संदर्भातल्या. त्यामुळे ही डिमांड नेहमी वाढतच जाणार आहे. त्यामुळे तुमच्या अंगात जर का एखादी चांगली अशी शैली असेल, लेखनशैली असेल, तर त्याचा चांगला वापर करून तुम्ही नक्की घेऊ शकता.
0: म्हणजे याचा व्यावसायिक दृष्टिकोनातून कॉन्टेंट रायटर
1: हो अगदी
0: फायदेशीर आहे म्हणायला हरकत नाही. मॅडम, आपण मीरा हीर या संगीत अल्बमसाठी गीत लेखन केलं आहे, तर तो अनुभव सांगायचा झाल्यास आपण काय सांगाल?
1: खूपच सुंदर होता. मीरा हीर नावाचा जो हा अल्बम आहे तो पलाश प्रोडक्शनचा अंडर 2024 रिलीज झाला आहे. त्याच्यामध्ये 7 ते 8 गाणी आहेत. तर पण त्याच्यामध्ये गीतलेखन जे केलं गेलं आहे ते करताना खूप सुंदर अनुभव आला. कारण कुठलंच गीत, ते कुठलंही गीत मी ठरवून लिहिलेलं नाही आहे, ते कंपोजही मी केलेलं आहे. म्हणजे रायटिंगही केलं आहे आणि कंपोज केलं आहे. कारण मी कुठली शास्त्रीय गायिका नाही आहे, मला संगीताचं नॉलेज नाही आहे. पण तरी असं होत गेलं की ते गीत लिहिता लिहिताच मला त्याच्यावर चाल धून आठवत गेली, जमत गेली आणि ते एक सुंदर गाणं बनलं. त्यामुळे तो अनुभव खूपच सुंदर आहे. माझ्या आयुष्यातला पहिला अल्बम होता आणि प्रॉपर प्रोफेशनली आम्ही तो सक्सेसफुली बनवला, त्याच्यात मला जास्त समाधान आहे.
0: मॅडम, तुम्ही मीरा हीर या संगीत अल्बमच्या आधी अजून आहे तिथेच राधा या गीतासाठी

0: दिग्दर्शन केलं आहे, तर
1: हो हो
0: त्याविषयी काय सांगाल?
1: मेरा हीर हा मी केला होता, पण माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिलं दिग्दर्शन मी अजून आहे तिथेच राधा या गाण्याचं केलं आहे. मला वाटतं 2023 का 2022 ला ते रिलीज झालं होतं गाणं. हे गाणं स्पृहा जोशीने लिहिलेलं आहे, लोपमुद्राच्या कविता संग्रहातलं आहे तिच्या. ते माझ्या वाटेला आलं हे खूप एक ती वेगळी गोष्ट आहे, आणि त्याच्यासाठी मला फार छानच वाटतं. श्रीकृष्णाचं गाणं आहे, श्रीकृष्ण आणि राधेच्या भावना आहेत श्रीकृष्णाच्या बाबतीतच्या, पण ती राधा काय आहे, ती तेव्हापासूनची राधा जी आहे ती एक प्रतिकृती आहे, जनमनातली राधेची प्रतिकृती आहे. की ती म्हणजे अगदी तीच राधा नाही, पण तशा स्वभावाच्या अशा अनेक मुली आहेत, तसेच अनेक श्रीकृष्ण जर का असतील, पण ते स्वभाव जो आहे त्या प्रतिकृती आहे, ती राधा अजूनही त्या कानाला शोधतीये, युगे युगे लोटली तरीही तीच का राधा आपल्या कानाला शोधत कलियुगापर्यंत येऊन पोचली. तिची अवस्था, मानसिक अवस्था, तिची एकंदरच मेंटल सिच्युएशन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या छानशा गाण्यामधून रेखाटल्या गेलेल्या आहेत.
0: म्हणजे त्यामध्ये एक स्त्री मन तुम्ही
1: स्त्री
0: रेखाटलं
1: मन,
0: आहे.
1: हा स्त्री मन रेखाटायचं अशी जबाबदारी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी होती. कारण ते कसं झालं, दिग्दर्शन करताना अनेक दिग्दर्शक आले होते आणि त्यांनी वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या होत्या, परंतु कुठलीच पसंत पडत नव्हती प्रोड्युसरला. पण मी ते गाणं ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात जी राधा होती ती परफेक्ट मॅच प्रोड्युसरला होत होती, त्यामुळे ते गाणं झालं, ते गाणं करू शकलो आम्ही सक्सेसफुली. खूप सुंदर आणि गोड गाणं आहे ते. तो माझा पहिला अनुभव होता दिग्दर्शनासाठीचा,
0: बरं.
1: आणि चॅलेंजेस पण भरपूर होती, कारण तेव्हा मुळात दिग्दर्शन कशा प्रकारे केलं जातं, काय काय रूल्स असू शकतात, किंवा काय काय अजून गोष्टी आपल्याकडे, म्हणजे वस्तू वगैरे सुद्धा काय काय पाहिजेत, हेच मुळात मला माहीत नव्हतं. मी उतरली अशी पाण्यामध्ये, काहीतरी करायचंय आपल्याला, हे डोक्यात आहे हे आपल्याला करायचंय, एवढंच फक्त
0: बरं.
1: माहिती होतं. पण ते होत गेलं, अनेक आव्हानं आली त्या दिवशी, कारण शूटच्या दिवशी, कारण भरपूर पाऊस होता. पण लकीली माझ्यासाठी पावसाने थोड्या वेळ विश्रांती घेतली होती शूटसाठी. अनेक गोष्टी आहेत, त्या आठवणी वेगळ्या आहेत, पण खूप सुंदर झालं गाणं, खूप छान अनुभव होता.
0: मॅडम, आता मला सांगा की साहित्य हे समाज परिवर्तन घडवू शकतं का, असं तुम्हाला वाटतंय का?
1: हो नक्कीच. आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतो आपण, जे संतांपासून जे साहित्य आहे किंवा त्याच्या आधीपासून हे आहे, त्यातून बोध निर्माण करणारी अनेक साहित्य निर्माण झालेली आहेत समाजासाठी. त्याच्यामुळे हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे साहित्य, की त्याच्यातून प्रबोधक जे निर्णय तयार झालेले आहेत, प्रबोधने होत आहेत आणि प्रबोधने झालेली आहेत आणि होत राहतील, अनेक चांगले चांगले विचार मांडण्याची शक्ती आपल्या लेखणीमध्ये असते.
0: बरं.
1: त्यामुळे निश्चितच साहित्यामध्ये तेवढी ताकद आहे असं मला नेहमी वाटतं.
0: साहित्यामध्ये ताकद आहे समाज परिवर्तन घडवण्याची.
1: यस.
0: पण मला सांगा की सोशल मीडियामुळे साहित्य जवळ आलंय की दूर गेलंय असं वाटतंय?
1: सोशल मीडियामुळे साहित्य जवळ आलंय की दूर गेल्यापेक्षा आहे ना, मला असं वाटतं की ते थोडंसं चिप लेवलला उतरलेलं आहे. मी काहीतरी लिहिते आणि समोरचा काहीतरी लिहितो असं बघून तिसरा माणूस ज्याला ह्याच्याबद्दल खरंच काही माहिती नाही आणि फक्त उगाच स्टारडमच्या आणि एका रात्रीत फेमस व्हायचंय म्हणून काहीही तुम्ही टाकाल आणि कोणाच्याही नावाने काहीही घाणेरडं वगैरे लिहून जर का फेमस होणार असाल तर ते चुकीचं आहे ना, म्हणजे तुम्ही साहित्यालाही बदनाम करताय. सो मला हे असं वाटतं, खरं तर सोशल मीडिया हे खूप चांगलं माध्यम असायला पाहिजे आहे, परंतु त्याचा गैरवापर प्रत्येकावर ते शेवटी अवलंबून आहे. एखादी आपल्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, चांगली गोष्ट जर का आहे, तर त्याचा चांगला उपयोग करून घ्यायचा का वाईट उपयोग करून घ्यायचा हे ज्याच्या त्याच्यावर आहे. त्याच्यामुळे मला हे गोष्ट अगदीच खटकते खरं तर नेहमी, की साहित्याचा चुकीचा उपयोग, दुरुपयोग कोणी करून घेता कामा नये, कारण आता त्याचा परिणाम ऑटोमॅटिकली ना येणाऱ्या जनरेशनवर होतोय.
0: म्हणजे वाचकांपर्यंत चांगलं असं गेलं पाहिजे,
1: चांगलं गेलं पाहिजे, प्रभावी गेलं पाहिजे, टीकात्मक का असे ना, पण ते जेन्युइन असलं पाहिजे, खरं असलं पाहिजे,
0: बरोबर,
1: थोतांड नसावं. कुठल्याही विषयाला अनुसरून तुम्ही काहीही ओरडत सुटाल तर तसं नाही होत ना,
0: बरोबर.
1: त्याचं खरोखर त्याची पार्श्वभूमी

0: तुम्ही चेक करा, मनात आलं आणि लिहिलं असं नाही होत. आणि
1: जर का शब्दांची मांडणी असून चालत
0: नाही चालत. आणि अभ्यास शेवटी खूप महत्वाचा आहे. तुम्ही काहीही लिहा, कुठलंही तुमच्या विषयावर लिहा, सामाजिक विषयावर लिहा, काहीही लिहा, तुमचा अंतर्मनातला विषय असू दे, त्याच्यावर 3-3, 4-4, 100 वेळा अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही समाजापर्यंत ते पोचवा.
1: बरोबर, छान मॅडम. मॅडम, महाभारत कुरुक्षेत्र या लेख मालिकाची आपल्याला संकल्पना आहे ती कशी सुचली, त्याविषयी आम्हाला काय सांगा?
0: संकल्पना सुचली म्हणजे हे 2020 जेव्हा पहिलं लॉकडाऊन झालं, जसं मी मगाशीच म्हणाले मी कॉन्टेंट रायटिंगही करते अनेक वर्षांपासून, तर मी ज्या कंपनीसाठी रायटिंग करत होती, कंटेंट्स तयार करत होती, त्यांचे जे CEO आहेत मकरंद पाटील, त्यांना ही कल्पना सुचली. ॲक्च्युली सी, महाभारताचं महायुद्ध हे 18 दिवसांचं होतं आणि आपलं त्यावेळेस सगळ्यात पहिलं लॉकडाऊन जे होतं तेही मला वाटतं 18 का 20 दिवसांचं होतं, आणि त्यावेळेस अख्खं जग एकाच जागी ठप्प झालं होतं. मग लोकांना काहीतरी नवीन काहीतरी संकल्पना पुढे आणून काहीतरी तर लोकांना फीड देणं हे गरजेचं आहे, किंवा त्या दिवसांमध्ये ते चांगलं होऊ शकलं असतं काहीतरी. त्यामुळे ती संकल्पना मला मकरंद पाटील यांनी सुचवली. आणि मला असंही, मला इतिहास विषय फार आवडतोच आणि महाभारत तर माझा फार जवळचा विषय आहे, मग त्याच्यावर मी थोडासा अभ्यास करून मग ते आम्ही ब्लॉग सिरीज सुरू केली आणि त्याला खूप खूप खूप छान रिस्पॉन्स मिळाला. ते महायुद्ध जे आहे ना, 18 दिवसांचं महायुद्ध कुरुक्षेत्र जे आहे, कुरुक्षेत्र आम्ही त्याला का नाव दिलं होतं, कारण त्याचं ते जे 18 दिवसांचं महायुद्ध होतं त्याच्यावरच ती, त्याच्या घटनाक्रम आहे त्याच्यावरच ती ब्लॉग सिरीज होती आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला मला.
1: मॅडम, साहित्य संवादाच्या या श्रोत्यांसाठी आपण शेवटी काय सांगाल?
0: साहित्याविषयी जर का जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा अनेक जणांचं खूप सुंदर सुंदर लिहिलेलं साहित्य डोळ्यासमोर उभं राहतं, तर सगळ्यांनीच ते भरपूर वाचा. तुम्ही लिहाल की नाही ही नंतरची गोष्ट आहे, प्रत्येकाला काय लिखाणाची आवड असते असं अजिबातच नाही, पण ते वाचाल ते वाचाल म्हणतात ना ते, हे अगदी खरं आहे, आत्ताही खरं आहे आणि नेहमीच खरं असणार आहे. तुम्ही जेवढं वाचता ना तेवढं प्रगल्भ होता, एक तुमचा नवीन प्रवास आणि नवीन काहीतरी शिकता तुम्ही त्याच्यातून. वाचन संस्कृती ही कधीच खंडित नाही झाली पाहिजे. तुम्ही कुठेही वाचा, कसंही वाचा, तुम्हाला जे आवडेल त्या विषयात वाचा, अवांतर वाचा, अभ्यास वाचा, किंवा इतिहास वाचा, भूगोल वाचा, पण वाचा. वाचणं हे खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर,
0: नाहीतर काहीच जमलं नाही तर माणसं वाचा.
1: छान मॅडम, आपण आलात आपल्या लेखणीतून. साहित्य निर्माण होत नाही तर माणसांच्या भावना, विचार आणि आयुष्याच्या विविध पैलू जिवंत होत आहेत. मराठी साहित्य संगीत सर्जनशील माध्यमाच्या क्षेत्रात आपण कार्यरत आहात. आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते.
0: धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच आपण साहित्य संवाद यात प्रज्ञा पळसुले यांची संजीवनी पालयेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. आता ऐकूयात सलील कुलकर्णी यांच्या आवाजातील एक गीतरचना.

प्रभुजी कमला मने कौशला प्रभुजी कमला।

0: आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: श्रोते हो, कवयित्री प्रांजली भट्टगावकर यांच्याशी खास गप्पा संवाद साधला आहे नेत्रप्रभा दळवी यांनी. सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड.
2: तसं हे कविता हे आपलं दुसरं अपत्यच आहे, त्याच्यावर आशयाचे व्याकरणाचे संस्कार जर केले तर स्पर्धेमध्ये ती नक्कीच नंबरापर्यंत पोहोचेल. म्हणून नियम स्पर्धेचे 10-10 वेळा वाचा, त्याप्रमाणे लिखाण करा, तयार झालेलं साहित्य पुन्हा पुन्हा वाचा, वाचून खात्री करून घेऊन मगच सादरीकरण करा.
1: ऐकायला विसरू नका. गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
3: एक शास्त्र असं बोलतं की भजन म्हणजे काय तर भक्तिरसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे परमेश्वराला त्या भ म्हणजे भजावे, ज म्हणजे जपावे आणि न म्हणजे नमावे.
4: श्रोते हो, सायंकाळी 5:30 बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी जीवन संघर्ष आणि कला साधना प्रसाद राणे यांच्याशी संजीवनी पालयेकर यांनी साधलेला संवाद जरूर ऐका. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM band 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
5: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताललयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM band 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
6: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM band 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
7: श्रोते हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सौभद्र या नाटकातील पदरचना छोटा गंधर्व यांच्या आवाजात.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: एक शास्त्र असं बोलतं की भजन म्हणजे काय, तर भक्तिरसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे परमेश्वराला त्या भ म्हणजे भजावे, ज म्हणजे जपावे आणि न म्हणजे नमावे.
4: श्रोते हो, सायंकाळी 5:30 बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी जीवन संघर्ष आणि कला साधना प्रसाद राणे यांच्याशी संजीवनी पालयेकर यांनी साधलेला संवाद जरूर ऐका. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM band 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाइव मोबाईल ऍप.
2: श्रोते हो, कवयित्री प्रांजली भट्टगावकर यांच्याशी खास गप्पा. संवाद साधला आहे नेत्रप्रभा दळवी यांनी. सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड.
5: तसं हे कविता हे आपलं दुसरं अपत्यच आहे. त्याच्यावर आशयाचे व्याकरणाचे संस्कार जर केले तर स्पर्धेमध्ये ती नक्कीच नंबरापर्यंत पोहोचेल. म्हणून नियम स्पर्धेचे 10-10 वेळा वाचा, त्याप्रमाणे लिखाण करा, तयार झालेलं साहित्य पुन्हा पुन्हा वाचा, वाचून खात्री करून घेऊन मगच सादरीकरण करा.
2: ऐकायला विसरू नका. गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
6: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी 6:00 वाजून

0: पाच मिनिटांनी आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून एफ एम बँड 89.6 MHz वर आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ऍप वर।
1: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव। भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून एफ एम बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन EIR या मोबाईल ऍप वर।
2: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफ एम बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ऍप वर। स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
3: श्रोते हो, नाट्य संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातील पदरचना विश्वनाथ बागुल यांच्या आवाजात।

श्रोते हो, या पदरचनेबरोबरच नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र. संध्याकाळचे 6:25 झालेली आहेत. आता जाणून घेऊयात उद्या बुधवार दिनांक 10 जून रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल 5:51. संकेत धून प्रसारण उद्घोषणेसह विशेष समन्वित कार्यक्रम 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 विविध भारतीचं प्रसारण. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, तर दुपारी 3 प्रादेशिक बातम्या. संध्याकाळी 5 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची प्रसारण उद्घोषणा. 5:02 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 जीवन संघर्ष आणि कला साधना याविषयी प्रसाद राणे यांच्याशी संजीवनी पालयेकर यांनी साधलेला

0: या संवाद आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. 6 वाजता हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 6:05 लोकसंगीत, 6:25 11 जून रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार, 6:30 भक्तिसंगीत, संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11:10 विविधरंगी कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. श्रोतेहो, ही होती उद्या दिनांक 10 जून रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. श्रोतेहो, दरम्यान 8:15 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम पाटील यांची सुनील कांबळी यांनी घेतलेली मुलाखत अस्मिता वाहिनीवर प्रसारित करण्यात येईल. श्रोतेहो, ही होती उद्या दिनांक 10 जून रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता आजचा सुविचार. व्हॉट मॅटर इज नॉट व्हॉट हॅपन्स टू यू बट हाऊ यू रिस्पॉन्ड टू व्हॉट हॅपन्स टू यू. तुमच्यासोबत काय घडते यापेक्षा त्या परिस्थितीला तुम्ही कसे सामोरे जाता हे अधिक महत्वाचे असते. डॉक्टर किरण बेदी. श्रोतेहो, आपल्या कार्यकुशलतेने, प्रामाणिकपणाने आणि समाजसेवेच्या भावनेने किरण बेदी यांनी देशातील लाखो महिलांसाठी प्रेरणेचा दीप प्रज्वलित केला आहे. आता हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला. मध्यम मुदतीच्या जिल्हास्तरीय हवामान अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसांमध्ये दिनांक 10 ते 14 जून 2026 या कालावधी दरम्यान दिनांक 10 जून रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या, दिनांक 11 जून रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तर दिनांक 12 ते 14 जून रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानामध्ये काही अंशाची घट होऊन कमाल तापमान 31 ते 32 आणि किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. आर्द्रतेतील वाढीबरोबर हवामान मुख्यत्वे ढगाळ राहण्याची शक्यता आहे असा अंदाज प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आला असून सदरचा अंदाज डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मुळदे जिल्हा सिंधुदुर्ग येथील क्षेत्रीय कृषी हवामान केंद्र ग्रामीण कृषी मौसम सेवा या विभागाकडून अद्ययावत करण्यात आला आहे. आता हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. श्रोतेहो, सखल भागामध्ये भात पिकाच्या रोपवाटिकेतील पेरणीकरिता जागा निवडल्यास जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचून पेरणी केलेल्या भात बियांच्या उगवण क्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होऊन रोपवाटिका विरळ होऊन पिवळी पडण्याची शक्यता असते. पुढील 2 दिवसांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता पेरणी करताना उंचवट्याची व पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी, जेणेकरून जोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान होणार नाही. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या 5 दिवसात मध्यम पावसाची शक्यता असून भात रोपवाटिका, फळपिकांची नवीन लागवड व भाजीपाला पिकातून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. हवामान अंदाज आणि कृषी सल्ला संपला.
1: आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
0: श्रोते हो, आता वेळ आहे भक्ती संगीताची. भक्ती संगीताच्या आजच्या मंगलमय कार्यक्रमाची सुरुवात करूयात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तिरसपूर्ण अभंगाने.

0: की एक शास्त्र असं बोलतं की भजन म्हणजे काय तर भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे परमेश्वराला त्या भ म्हणजे भजावे, ज म्हणजे जपावे आणि न म्हणजे नमावे.
1: श्रोते हो, सायंकाळी 5:30 बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी जीवन संघर्ष आणि कला साधना प्रसाद राणे यांच्याशी संजीवनी पालयेकर यांनी साधलेला संवाद जरूर ऐका. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
2: श्रोते हो, कवयित्री प्रांजली भट्टगावकर यांच्याशी खास गप्पा. संवाद साधला आहे नेत्रप्रभा दळवी यांनी. सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड.
3: तसं हे कविता हे आपलं दुसरं अपत्यच आहे, त्याच्यावर आशय

0: वारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 93.6 MHz वर आणि NewsOne EIR या मोबाईल ऍप वर.
1: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 93.6 MHz वर आणि NewsOne EIR या मोबाईल ऍप वर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: श्रोतो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत एकनाथ महाराजांचा भक्तिरसाने ओथंबलेला अभंग पौर्णिमा कुलकर्णी यांच्या सुरेल स्वरात. संगीत साज लाभला आहे दीपक पटवेकर यांचा.

0: श्रोते हो, कवयित्री प्रांजली भट्टगावकर यांच्याशी खास गप्पा. संवाद साधला आहे नेत्रप्रभा दळवी यांनी. सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड.
1: तसं हे कविता हे आपलं दुसरं अपत्यच आहे. त्याच्यावर आशयाचे व्याकरणाचे संस्कार जर केले तर स्पर्धेमध्ये ती नक्कीच नंबरापर्यंत पोहोचेल. म्हणून नियम स्पर्धेचे 10-10 वेळा वाचा, त्याप्रमाणे लिखाण करा, तयार झालेले साहित्य पुन्हा पुन्हा वाचा, वाचून खात्री करून घेऊन मगच सादरीकरण करा.
0: ऐकायला विसरू नका. गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
2: एक शास्त्र असं बोलतं की भजन म्हणजे काय, तर भक्तिरसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे परमेश्वराला त्या भ म्हणजे भजावे, ज म्हणजे जपावे आणि न म्हणजे नमावे.
3: श्रोते हो, सायंकाळी 5:30 बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी जीवन संघर्ष आणि कला साधना प्रसाद राणे यांच्याशी संजीवनी पालयेकर यांनी साधलेला संवाद जरूर ऐका. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
4: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
5: श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकडोजी महाराज यांची भक्तिभावाने नटलेली अभंग रचना. ऐकूयात अजित कडकडे यांच्या भावपूर्ण आवाजात. या अभंगाला संगीतबद्ध केलं आहे विलासबुवा पाटील यांनी.

श्रोते हो, संत तुकडोजी महाराजांच्या या अभंगाबरोबरच भक्ती संगीताचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. आता ऐकूयात एक देशभक्तीपर गीत.

0: श्रोते हो, आता ठीक 7 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविध रंगी कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. आता काही जाहिराती आणि संदेश, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या. त्यासाठी जाऊयात मुंबई स्टुडिओकडे. याचबरोबर मी मेघना आपला निरोप घेते. नमस्कार.
1: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.

0: कल्पनेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत. सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल

0: गेलो तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
0: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्ली पासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत. पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
0: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे घ्यायची.

0: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सायंकाळचे 7 वाजता आहेत, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या।
2: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी

ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षाच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडाळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ऍप आणि मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल, तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करायला राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली, त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल, तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करायला या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदीशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करायला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुंबई महानगर प्रदेशातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 22,611 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीनं आज मंजुरी दिली. घोडबंदर रस्त्यावर गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या 17,036 कोटी तसंच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मार्ग 2 5,575 कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा त्यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. घोडबंदर मार्गावरच्या प्रकल्पामुळे ठाणे आणि गुजरातच्या दिशेनं जाणारी वाहतूक पर्यायी मार्गानं वळवणं शक्य होणार आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा मॉडेलद्वारे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मेट्रो मार्ग 2 या प्रकल्पामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण 28 किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे. भविष्यात दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा लाभ मिळेल. या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, उदय सामंत हे मंत्री यावेळी उपस्थित होते. नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस उपनिरीक्षकांच्या 127 तुकडीचा दीक्षांत समारंभ आज झाला. या समारंभात 583 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून दलात भरती करण्यात आलं. यात 420 पुरुष आणि 163 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ईआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विद्यार्थ्यांना सीईटी आणि सीएपी प्रवेश प्रक्रियेविषयी तसंच इतर बाबींबद्दल अचूक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थी सहायता केंद्र प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. यासंदर्भात आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सर्व जिल्ह्यात प्रत्येकी एक, मुंबईत तीन, पुण्यात आणि नागपुरात प्रत्येकी दोन केंद्र अशी 40 केंद्र सुरू केली जातील असं त्यांनी सांगितलं. ही केंद्र उद्यापासून कार्यरत होणार आहेत. या केंद्रांवर करिअर मार्गदर्शन, समुपदेशन आणि रोजगार संधींविषयी देखील माहिती उपलब्ध असेल. अर्ज भरण्यापासून शुल्क भरणा, कागदपत्र अपलोड करणं इत्यादी कामांमध्ये तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन मिळेल. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग 3 भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटारसायकललाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटारसायकलवरचे 2 असे 6 जण जागीच ठार झाले तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घुगुस इथं 5 तरुण वर्धा नदीत पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता प्रसारित होईल.
2: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे हे.
3: तर श्रोते हो, तुम्ही

0: ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरईच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
2: कष्टले हे मुंबई घडताना.
3: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
3: सहज संवाद.
5: सहज संवाद.
6: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
7: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
6: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मोलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत। ऐकूया वृत्तविशेष।

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, राज्य सरकारनं अलीकडेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, त्याचे लाभ आणि विविध घटकांच्या अपेक्षा या आणि अशा विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोतेहो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं 36,585 कोटी रुपयांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला नुकतीच मंजुरी दिली. राज्यातल्या जवळपास 55 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं 2 लाख रुपयांपर्यंतचं थकीत पीक कर्ज पूर्णतः माफ केलं जाईल, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांचं थेट प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. दुसरीकडे प्राप्तिकर भरणारे, 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन किंवा निवृत्ती वेतन घेणारे आणि लोकप्रतिनिधी मात्र या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. राज्याच्या शेतकऱ्याला

0: आर्थिक संकटातून मुक्त करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या या योजनेविषयी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया.
1: साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि या बाबतीमध्ये काही अडचणी निकषात काही शेतकरी बसत नाहीत. या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. आपण 30 जून पूर्वी आपण सगळ्यांना देतोय आणि या बाबतीमध्ये अजून अटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील.
0: श्रोते हो, या कर्जमाफी योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी त्याला समांतरपणेच याचा लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठीही होणार आहे. आता शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्यानं कृषी क्षेत्रातली गुंतवणूकही वाढू शकणार आहे. संकटाच्या काळात सरकारचा मदतीचा हात सोबत असल्यानं उत्पादन वाढ आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांची प्रयोगशीलताही वाढीला लागेल. या दृष्टीनंच ही योजना कृषी क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कशी उपयुक्त ठरेल याविषयी अधिक सांगताहेत राज्याच्या कृषी आयुक्तालयातील प्रक्रिया आणि नियोजन विभागाचे कृषी संचालक विनयकुमार आवटे.
2: शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाने नुकतीच 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केली आहे. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 करून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे. आता 2026 या शासन निर्णयानुसार शासनाने पुन्हा सर्वसाधारणपणे सुमारे 36,585 कोटी निधी मंजुरीसह कर्जमुक्ती योजनेसाठी मान्यता दिली आहे. या योजनेतून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत कर्जाची उचल केलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे माफ केले जाणार आहे. यामध्ये काही लोक जे आहेत ते अपात्र देखील असणार आहे. त्यामध्ये आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद सदस्य हे देखील अपात्र असणार आहेत. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या जे अधिकारी कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे असे अधिकारी कर्मचारी याच्यातून वगळण्यात येणार आहेत. तसेच महावितरण, एसटी महामंडळ, शासनाच्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे यांना लाभ मिळणार नाही. मात्र यातून चतुर्श्रेणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. याचबरोबर शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून जे व्यक्ती प्राप्तिकर भरतात तर त्या व्यक्तींना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. आणि माजी सैनिक वगळून ज्या निवृत्तीवेतन ज्यांचे निवृत्तीवेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे असे लोकांना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. सर्वसाधारणपणे यामध्ये 2022 ते 2025 पर्यंतच्या 3 आर्थिक वर्षापैकी 2 आर्थिक वर्षात नियमानुसार ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देखील देण्याचं प्रावधान या शासन निर्णयामन्वये करण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 16 लाखाहून अधिक शेतकरी हे याच्यामध्ये पात्र आहेत. तर अशा प्रकारची ही कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा शेतीसाठी नवीन बियाणं घेणं, खतं घेणं, शेतीचे मध्ये नवनवीन प्रयोगशील प्रयोग करून आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवणं, शेतकऱ्यांचं एकूण उत्पन्न वाढवणं यासाठी जे आहे चालना मिळणार आहे. आणि यातून शेतकऱ्यांना पुन्हा संस्थात्मक कर्ज पुरवठा देखील उपलब्ध होणार आहे ज्या माध्यमातून शेतकरी आपली शेती जी आहे ती सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं ही उचलू शकतील. यामध्ये सर्व प्रकारच्या जमीन धान्यासाठी म्हणजे अल्प अत्यल्प ते बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे. मात्र एकत्रित थकबाकीची मुद्दल आणि व्याजासहची रक्कम जास्तीत जास्त रुपये 2 लाखपर्यंत ही त्यामध्ये कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेलं अल्प मुदत पीक कर्ज पुनर्गठन फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व्याजासह अधिक तंग

0: रक्कम रुपये 2 लाख असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश असणार आहे. मला वाटतं की अशा पद्धतीने ही चांगली योजना आहे. शासनाचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी खरं तर कर्जाच्या ओझ्याखाली जे आहे ते राहू नये, त्यांना नियमित कर्जाची परतफेड करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी देखील आपला उत्पादनाचा खर्च कमी करणे, नैसर्गिक शेतीला चालना देणे, जमिनीची सुपीकता वाढवणे, यासाठी जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जमिनीतला जो काही पिकांचे अवशेष आहेत, काडी कचरा आहे, त्याचं कंपोस्ट खत करणं किंवा त्याचं सेंद्रिय आच्छादन करणं या पद्धतीचा वापर केला पाहिजे. जमिनीला आडवी मशागत करणे, पिकांची योग्य पद्धतीने फेरपालट करणे, एकदल आणि द्विदल धान्याची पिकं ही आलटून पालटून तसेच पट्टापेर पद्धतीने घेणे, अशा विविध उपाययोजनांचा वापर करून शेतकरी आपला उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पन्नामध्ये शाश्वत आणू शकतात. याचबरोबर उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर करण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा सूक्ष्म सिंचन पद्धतीचा भर वापर केला पाहिजे. यातून उत्पन्न देखील वाढतं आणि प्रत देखील सुधारते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उत्पादित मालाची योग्य प्रकारे साठवणूक प्रक्रिया, त्याच्यामध्ये त्याचं बॅगिंग पॅकिंग करून विकल्यास त्यांना अधिक बाजारमूल्य जे आहे तर ते मिळू शकतं. यासाठी शासनाच्या विविध योजना देखील आहे, त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा हे अपेक्षित आहे. अशा प्रकारे कर्जमुक्ती योजना ही च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेती विषयक व्यवसाय करण्यासाठी सक्षम करण्यात आलेला आहे. शेतकरी देखील त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली शेती अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.
1: श्रोते हो, या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल असा राज्य सरकारला विश्वास आहेच. त्यामुळेच विरोधक तसंच शेतकरी संघटनांनीही या योजनेचं स्वागत केलंय. त्याचवेळी या योजनेसाठीच्या पात्रतेच्या निकषांमुळे अनेक गरजू शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची तसंच ही पूर्ण कर्जमाफी होणार नसल्याची शक्यताही काही संघटना व्यक्त करतायत. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना मिळावा आणि अंतिमतः ते पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडू नयेत याबद्दल किसान सभा या शेतकरी संघटनेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण ऐकूया.
2: शेतकरी कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांची जी मागणी होती त्यानुसार 30 जून 2026 च्या आत कर्जमाफी करण्याचं जे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं ते पाळत आहेत याबद्दल किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र हे करत असताना शेतकऱ्यांचा सातबारा खऱ्या अर्थानं कोरा होण्याची अपेक्षा आम्ही सगळे बाळगून होतो. मात्र ज्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे सातबारा कोरा होण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये काही बदल करावेत अशा प्रकारची विनंती राज्याच्या सरकारला किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना करतायत. विशेषतः 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला अशा शेतकऱ्यांचं कर्ज जर आता थकलेलं असेल आणि ते या योजनेत पात्र असतील तरी सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे यात काही बदल करून त्यांना लाभ देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे ओटीएसचे शेतकरी आहेत त्यांना 2 लाखाच्या पुढचं कर्ज भरावं लागणार आहे. आजच्या वाईट अवस्थेमध्ये ते भरणं त्यांना मुश्किल जाणार आहे कारण खूप वाईट नुकसान मागच्या हंगामामध्ये त्यांचं झालेलं आहे. त्याच्यामुळे ती अट सुद्धा खरं तर काढण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे नियमित शेतकरी आहेत तेही संकटग्रस्त शेतकरी आहेत. त्यांचं नुकसान शेतीचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे त्यांना 50,000 रुपयावर त्यांना एक प्रकारे बोळवून घालणं हे खरं तर फार अन्यायकारक आहे. आणि म्हणून सरकारला आम्ही विनंती करतोय की त्याचा सुद्धा पुनर्विचार करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कशा प्रकारे कर्जमुक्त करता येईल यासाठी पावलं टाकण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर काही अटी शर्तीमध्ये सहकारात काम करणारे, कारखान्यात काम करणारे, हंगामी साखर कामगार, एसटीमध्ये काम करणारे किंवा एमएससीबीमध्ये काम करणारे गरीब कामगार 25,000 पेक्षा त्यांना जास्त उत्पन्न आहे एवढं सांगून अपात्र करण्यात आलेलं आहे. मला वाटतं ते सुद्धा शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि 25,000 रुपयात कुटुंब चालत नाही, सहकाराचे पगार वेळेवर होत नाही, हा सगळा विचार करून त्यांना सुद्धा वगळणं चुकीचं होईल. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा परिणाम म्हणून आता काही आदिवासी, दलित, गरीब माणसं निवडून जातात त्यांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. मला वाटतं ह्या सगळ्याचा पुनर्विचार सरकारने केला पाहिजे. खऱ्या अर्थानं शेतकरी सक्षम करण्यासाठी आणि कर्जमुक्त करण्यासाठी हे बदल करण्याची आवश्यकता किसान सभेला वाटते आहे. शेतकरी कर्जमाफी करण्याच्या संदर्भात जेव्हा किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी आंदोलने केली आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर शेतकरी संघटनांची ज्यावेळी बैठक झाली तेव्हा शेतकरी परत कर्ज बाजारी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं त्यांनी सांगितलं होतं. त्याचं आम्ही स्वागत केलं होतं. ते म्हणाले की प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती गठीत करतो आहोत आणि ही समिती शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला

0: लागू नये त्यासाठी शिफारसी करेल. त्या समितीच्या बद्दल आमची वेगळी जरी मतं असली तरी सुद्धा आता ती समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी काही अहवाल तयार केलेला आहे. त्यामुळे तो अहवाल काय आहे, शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये यासाठी या समितीनं काय शिफारसी केल्यात हे खरं तर सार्वत्रिक करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं तो अहवाल अभ्यासासाठी पाहण्यासाठी अद्याप उपलब्ध झालेला नाहीये, तर तो याच अनुषंगाने उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांचा परिणाम असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, त्याच्यामुळे तोट्यात आहे हे मला वाटतं सर्वांना मान्य आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीमालाला रास्त भाव देणं, त्याच्यासाठीची हमी त्यांना देणं, शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करणं, नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विम्याचं संरक्षण त्याला देणं आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या विकास कामासाठी ज्या जमिनी काढून घेतल्या जातात किंवा ते कसतात जमिनी, वन जमिनी असतील, देवस्थानच्या जमिनी असतील, आकारीपट जमिनी असतील, मात्र त्या त्यांच्यावर नावावं नाहीयेत, या सगळ्याची मालकी शेतकऱ्यांना देणं, हे चार पाच प्रमुख उपाय जर केले आणि घामाचं दाम शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठी जर धोरणं राबवली गेली तर ह्या कर्जाच्या आणि कर्जमाफीच्या दुष्टचक्रामधून आपल्याला बाहेर पडता येऊ शकतं. सरकारने त्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, सरते शेवटी योजना कोणतीही असो ती आकडेवारी पुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात बळीराजा कर्जाच्या विळख्यातून मुक्त होणं हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: आताच आपण वृत्तविशेष कार्यक्रम ऐकला.
1: भरधाव वेगात वाहन चालवाल,
2: लाख मोलाचा जीव गमवाल,
1: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
2: जन्मभर सुखाने प्रवास कराल. वाहन वेगाने चालवू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: अवजड सामान वाहू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: वाहन चालवताना अतिभार नको,
1: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
2: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
1: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
2: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ, शक्य 1948, अर्थात 9 जून 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात गौकृपामृत, जैवसंवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे गोकृपामृत, जैवसंवर्धन संस्कृती आणि उपयोग. आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती करून देणार आहे

0: तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंबरनाथ येथील कृषी अधिकारी संदीप जाधव सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: सर, गोकृपामृत हे नेमकं काय आहे त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: गोकृपा अमृत, आपण गायीसाठी हा गो हा शब्द वापरलेला आहे आणि गायीच्या कृपेपासून तयार झालेलं अमृत म्हणून याच्यावरती गोकृपा अमृत हे नाव दिलेलं आहे.
0: अच्छा.
1: ऍक्च्युली गोकृपा अमृत हे पूर्णपणे नैसर्गिक सेंद्रिय जीवाणू आहेत, जे हे बॅक्टेरियल कल्चर आहे आणि याचा प्रामुख्याने वापर सेंद्रिय शेती पद्धतीने मध्ये केला जातो.
0: अच्छा. आणि या शेती पद्धतीमध्ये म्हणजे सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये कशा कशाचा वापर केला जातो?
1: आता सेंद्रिय शेती पद्धत म्हणजे कसं, हल्ली आता त्याची काळाची गरज निर्माण झालेली आहे. प्रामुख्याने यापूर्वी सेंद्रिय शेती आपण करतच होतो, परंतु कालांतरानं वाढतं लोकसंख्या, ग्रीन रिव्होल्युशन यामुळे लोकसंख्येला अन्न पुरवठा करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन करणं गरजेचं भासलं. त्या अनुषंगाने शेतीमध्ये नैसर्गिक घटक वापरण्याच्या ऐवजी रासायनिक खतं वापरली गेली, कीटकनाशकांचा वापर केला गेला, त्यामुळे त्याचा रेसिड्युअल इफेक्ट, त्याचा दूरगामी परिणाम माणसाच्या शरीरावरती निर्माण होऊ लागलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा आपण प्रयत्न करतोय. सेंद्रिय शेती पद्धती म्हणजे एक नैसर्गिक संसाधने, जे काही नॅचरल रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत आणि जैविक घटक, बायो इनपुट्स जे आपल्या वातावरणामध्ये जे अवेलेबल आहेत, त्याचा पर्यावरण पूरक वापर हा शेती पद्धतीमध्ये करणे म्हणजे याला सेंद्रिय शेतीमध्ये म्हणतो आपण. आणि या सेंद्रिय शेतीमध्ये आपण काय करतो, रासायनिक खते आणि कीटकनाशक यांचा वापर पूर्णपणे आपण थांबवतो आणि मातीची सुपीकता वाढवणे ही एक मेजर टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये. आणि ती वाढवण्यासाठी आपण सेंद्रिय खतांचा वापर करतो, पिकांची फेरपालट घेतली जाते आणि जैविक कीटकनाशकांचा वापर केला जातो. आणि या सेंद्रिय शेतीमध्ये जैविक घटक जे जे अवेलेबल आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करून शेती पद्धती राबवली जाते, त्याला आपण सेंद्रिय शेती असं म्हणतो.
0: आणि गोकृपा अमृत अशाच प्रकारचं जैविक घटकांपासून तयार करतात?
1: येस येस. गोकृपा अमृत म्हणजे कसं, जे गायी आहे, देशी गायी आहे, त्याच्या पंचगव्यापासून आपण हे गोकृपा अमृत कल्चर हे तयार केलं जातं. आता पंचगव्य म्हणजे देशी गायीचं प्रत्येक प्रॉडक्ट, ती देणारं शेण असेल, तिचं गोमूत्र असेल, तिच्या दुधापासून बनवलेलं ताक, दही, दूध, तूप, ह्या पंचगव्यापासून जे कल्चर तयार केलेलं आहे म्हणून तिला गोकृपा अमृत कल्चर असं आपण म्हणतो.
0: आणि हे तयार कोणी केलं?
1: 2006 गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी गोपालभाई सुतारिया त्यांनी एक बन्सी गिर गाय गोशाळा सुरू केली. आणि ही गोशाळा सुरू करत करत त्यांच्या लक्षात आलं की एक गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनापासून एक सेंद्रिय शेतीला चालना देणं गरजेचं आहे आणि त्याचा विचार करून त्यांनी हे बॅक्टेरियल कल्चर तयार केलेलं आहे आणि त्याला आपण गोकृपा अमृत बॅक्टेरियल कल्चर असं आपण म्हणतो.
0: अच्छा. आणि ते तयार कसं करायचं?
1: हे तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी पद्धत आहे. हे गोकृपा अमृत बन्सी गिरगाईच्या ह्याच्यातून तयार केलेलं आहे. त्याचं जे कल्चर उपलब्ध होतं त्याला मदर कल्चर म्हणतो आपण. आणि ते कल्चर आपल्याला 1 लिटर कल्चरची त्याची आवश्यकता आहे. एका शेतकऱ्यानं 1 लिटर कल्चर ते घेऊन यायचं आहे. एक 200 लिटरच्या पाण्यामध्ये 1 लिटर गोकृपा अमृतचं मदर कल्चर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर 2 किलो देशी गूळ, ऑर्गॅनिक गूळ आहे, तो 2 किलो गूळ वापरायचा आहे. त्याचबरोबर 2 लिटर ताजे ताक, देशी गायीचं दह्यापासून बनवलेलं ताजे ताक हे आपण हे इन्ग्रेडियंट्स म्हणून आपण वापरतो. आणि एक 200 लिटरच्या ड्रममध्ये हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. त्याच्या सुरुवातीला काय करायचं आहे, पाण्यामध्ये गूळ टाकायचा आहे. गूळ हा पूर्णपणे लाकडाच्या काठीने किंवा बांबूने ढवळायचा आहे, पूर्णपणे हा त्याच्यामध्ये विरघळून टाकायचा आहे. 1 लिटर कल्चर टाकायचा मदर कल्चर, 2 किलो गूळ टाकलेला आपण आणि 2 लिटर ताक टाकून हे पूर्ण मिश्रण ढवळायचं आहे. आणि हे मिश्रण सावलीमध्ये त्या ड्रमवरती सुती कापड बांधून 7 दिवस सावलीमध्ये त्याला ठेवायचं आहे. पण हे 7 दिवसामध्ये सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ते पूर्ण मिश्रण हे काठीनं ढवळायचं आहे. एकदा क्लॉकवाईज ढवळायचं आहे, एकदा अँटी क्लॉकवाईज ढवळायचं आहे आणि एक 7 दिवस असं हे मिश्रण तसंच ठेवायचं आहे.
0: रोज करायचं?
1: हा, रोज सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा त्याचा ढवळायचा आहे. आणि मग हे मिश्रण तसंच सावलीमध्ये पूर्णपणे झाकून फक्त झाकताना त्याच्यामध्ये सुती कपडा किंवा गोणपाटाचा वापर करायचा, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन वगैरे त्या बॅक्टेरियाना मिळावा म्हणून त्याच्यामध्ये सुती कपड्याने ते झाकायचं आहे आणि सावलीमध्ये ठेवायचं आहे आणि 7 दिवसानंतर ते पूर्ण फर्मेंटेशन त्या डावणाचं तयार होतं.

0: खाद्य म्हणून देण्यासाठी ह्या गुळाचा वापर केला जातो. कारण गुळामध्ये ना नॅचरल शुगर आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत आणि ते त्या बॅक्टेरियांचं ऊर्जा स्त्रोत म्हणून ते काम करतं. त्याचबरोबर ताकामध्ये काय असतं, लॅक्टोलोबॅसिलस बॅक्टेरिया असते, ते गोकृपा अमृत मधील जे जीवन आहे ते त्यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी, सक्रिय करण्यासाठी ह्या ताकाचा वापर होतो. त्याचबरोबर ताक हे आंबट असतं, आंबट असल्यामुळं जे द्रावण तयार होणार आहे त्याच्यामध्ये बुरशी किंवा कीटक ह्याच्यापासून लांब राहावेत म्हणून द्रावणामध्ये आपण ताक टाकतो, त्यामुळे द्रावण आपलं हे दीर्घकाळ टिकलं जातं. असं आठव्या दिवशी हे द्रावण आपल्याला वापरण्यासाठी पूर्णपणे तयार होतं.
1: बरं, आता तुम्ही कल्चर जे म्हणालात ते कुठे मिळतं?
0: हा, आता हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अहमदाबाद मधील बन्सी गीर गोशाळा यांनी कल्चर तयार केलेलं आहे. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात, वेबसाईट वरती त्यांचा आहे, फोन नंबर आहेत, सगळं आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तरी तुम्हाला त्यांच्याकडून मिळू शकतो. किंवा जे काही शासकीय कृषी कार्यालय आहेत त्यांच्या मार्फत ही हे मोफतपणे गोकृपा कल्चर, मदर कल्चर हे तुम्हाला एक लिटर तुम्हाला त्याचा मिळू शकतो, तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. किंवा शासकीय कृषी केंद्र आहेत त्यांच्याकडूनही मिळतं, तर कृषी विभागाकडूनही हे कल्चर गावोगावी उपलब्ध करून देण्याची पदार्थ कार्यवाही चालू आहे.
1: आणि गोकृपा अमृताचं द्रावण तयार करण्यासाठी प्रत्येक वेळेला एक लिटर कल्चर आणावं लागतं का, की त्याचं प्रमाण बदलतं?
0: नाही नाही, आता कसं आहे, हे जे मी प्रमाण सांगितले 200 लिटर द्रावण तयार करण्यासाठी, मग शेतकऱ्याला फक्त 200 लिटर द्रावण तयार करूनच गप बस नाही, किंवा मग प्रत्येक शेतकऱ्यानं हे मदर कल्चर आणणं तसा अपेक्षित नाही. ऍक्च्युली एका शेतकऱ्यानं हे कल्चर तयार केलं 200 लिटरचं आणि 7 दिवसानंतर हे द्रावण फर्मेंट होतं आणि 8व्या दिवशी ते तयार होतं. हे 200 लिटर द्रावण तयार झालेलं म्हणजे जे तुम्ही मदर कल्चर 1 लिटरचं आणलंय तेच 200 लिटर त्याच ताकदीचं तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशन हे 200 लिटर तयार होतं. म्हणजे तुम्हाला फक्त एका शेतकऱ्याला एकदाच कल्चर आणायचं 1 लिटरचं, एकदा 200 लिटरचं त्यांनी तयार केलं, त्याचा वापर केला, त्यातलं 1 लिटर कल्चर हे तुम्ही मदर कल्चर म्हणून नेक्स्ट 200 लिटर ड्रम तयार करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. किंवा गावातल्या एका शेतकऱ्याने हे कल्चर आणलं, 1-2 लिटरचा ड्रम तयार केला, अन्य शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर 8व्या दिवशी कोणताही शेतकरी त्यातून 1 लिटरचं कल्चर वापर घेऊन तो स्वतःच 200 लिटर हे तयार करू शकतो. म्हणजे असं मल्टिप्लिकेशनची सायकल आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये फक्त एकदाच एक 1 लिटरचं कल्चर आणायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतःही असं त्याचं मल्टिप्लिकेशन 200 लिटर 400 लिटर हे कंटिन्युअस तुम्ही चालू ठेवू शकता.
1: म्हणजे जर स्वतःला सुरू करायचं असेल तर आधी 200 लिटरचं जे प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे
0: तयार करायचं
1: आणि त्यात
0: 1 लिटर कल्चर वापरायचं. समजा ते वापरून झालं तुमचं 150-200-180 लिटर तुम्ही वापरलं, राहिलेल्या 10 लिटर मध्ये पुन्हा तुम्ही ताक गुळ हे टाकून पुन्हा 7 दिवसासाठी तुम्ही ते फर्मेंट साठी ठेवू शकता.
1: बरं,
0: असं किंवा दुसऱ्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर त्याला 1-2 लिटर तुम्ही हे देऊ शकतात की त्याचं तो 200 लिटर तयार करू शकतो.
1: शेताच्या क्षेत्रफळानुसार याचं प्रमाण बदलतं की कसं असतं?
0: नाही, तर त्याचा वापर कसा करायचा, समजा हे 200 लिटरचं द्रावण तयार केलेलं आहे 1 लिटर कल्चरपासून 200 लिटर, मग त्याचा वापर कसा करायचा? शेतकऱ्याने ह्या द्रावणाचा वापर 2 पद्धतीनं करता येतो. एक तर पिकावरती फवारणीसाठी वापर करता येतो किंवा जमिनीतून देण्यासाठी. आता उभ्या पिकाला वापर करायचा असेल तर 15 लिटर पाण्यामध्ये 1-2 लिटर हे तयार केलेलं द्रावण तुम्ही पंपामध्ये भरून पिकावरती तुम्ही फवारणी करू शकतात. किंवा मग जर तुम्हाला जमिनीमध्ये द्यायचं असेल म्हणजे ड्रिप इरिगेशन किंवा पाटाच्या पाण्याद्वारे सुद्धा हे तुम्ही द्रावण देऊ शकतात. प्रत्येक पाण्याच्या पाळीमध्ये 500 लिटरचा ड्रम हा तुम्ही पाण्याच्या पाटासोबत ओतू शकतात किंवा ड्रिपमधून हे तुम्ही देऊ शकतात. मग ह्याचा फायदा काय होतो, गांडुळाची संख्या पण वाढते आणि जी काही शेतातली हुमणी जी आहे ती सुद्धा नष्ट होते याच्यामधून.
1: अच्छा, आणि याच्या काही आणखीन पद्धती आहेत का की जसं पेरणीपूर्वी द्यावं किंवा पीक पूर्ण तयार झाल्यानंतर फवारणी?
0: प्रत्येक पिकासाठी हे गोकृपा अमृत द्रावण आपण वापरतो. आता समजा भात शेतीचा विचार केला, कोकणामध्ये भात शेती हे प्रमुख पीक आहे. आता भात शेतीसाठी समजा शेतकऱ्याला ह्या द्रावणाचा वापर करायचा आहे तर सुरुवातीला काय करता येईल, तो भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी तो शेतामध्ये गादीवापा तयार करतो. आता गादीवापा तयार करतानंतर 20 लिटर हे जे तयार केलेलं द्रावण आहे एका गुंठ्यामध्ये 20 लिटर द्रावण ते गादीवाप्यावरती तो शिंपडू शकतो. हे शिंपडल्यामुळे काय होते, जी काय नर्सरीची जे रोपं आहेत त्यांची मुळांची वाढ मजबूत होते आणि जेव्हा रोपे तयार होतात जेव्हा उपटतो आपण लावणीसाठी तेव्हा ते जमीन भुसभुशीत असल्यामुळे ह्या द्रावणामुळे ते रोपे सहजासहजी उपटतात आणि त्यांच्या मुळांचा तूट होणार नाही किंवा मुळांना इजा होणार नाही अशा पद्धतीने रोपवाटिकेमध्ये याचा वापर करू शकतो.
1: आणि ते नुसतं द्रावण घालायचं की पाण्यामध्ये मिसळून घालायचं?
0: नाही नाही, तुम्ही द्रावण ऑलरेडी 200 लिटर

0: तयार केले आहेत. तुम्ही डायरेक्ट द्रावण 20 लिटर द्रावण प्रति गुंठ्याला तुम्ही शिंपडू शकता. आता हे झालं रोपवाटिके. आता समजा रोपवाटिकेमध्ये हे वापर झाला, त्याच्यानंतर लावणीच्या वेळी समजा रोपे आपण 21 दिवसानंतर घेतो, त्यानंतर रोपे गादी वापरून काढल्यानंतर जेव्हा त्या कल्चरचा वापर करायचा असेल त्याला रूट डिपिंग म्हणतात. म्हणजे एका छोटासा टब घ्यायचा, त्याच्यामध्ये 10% द्रावण म्हणजे 90 लिटर पाणी घ्यायचं आणि 10 लिटर हे तयार केलेलं द्रावण घ्यायचं. असं 10% जे द्रावण आहे त्याच्यामध्ये रूट डिपिंग करायचे, म्हणजे जे रोपे तयार आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही त्या टबामध्ये थोडा वेळ ठेवू शकतात आणि ते लावणीसाठी रोपे वापरू शकतात. आता परत झालं तर लावणीसाठी तुम्ही वापरलं, आता चिखलणीच्या वेळी सुद्धा हे द्रावण आपण वापरू शकतो. त्याला आपण सॉइल ऍप्लिकेशन म्हणतो. जेव्हा आपण चिखलणी करतो, भाताचं पडलिंग करतो, त्यावेळी 500 लिटर द्रावण प्रति एकर तुम्ही चिखलणीच्या वेळी शेतामध्ये सोडू शकता. हा म्हणजे रोपवाटिकेमध्ये वापर करू शकतात, रोपे लावणीच्या वेळी वापर करू शकतात आणि चिखलणीचे वापरू शकतात. आणि समजा हेही पुढे गेला, आपण समजा ह्या स्टेजला तुम्ही रोपवाटिकेला वापरा, लावणीच्या वेळी वापरा आणि चिखलणीचे वापरा, पण ह्याच्यातून वापरून सुद्धा तुम्ही फवारणीसाठी सुद्धा वापरू शकतात. फवारणीमध्ये काय होतं, जेव्हा भात तयार होतो तेव्हा फोलियर स्प्रे घेता येतो त्याला. आपल्याला 15 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर द्रावण वापरून तुम्ही लावणीनंतर 20 दिवसानंतर याचा वापर तुम्ही फवारणीसाठी करू शकतात. आणि सेकंड स्प्रे तुमचा भात पीक ओंब्यावर आल्यानंतर तुम्ही त्याच्या फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर तुम्ही ह्याचा वापर करू शकता.
1: ह्याचा फायदा कसा होतो?
0: आता सर्वात महत्वाचं ह्याचा फायदा म्हणजे समजा आता भाताच्या प्रत्येक स्टेजला आपण हे वापरतो. आता फवारणीला वापरला आपण तर त्याच्यामध्ये करपा कडा परपा हा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण कमी होतं आणि तांदळाचा दाणा हा भरदार आणि चमकदार आपल्याला दिसतो. आता त्याचा फायदा जर बघितला आपण, गोकुपा अमृतचा असंख्य फायदे आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जमिनीची सुपीकता वाढते. यामध्ये कसं असतंय, सेंद्रिय पदार्थाचं विघटन होऊन ते पिकाला मिळणं गरजेचं आहे. जर हे द्रावण आपण शेतामध्ये टाकलं तर जीवाणूची संख्या भरपूर असल्यामुळे ते सेंद्रिय पदार्थ जे शेतामध्ये आहेत त्याचं तात्काळ विघटन होतं आणि पिकासाठी ते उपलब्ध होतं.
1: बरं, जीवाणूची कार्यपद्धती कशी फायदेशीर असते?
0: जमिनीमध्ये असंख्य प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, त्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया जे पिकासाठी उपयुक्त आहेत हे बॅक्टेरिया ऍक्टिवेट करणं हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ग्रोकुपा अमृतमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया आहेत, जे हवेतील नायट्रोजन आहे तो घेतला जातो आणि तो पिकास उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर हवेतील फॉस्फरस स्टॅबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, हवेतील फॉस्फरसची उपलब्धता पिकाच्या मुळांसाठी उपलब्ध करून जाते. त्याचबरोबर पिकांना पोटॅशची सुद्धा उपलब्धता ह्या बॅक्टेरियामार्फत करून दिली जाते. आणि त्यामुळे दुसरं काय होतंय, जमिनीतील सेंद्रिय कर्ब आहे हे वाढवलं जातं आणि जमिनीचं आरोग्य सुधारतं. ओव्हरऑल ह्याच्यामुळे पिकासाठी जोमदार आणि तजलदार राहण्यासाठी एक प्रकारचं अमृत आहे.
1: कोणकोणत्या पिकांसाठी हे उपयुक्त आहे?
0: हे कोणतंही पीक लावू दे त्या प्रत्येक पिकासाठी हे अगदी वरदान आहे. त्यामध्ये भात आहे, फळबाग आहे, भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य, ऊस, म्हणजे जे पीक जमिनीमध्ये आपण रुजवतो त्या प्रत्येक पिकाला ह्याचा वापर चांगल्या प्रकारे होतो. आयदर तुम्ही जमिनीतून देऊ शकतात किंवा मग तुम्ही फोलियर स्प्रे ह्या अमृताचा करू शकता.
1: गोकृपा अमृताचे फायदे काय आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा.
0: आता मग अशी तुम्हाला बोलताना सांगितले, एक तर जमिनीची सुपीकता वाढते हा सर्वात महत्वाचा फायदा आहे, किंवा सेंद्रिय कर्बाचं विघटन होऊन तो पिकासाठी उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर जे कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाची संख्या हे वाढणं जास्त महत्वाचं आहे. उपयुक्त जीवन जे जमिनीतील वाढवले जातात आणि जैविक संतुलन जमिनीमधील संतुलन हे टिकून ठेवलं जातं. त्याचबरोबर मुळांची वाढ ही जोमदार होते आणि त्या मुळांची पाणी आणि अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढते, त्यामुळे पीक हे जोमदार पद्धतीने वाढलं जातं. आता ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा मेजर खर्च रासायनिक खतावरती होतो. ह्या गोकुपा अमृत कल्चरमधील जे बॅक्टेरिया आहेत, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, फॉस्फरस फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, ह्याच्यामुळे पिकांना खतांची उपलब्धता नॅचरली होते. त्यामुळे ऍडिशनली जास्त जो खर्च रासायनिक खतावरती होतो तो वाचला जातो. त्यामुळे रासायनिक खताचं जे अवलंबित्व आहे ते शेतकऱ्याचं कमी होतं, त्यामुळे खतावरील खर्चामध्ये 50% बचत आपण करू शकतो. आणि हे दिल्यामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढते आणि आपण काळाची जी गरज आहे, पर्यावरणपूरक शेतीची गरज आहे, ते उद्दिष्ट इथं साध्य होतं. मातीचं, पाण्याचं किंवा वातावरणाचं प्रदूषण हे ह्या

0: फर्टिलायझर वापरल्यामुळे निश्चितच कमी होतं आणि त्यामुळे शाश्वत शेतीला चालना मिळू शकते आणि हे सर्वात महत्त्वाचे सर्व पिकासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे आजच्या सेंद्रिय शेतीमध्ये जे काय रेग्युलर सेंद्रिय शेती ज्या निविष्ट आहेत त्या वापराबरोबरच हे जे नवीन कन्सेप्ट आलेलं आहे गोकुपा अमृतचा ते वापरला तर शेतकऱ्याला निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो.
1: अच्छा, गोकृपा अमृत एखादा शेतकरी वापरत असेल मग रासायनिक खत वापरण्याची गरज नसते की त्याचं प्रमाण कमी होतं कसं?
0: हा, ज्याला पूर्णपणे सेंद्रिय शेतीच करायची आहे, सेंद्रिय शेतीचा कन्सेप्ट हाच आहे की विषमुक्त शेती, रासायनिक खत आणि कीटकनाशके पूर्णपणे आपण अवॉइड करतो आणि सेंद्रिय पद्धतीने आपण जी शेती करतो त्याला विषमुक्त शेती म्हणते. त्याच्यामध्ये हे गोकुपा अमृत जर वापरत असेल तर त्याच्यासाठी वरदान आहे की त्याच्यामध्ये आपण नैसर्गिक शेतीच करतोय त्यामुळे त्यात रासायनिक खतं कीटकनाशक वापरायचा विषयच येत नाही. पण जो मिक्स शेती करतो की बाबा चांगल्या प्रकारे मला शेती करायची आहे, माझ्या जमिनीचं आरोग्य मला चांगलं ठेवायचं आहे आणि माझ्या जमिनीचं आरोग्य चांगलं राहिलं तर माझे पिकं चांगले येतील, तर त्या ठिकाणी हा जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात महत्वाचं गोकुपा अमृत आहे आणि ते गोकुपा अमृत जमिनीचं आरोग्य सुधारा बरोबरच पिकासाठी खताची उपलब्धता नॅचरली करून देते.
1: अच्छा,
0: 100% जरी नसलं तरी मोठ्या प्रमाणात तुम्हाला नैसर्गिकरित्या तुम्हाला मूलद्रव्य पिकाला उपलब्ध होतात, त्यामुळे 50% रासायनिक खताचा खर्च तो वाचवू शकतो.
1: बरं, कोणकोणते जैविक घटक सेंद्रिय शेतीमध्ये वापरले जातात?
0: हा, आतापर्यंत आपण सेंद्रिय शेतीमध्ये अनेक घटक आपण वापरलो होतो. आता गोकुपा अमृत कल्चर हे नव्यानं विकसित झालेलं आहे. एक राष्ट्रीय जैविक आणि नैसर्गिक शेती केंद्र आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल फार्मिंग गाझियाबाद येत आहे. त्यांनी यापूर्वीच बरेच निविष्ट ह्या प्रमाणित केलेल्या आहे सेंद्रिय शेतीमध्ये. त्याच्यामध्ये बीजामृत आहे, जीवामृत आहे, निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, अग्निस्त्र आहे, दशपर्णी अर्क आहेत, असे बऱ्याच प्रकारच्या निविष्ट आहे प्रमाणित केलेल्या आहेत की सेंद्रिय शेतीसाठी याचा वापर करण्यास काही हरकत नाही. हे जे निविष्ट वापरले तर त्या 100% सेंद्रिय पद्धतीनेच तयार केल्या, शेतकरी वापरू शकतो. आता याच्यामध्ये बरेच 8 ते 10 निविष्ट प्रमाणित केलेल्या आहेत, त्या प्रत्येक बाबी हा वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये बीजामृत आहे आणि जीवामृत आहे, ह्या दोन्हीमध्ये अमृत शब्द आहे. बीजामृत म्हणजे बीज साठी जे अमृत दिलं जातं, लहान मुलांना कसं आपण डोस दिला जातो तसा बीजासाठी जे अमृत पाजलं जातं त्याला ते बीजामृत म्हटलेलं आहे. हे बीजामृत मध्ये कसं 5 किलो देशी गाईचं शेण घेतलं जातं आणि सुती कापडामध्ये ते बांधून 20 लिटर पाण्यामध्ये ते सोडलं जातं. 12 ते 16 तास ते 20 लिटर पाण्यामध्ये ते सुती कापडामध्ये शेण आपण बांधून सोडून देतो, म्हणजे त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये येतो. त्याचबरोबर 50 ग्रॅम चुना आणि मुळाजवळील मुठभर माती एका वेगळ्या भांड्यामध्ये घेऊन ते मिश्रण तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र मिक्स करून ते दोन्ही मिश्रण एकत्र करून 8 ते 10 तास ठेवले जातात. आणि हे ज्या कोणतंही बियाणं जे तुम्हाला पेरायचं आहे त्या बियाण्याला हे चोळायचं किंवा ह्या द्रावणामध्ये बियाणे बुडवून ठेवले जातात आणि ते एकदा बुडवलं की ते पूर्णपणे बुडवून थोडा वेळ सुकवायचे आणि पेरणीसाठी वापरायचे. याच्यामुळे काय होते, बियाण्याची जैव विविधता वाढते आणि बीजजन्य सॉइल बॉर्न डिसीजेस आहेत हे त्याच्यामध्ये प्रतिबंध होतात, म्हणून त्याला बियाण्याला जे अमृत दिलं जातं त्याला बीजामृत म्हणतात. त्याच्यानंतर पुढचं जे प्रमाणित निविष्ट आहे ते जीवामृत आहेत. या जीवामृत मध्ये काय होतं, देशी गाईचं 10 किलो शेण घेतलं जातं, 10 लिटर गोमूत्र घेतलं जातं, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसिन आणि पिकाच्या मुळाजवळील मुठभर माती घेऊन हे 200 लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करतो आणि 2 दिवस म्हणजे 48 तास ऍसच ठेवतो, अधूनमधून आपण त्याला ठेवतो. आणि हे जीवामृत हे फवारणीसाठी वापरलं जातं किंवा मग सिंचनासोबत पाण्यासोबत पण दिलं जातं, त्यामुळे काय होतं पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते.
1: निमास्त्र कसं केलं जातं?
0: हा, निमास्त्र या शब्दातच आहे की नीम, कडुलिंब, कडुलिंबाच्या पानापासून जे अस्त्र तयार केलं जातं त्याला निमास्त्र म्हणतात. सेंद्रिय शेतीमध्ये महत्वाचा फॅक्टर आहे की कीटक आणि कीड रोगापासून पिकाचं बचाव करणे, कारण हल्ली आता कीटक आणि पिकांचं संख्या एवढी वाढलेली आहे प्रत्येक पिकावरती प्रादुर्भाव होतो, तर सेंद्रिय शेतीमध्ये आपण कीटकनाशक वापरता येत नाहीत, पण पीक तर वाढवायचं आहे पण आलेले कीटक त्याचा प्रादुर्भाव होत असेल त्याचा बचाव करणे मोठं टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये. मग नैसर्गिकरित्या ज्याच्यामध्ये कीटकनाशकाचे गुणधर्म आहेत ते कडुलिंब हा त्यापैकी एक आहे, त्या कडुलिंबाचा वापर करून त्याचं जे अस्त्र तयार केलं त्याला आपण निमास्त्र असं म्हणतो. आता हे शेतकरी मित्रांनो

0: निमास्त्र तयार कसं करायचं, तर शेतकरी स्वतःच्या शेतावरती स्वतःच्या कडुलिंबाच्या पानापासून त्या सुकलेल्या लिंबोळी आहेत त्यांच्या त्याच्यापासून हे निमास्त्र तयार करता येतं. आता करण्याची पद्धत काय, जे कडुलिंबाची पानं 5 किलो किंवा सुकलेली निंबोळी घेतो आपण आणि ते पूर्णपणे कुटून घेतो, पानं किंवा लिंबोळी दोन्हीपैकी जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात. 5 किलो देशी गाईचं गोमूत्र 5 लिटर घ्यायचं, 1 किलो देशी गाईचं शेण घ्यायचं आणि 100 लिटर पाण्यामध्ये आपण ते ठेवायचं आणि 48 तास ऍज सच ठेवायचं आणि 48 तासानंतर ते तयार झालेलं द्रावण सुती कपड्यामध्ये गाळायचं आणि शेतावरती फवारणीसाठी वापर करू शकतो. आता हे निमास्ताचा वापर 3% द्रावणामध्ये 97 लिटर पाणी आणि 3 लिटर हे आपण हे वापरून निमास्ताचा वापर करू शकतो फवारणीसाठी. त्यामुळे रस शोषक कीटक आहेत जे पिकावरती येतात त्याच्यावरती हे चांगल्या प्रकारे उपयोगी आहे.
1: बरं सर, आता तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या घटकांविषयी आम्हाला सांगितलं, गोकृपा अमृताबद्दल सांगितलं, तर भविष्यात जर याचा वापर वाढवला तर काय फायदे दिसू शकतील, काय वाटतं तुम्हाला?
0: हा, आताच तुम्हाला सांगितलं सेंद्रिय शेती ही आता प्रकर्षानं करण्याची गरज भासत आहे. तर सेंद्रिय शेती करण्यासाठी तुम्हाला रासायनिक खतं आणि कीटकनाशक वापरायचे नाहीत, परंतु उत्पन्न तर घ्यायचं आहे. मग ह्याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य बरोबर आलेल्या पिकाचं कीटकापासून रोगापासून बचाव करणे हे 2 मोठे टास्क आहेत. त्यासाठी जे आता तुम्हाला सांगितलंय जीवामृत, बीजामृत, परत निमास्त्र, त्याच्यानंतर ब्रह्मास्त्र आहे, अग्निस्त्र आहे, दशपर्णी अर्क आहेत, हे प्रमाणित इनपुट्स आहेत. त्याचबरोबर हे जे गोकृपा अमृत आहे हे सुद्धा इनपुट एक चांगल्या प्रकारचं इनपुट आहे. त्याचा वापर जमिनीमध्ये वापरू शकतात, फोलियर स्प्रेमध्ये वापरू शकतात आणि त्यामुळे जमिनीचं आरोग्यही चांगलं राहील आणि तुमचं सशक्त चांगलं पीक जोमदारपणे तुम्ही ह्या अमृत कल्चरचा वापर केल्यानंतर तुम्हाला निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
1: शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या गाईचं शेण आणि गोमूत्र यांचा वापर करून गोकृपा अमृत कसं करायचं, त्याचा वापर कसा करायचा आणि त्यातून काय फायदे होतील याबद्दल आपल्याला संदीप सरांनी खूप छान माहिती सांगितली. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे सर आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: आताच आपण गोकृपामृत, जैवसंवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत ऐकली. आता ऐकूया शाहीर साबळे यांच्या आवाजात महाराष्ट्राची लोकधारामधील गाणं. संगीतकार आहेत देवदत्त साबळे.

आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात सजीवकांचा वेलवर्गीय भाजीपाल्यात उपयोग या मालेतील भाग 2 ऐकता येईल. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शेवारमध्ये हॅलो शंका समाधान कार्यक्रम प्रसारित होईल. बरं श्रोते हो, आजच्या कार्यक्रमापुरता निरोप घेऊया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: माझा आवार माझा शिवार हा शेतकरी बांधवांसाठी असलेला कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: काय हो मुंबई बंदर उमदा कोट्यवधी फिरतात जहाजे अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग माझा राजा तूर माझा सर्जा तूर हे हे हे हे हे हे हे.
2: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
4: कष्टले हे मुंबई घडताना.
5: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
6: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
5: सहज संवाद.
7: सहज संवाद.
8: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
9: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
8: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्ली पासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा।
3: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:05 होत आहेत। आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील।
4: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण। प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन। राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद। राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू। आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200 अधिक जण जखमी। केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली। 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली। गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारताने विकासाची नवी उंची गाठली आहे। विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेने देशाची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे। गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे। सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत। या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन AIR ॲप आणि न्यूज एअर न्यूज मुंबई एअर न्यूज या YouTube चॅनेलवर आपल्याला ऐकता

0: तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. देशभरातलं जलसंधारण आणि जलसंपदा व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयामार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आणि प्रकल्पांचा आढावा आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी घेतला. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यांनी आंतरराज्यीय नदी जोडणी प्रकल्पांसाठी उचलल्या जात असलेल्या उपाययोजना आणि नमामी गंगे आणि इतर प्रमुख कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात आली. देशातून सीमापार मालाची वाहतूक करण्यासाठी तयार केलेल्या संगणकीकृत व्यवस्थापन यंत्रणा लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम विनिमयचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं. या लँड पोर्ट्समुळे सीमांची सुरक्षितता वाढली असून सीमापार चालणाऱ्या अनधिकृत कारवायांनाही चाप बसेल असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. विनिमय मंचावर देशभरातल्या सर्व लँड पोर्ट्स एकत्रित समन्वय साधला जातो. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एक दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. ही योजना म्हणजे प्रत्येक मातेच्या आणि तिच्या गर्भाच्या उज्ज्वल भवितव्याप्रती सरकारची वचनबद्धता असल्याचं केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियेपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात आहे असं प्रधान यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचेल याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी सीबीआय आणि आयबी या संस्था काळजी घेत आहेत असं प्रधान यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद झाला आहे. न्यायालयातल्या खटल्यांची माहिती लपवल्याच्या कारणास्तव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज बाद ठरवला आहे. विनयभंग आणि खुनाची धमकी देण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला मदत केल्याचा आरोप करून एका व्यक्तीने नटराजन यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल झालेला नसून केवळ न्यायालयाकडून नटराजन यांना नोटीस मिळाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. तर हा राजकीय हेतूने ही तक्रार दाखल झाल्याचा दावा नटराजन यांनी केला आहे. राजस्थानात जयपूर इथं फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. खोह नागोरियन या रहिवासी भागात हे गोदाम आहे. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना अत्यंत तत्परतेने मदत आणि बचाव कार्य राबवण्याचे, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याचे आणि बाधित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री शर्मा यांनी दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे अमीर शेख मशाल अल अहमद अल जबर अल सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पश्चिम आशियातल्या भूराजकीय तणावाबाबत आणि सुरक्षा स्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी विचार विनिमय केला. प्रधानमंत्र्यांनी कुवेतवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आणि संवादाच्या मार्गाने तणाव कमी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कुवेतमधल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेकडे व्यक्तिशः लक्ष दिल्याबद्दल मोदी यांनी अमीरांचे आभार मानले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जॉईंट अवामी ऍक्शन कमिटी या नागरी हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेवर बंदी घातल्यामुळे या आंदोलनाला तोंड फुटलं. रावलकोट आणि मुझफ्फराबाद इथं आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष झडल्यानंतर सरकारने समाज माध्यमावर तात्पुरती बंदी आणली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बंद पुकारला आहे. आंदोलनाची धग कोटली आणि भिंबर या शहरांपर्यंत पोहोचली असून पाकिस्तान विरोधी आंदोलनात हजारो लोक रस्त्यावर उतरत आहेत. सिव्हिल सोसायटीवर पाकिस्तान सरकारने केलेल्या कारवाईत जगभरातून निषेध केला जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या अटक समाज माध्यमावरची बंदी याबाबत ब्रिटनच्या संसदेतल्या 50 सदस्यांनी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत झालेल्या आंदोलकांच्या मृत्यूची भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दखल घेतली आहे. पाकिस्तानच्या गैरकृत्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांना जबाबदार धरेल अशी आशा भारतानं व्यक्त केली आहे. इराण आणि इस्रायलने एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यम वरच्यावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांनी देखील इस्रायली सैन्याने इराणविरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सहज आर्थिक परतावा देणाऱ्या एका गुंतवणूक प्लॅटफॉर्मला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाठिंबा दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ खोटा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असून बनावट आणि दिशाभूल करणारा आहे. अशा व्हिडिओंचा वापर करून फसवणूक होऊ शकते, त्यामुळे त्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पीआयबीनं केलं आहे. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद. राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200 अधिक जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ, अणुकार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे सुटे राहिलेले नाहीत, एकमेकात गुंतलेले आहेत, पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया, कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3र्या क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्या दृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
1: निश्चितच हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण 4थ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि 3र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील, कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनी सारखे देश आहेत, जपान सुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं 4थ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक ॲक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते, कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे FDI वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे, असा एक मॅसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म सरकारनी अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे, जीएसटीनी त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये GST मध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा GST रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे FDI येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले, त्याच्यामुळे FDI इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील, म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असेल त्याचा परिणाम कळेल. त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकतो. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैर लागू नाहीये, कारण आपला स्केल, आपली पॉप्युलेशन ती आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
0: चौथी अर्थव्यवस्था म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचा साईज, अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं,
1: आता आपला
0: आपण 3र्या वर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
1: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियनपेक्षा थोडं वरती आपल्या इकॉनॉमीचा साईज होतो, $2 trillion. आता 2026 मध्ये अपेक्षा अशी आहे की 4.15 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी होईल. तिसऱ्या क्रमांकाच्या चौथ्या क्रमांकाच्या होण्यासाठी आपल्याला $5 ट्रिलियन पलीकडे जावं लागेल. आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे, कारण आपण 6.5 ते 7% आपण वाढतो आहे. आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं, तर आपली 1.7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षामध्ये आपण 7% पलीकडे आणि कॉन्सिस्टंटली गेलो होतो. पण 6.5% खाली आपण या मागील 12 वर्षामध्ये गेलेलो नाही. आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4 चे पण आहेत. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम, हा म्हणजे त्या अर्थाने आपण चौथी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
0: आपला वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये. तर तो नेमका कशामुळे झालेला आहे, काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी?
1: GST हा एक खूप मोठा हे होता, कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात, त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा. आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा, यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली. आणि याच्यामध्ये GST फार महत्वाचं हे केलं, कारण आपल्या देशाअंतर्गत GST बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे, पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सिंग टॅक्सेशन तुमचं होणार नाही. हा एक महत्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 पासून वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय हायवेज, त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो, कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते. आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंट्सचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो, आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म्स होतात आहे, हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या,
0: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा. काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती?
1: उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्ये तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल FDI जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे FDI मागील 20 वर्षामध्ये आलेला आहे. पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा FDI या 12-13 वर्षांमध्ये आलेला आहे, आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली 20-21 वर्षांची स्टोरी आहे, FDI सारखे येतात आहे. पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला, जसं राहिलेलं आहे सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहेत, बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी आहे. पण FDIचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला, आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षामध्ये पाहिलं तर लीडिंग आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही, कारण गुजरात तिसऱ्या नंबरवर आहे. ओव्हरऑल FDI फिगर्स चांगले आहे. त्याचं जे आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे. आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये ती गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
0: तुम्ही ओव्हरऑल उत्पादन आणि कारखानदारी लक्ष द्यायला पाहिजे, लक्ष दिलेलं असेल, काय पावलं उचलली असतील, काय उचलली?
1: हो, एकतर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे, दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केली त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे, पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहे. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील. तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
0: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
1: असे दोन भाग आहे, म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट किंवा डिजिटल असं म्हणत असाल तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं, त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेची संबंध आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्या तयार केलं, मग ते सगळं लिंक झालं आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये, जर DBT आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये त्या PM किसान योजनेमधनं मिळतं, ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षांमध्ये आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे, म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं $45 बिलियन आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षांमध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये, आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील, आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचा ग्लोबल मार्केटिंग करू शकू, यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे आणि याचं उद्दिष्ट हे होतं. आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू अ ग्रेट एक्सटेंट की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं, त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे $45 बिलियन हा खूप मोठा फिगर वाटतो, पण आज आपण $9 बिलियनला आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता या याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय, ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो, ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुभंशी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो.
0: अंतराळ क्षेत्रात एकंदरीतच आपण अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी झेप घेतलेली आहे, आपण इतरांचे उपग्रह वगैरे सोडतो आहोत. एक जागतिक क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर ही एक इकॉनॉमी आहे वेगळी, तर ती कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलेली आणि पुढे होऊ शकते?
1: पुढे होण्यासाठी आपल्याला यामध्ये आणखी झेप अशी घ्यावी लागणार आहे की ज्यांची सुरुवात झालेली आहे, आता मी जसं म्हणालो तसं की न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाचं त्यांनी एक कमर्शियल जो इस्रोचा अंग आहे त्यांनी भारताच्या स्पेसच्या इकॉनॉमीचं आपली पूर्ण त्याचं आपलं जे सप्लाय ड्रिव्हन होतं ते डिमांड ड्रिव्हन कडे या काळामध्ये बऱ्यापैकी कन्व्हर्ट झालेलं आहे. त्याचा डायरेक्ट संबंध यासाठी येईल की आपल्याला ग्लोबल त्याच्यामध्ये मागणी येऊ शकते, आपल्या फॅसिलिटीजला आपण ग्लोबली कसं कमर्शियलाइज करायचं यासाठी ते पाऊल उचलण्यात आलेलं आहे. त्याआधी याच्यामध्ये इन स्पेस जे नॅशनल स्पेस प्रमोशन आणि ऑथोरायझेशन सेंटर आपल्याकडे इस्रोशीच घडलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्सला येण्यासाठी सिंगल विंडो, जसं सरकारची विविध यांची योजना असते तर सिंगल विंडो लायसन्सिंग अथॉरिटी आहे ती, ते क्लिअर करतील सगळे अशा प्रकारचे प्रपोजल्स आणि त्या याच्यामध्ये इस्रोच्या फॅसिलिटीज वापरण्यासाठी त्याच्यामध्ये जवळजवळ 500 जास्त यांना लायसन्सेस देण्यात आलेले आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये ग्रोथ आहे हे सरकारला लक्षात आलेलं आहे, पण त्याच्यामध्ये तुमचं इस्रो हे जर मेन इंजिन असेल त्या ग्रोथचं तर त्यांना जास्तीत जास्त रिसर्चकडे कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मदत करणं, शिवाय इस्रोच्या ज्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत त्यांना कमर्शियलाइज करता येईल का याच्याकडे पण लक्ष दिलेलं आहे.
0: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारवरती सातत्याने टीका करतात विरोधकांकडून होते, वस्तुस्थिती काय नक्की? शेतमालाचे भाव, किमान आधारभूत दर, शेतमालाची निर्यात, त्यासाठी लॉजिस्टिक, पायाभूत सुविधा, पुरवठा साखळी, या बाबतीत कोणत्या सुधारणा गेल्या 12 वर्षात झाल्या आणि त्याचे सकारात्मक परिणाम काय आहेत जरा विस्ताराने सांगा.
1: शेतकरी क्षेत्रामध्ये सरकारवर टीका होते आणि सगळ्याच सरकारांवर टीका होते त्याच्यात काहीच हे नाही, पण वस्तुस्थिती मिक्स्ड आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात मोठा रिफॉर्म जो ते 3 शेतकरी कायदे आले होते तो होता, पण ते कुठल्या ना कुठल्या कारणाने सरकारला मागे घ्यावे लागले, पण त्यामधले जे रिफॉर्म्स आहेत ते काहीच झालेले नाही असं म्हणता येत नाही. बऱ्याचशा राज्यांमध्ये अशा प्रकारचे रिफॉर्म्स झालेले आहेत.
0: कोणते रिफॉर्म झालेले?
1: आपल्याकडे एक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केटिंग नावाचा ई प्लॅटफॉर्म आहे. जवळजवळ 2000 देशभरातले जे ॲग्रिकल्चर मार्केट्स आहेत ते त्याला लिंक करण्यात आलेले आहे. हा एक रिफॉर्म त्या 3 कायद्यांपैकी एका कायद्यामध्ये हा म्हटला होता. अर्थात तो सेंट्रली हे होता, पण आता असे बरेचसे राज्यांमध्ये आता तुम्ही ई मार्केटवर जाऊ शकता,
0: तिथले
1: लिस्टिंग बघू शकता, भावांची तुलना करू शकता, कुठल्या राज्यामध्ये किती भाव आहे, कुठल्या प्रोडक्शनला किती हे आहे ती याची हे करू शकता. ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये जे बरेचसे गंभीर आणि फार बऱ्याच काळापासून चालू असलेले प्रश्न, जसं की पेरिशेबल गुड्स असतात, नॉन पेरिशेबल गुड्स असतात, त्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेजेस निर्माण करणं, वेअरहाऊसेस निर्माण करणं, ही व्हॅल्यू चेन निर्माण करणं आपल्याकडे, कारण एक 90 दशकामध्ये जे आपल्याकडे आर्थिक सुधारणा झाल्या त्याचा एक दोष म्हणता येणार नाही, पण त्याचा एक कृषी क्षेत्राला जो त्याचा फायदा होणार व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक आलेली नाही, त्यामुळे ते गुंतवणुकीचा भार सरकारला घ्यावा लागलेला आहे. आणि म्हणून मग आपल्याला फ्रिक्वेंटली असं दिसतं की कर्जमाफी किंवा ह्या, कारण की ज्या क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक येते त्या क्षेत्रामध्ये फक्त सरकारची गुंतवणूक, याच्यावर तो त्या क्षेत्रातला जो केंद्रबिंदू आहे शेतकरी तो अवलंबून राहत नाही, पण सरकारला तो भार सोसावा लागल्यामुळे हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहे, कोल्ड स्टोरेज निर्माण करणं, ती व्हॅल्यू चेन निर्माण करणं, हे सरकारच्या क्षमतेच्या पलीकडची कामं आहेत. कारण सरकारला बऱ्याचशा इतर गोष्टी करायच्या असतात आणि यामध्ये खासगी गुंतवणूकदार तेव्हा येईल जेव्हा याच्यामध्ये सरकारने कुठल्या प्रकारचा असा विशिष्ट फंड तयार करून जो यांनी केलेला आहे, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड जो आहे.

0: माध्यमातून जर सरकारने ती व्हॅल्यू चेन निर्माण केली तर मग खासगी गुंतवणूकदारांना ते विश्वासक आश्वासक वाटेल आणि मग ते येतील. आणि आपल्याकडे मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना गुंतवणूक करायची आहे, पण सरकारने जर ही भूमिका घेतली की हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं तर ते गुंतवणूक करण्यास इच्छुक होतील. त्या दृष्टीने या सरकारने
1: मूल्य साखळीचा भाग जो आहे तो घडणारी गोष्ट आहे, पण साठवणुकीचा जो भाग आहे कोल्ड स्टोरेजेस वगैरे आता त्याची संख्या वाढली गेल्या बऱ्या वर्षात,
0: त्याची संख्या बऱ्यापैकी वाढते आहे. त्याच्यामध्ये अडचणी पण आहेत कारण की त्याच्यामध्ये अॅग्रिकल्चर हा आपल्याकडे राज्यांचा पण विषय आहे, त्याच्यामुळे प्रत्येक राज्य किती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतं यावर सुद्धा ते अवलंबून आहे. डायरेक्ट असिस्टंट मिळण्यासाठी पीएम किसान योजना आहे आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा डिजिटलचा वापर करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ देण्यात येतो आहे. शिवाय त्यांचं जे प्रोड्यूस ते विकतात आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्याची जी किंमत मिळते ती त्यांच्या खात्यामध्येच मिळते. याच्यामुळे आपल्याला अशी इम्प्रेसिव्ह हे दिसण्यापेक्षा हे इन्क्रिमेंटल बेनिफिट्स जे आहेत ते पुष्कळ अंशी शेतकऱ्यांच्या याच्यापर्यंत पोहोचतात आहे. आणि आपण एक ओव्हरऑल टीकाकारांचं असं हे असतं की ऍग्रिकल्चर याच्यामध्ये फार हे नाही, कारण जर तुम्ही शेती क्षेत्राकडे सरकारने सारखी त्यांना मदत करत राहावी अशा दृष्टीने आपण जर बघत असू तर आपण प्रॉस्पेरिटीचं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं किंवा शेतकऱ्यांनी आणखी मोठं स्वप्न बघायचं त्यांच्या शेतीचा वापर करून आणखी त्यांचं उत्पादन वाढवायचं उत्पन्न वाढवायचं जेणेकरून प्रॉस्पेरिटीकडे ते बघू शकतील. आपल्याकडे सबसिस्टन्स फार्मिंगवर जास्त जोर दिलेला आहे आणि सरकारकडनं ज्या अपेक्षा असतात सगळ्या त्या तितक्या लिमिटेड असतात की शेतकऱ्यांनी जगलं पाहिजे आणि त्यांना फक्त सस्टेनन्स लेवलला हे केलं पाहिजे. याच्या पलीकडे येणाऱ्या या गोष्टी आहेत आणि त्या या सरकारने भरपूर केलेल्या आहेत.
1: शेतकऱ्यांच्या बाबतीत टीका होते असं नाही, आता शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य ह्या गोष्टींवरचा खर्च सरकारचा जो काही खर्च असतो अर्थसंकल्पीत तरतूद असते ती कमी कमी होत चालली ही ओरड आपण कॉलेजला होतो त्यावेळेसपासून ऐकतो.
0: बरोबर,
1: गेल्या काही दशकांपासूनचा हा प्रकार आहे, तर त्या बाबतीत गेल्या 12 वर्षांमध्ये काय फरक पडला विद्यार्थ्यांसाठी, शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी कोणत्या उपाययोजना गेल्या 12 वर्षात राबवल्या आणि त्याचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचला, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला?
0: शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे मुली सांगत असतात की प्रत्येक योजनेचा उद्दिष्ट अंत्योदय आहे आणि ते राजकीय दृष्ट्या आणि सरकारी कल्याणकारी योजना ज्या आहेत त्यांना एक ग्रँड फिलॉसॉफी देण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. पण त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा योजना आहे अंत्योदयाची जी फिलॉसॉफी आहे त्याला मूर्त स्वरूप देणाऱ्या ठरलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहिलं की 387 आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस होते जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा, आता 780 जवळजवळ झालेले आहेत, दुप्पट झालेले आहेत. आता एम्स जे होते ते 7 वरून 23 वर गेलेले आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे एम्स उघडण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी सरकारने विविध नियमांचं रिलॅक्सेशन देऊन की एम्सचा स्प्रेड असा असला पाहिजे की त्याच्यामध्ये एकच राज्य नाही तर 2-3 राज्य शेजारचे राज्य त्याचा फायदा घेऊ शकतील असा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. 530 मिलियन म्हणजे जवळजवळ 57.78 कोटी हे मागच्या वर्षीचा फिगर आहे, आणखी त्याच्यामध्ये वाढले असतील जवळजवळ 60 कोटी पण म्हणायला हरकत नाही.
1: हा जो खर्च आहे अर्थसंकल्पीत तरतूद, तर त्याच्या बाबतीमध्ये या 12 वर्षात परिस्थिती बदललेली आहे, किती बदललेली आहे आणि नक्की कशा पद्धतीने बदललेली आहे?
0: बऱ्यापैकी परिस्थिती बदललेली आहे कारण या सगळ्या सरकारचा दावा असा आहे की आम्ही याच्यामधले लिकेजेस कमी केले आहेत, त्यामुळे ते सगळे पैसे आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट केलेले आहे. म्हणजे 1.7 वगैरे आपला GDP एक हे होता जो शिक्षण आणि याच्यावर खर्च होता तो आता 2%च्या पलीकडे गेलेला आहे आणि हे कन्सिस्टंटली मागील 10-12 वर्षांमध्ये होत आहे आणि आपण त्याच्यामध्ये वाढ होते आहे. आणि ज्याला आपण सोशल वेलफेअर म्हणतो त्या याच्यामध्ये आता 40 कोटी लोक जवळजवळ आयुष्मान भारतमध्ये कव्हर होतात आहेत. ह्या सगळ्या इम्प्रेसिव्ह फिगर्स हे अलोकेशन वाढल्याशिवाय होणार नाही. 80 कोटी लोकांना जर आपण अन्नधान्य देऊ शकतो आहे तर ते आणि ते डायरेक्ट मिळतं आहे त्यांच्या खात्यामध्ये विविध योजनांमध्ये डायरेक्ट तुम्ही बेनिफिट ट्रान्सफर करता आहे हा त्या विविध सोशल याच्यामध्ये वाढलेलाच हे आणि बजेटरी अलोकेशन त्याला वाढलेले आहे हाच त्याचा पुरावा आहे. कारण या बहुतांश योजना या केंद्र पुरस्कृत आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकारांचं पार्टिसिपेशन आहे, पण आयुष्यमान योजना असेल सगळ्या योजना त्याच्यामध्ये केंद्र सरकारचं पुरस्कृत योजना असल्यामुळे त्यांच्यामध्ये केंद्राच्या बजेटमध्ये त्याची तरतूद वाढतेच आहे कन्सिस्टंटली.
1: महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं कोणत्या योजना आणल्या, त्याचा लाभ आतापर्यंत किती महिलांना झालाय?
0: मोदींच्या सगळ्या वेलफेअर आर्किटेक्चरचा केंद्रबिंदू या महिला आहेत आणि जवळजवळ 12 कोटी आपल्याकडे टॉयलेट्स बांधण्यात आलेले आहेत आणि 14 कोटी आता ते घर जल योजनेमध्ये कनेक्शन आपण दिलेले हर घर

0: ही जी सामाजिक भूमिका आहे ती मोदींनी या विविध याच्यातनं तयार केलेली
1: आहे, तयार केलेली आहे, आणि महिलांचा विश्वास वाढण्याचं काम यातून झालेलं असं दिसतं.
0: अर्थातच
1: मगाश तुम्ही कोरोनाचा उल्लेख केला, तर आर्थिक विषयाच्या दृष्टीने केला, पण गेल्या 12 वर्षांमध्ये अशा काही नैसर्गिक आपत्ती आल्या, मानवनिर्मित आपत्ती आल्या, त्यात कोरोना असेल, आता ते तेल संकट असेल, अतिवृष्टी असेल, या संकटांना हे सरकार कशा पद्धतीने सामोरं गेलं?
0: नैसर्गिक आपत्ती आणि ज्याबद्दल फारसं फोरकास्ट नाही करतायत किंवा हे, आणि कोरोना, या दोन, कोरोना एक तर जगावेगळंच सगळं आव्हान होतं. त्याबद्दल बोलायचं झालं तर आपला साईज बघता, आपली लोकसंख्या बघता, आणि आपल्या देशात समाजामध्ये शिस्त निर्माण करणं, कोरोना सारख्या जगावेगळ्या आणि कदाचित बऱ्याच मागील शतकानुशतक न आलेल्या एखाद्या आव्हानाला, त्या समाजाला तयार करण्याची भूमिका, याच्यामध्ये मोदींचं राजकीय नेतृत्व आणि मोदींचं आश्वासक नेतृत्व बऱ्याच अंशी जबाबदार होतं. कारण त्यांनी त्यांचं राजकीय कॅपिटल वापरून समाजाला त्या आव्हानासाठी तयार केलं, तेच राजकीय कॅपिटल वापरून आपल्याकडे व्हॅक्सिनची निर्मिती झाली, आणि निर्मिती इतकी झाली की आपण ती बऱ्याचशा गरजू देशांना त्याचा ती पुरवली, अशा प्रकारे झाली की अगेन तिथे राजकीय नेतृत्वाची ही कमाल होती, हे त्यांचं कौशल्य होतं की लोकांना ते व्हॅक्सिन घ्यावं हे आश्वासक वाटलं, व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे कार्यक्षमपणे सरकारने राबवला. शिवाय बऱ्याचशा देशांनी इन्क्लुडिंग अमेरिका कोविडच्या काळामध्ये असे काहीतरी इकॉनॉमिक बेलआउट पॅकेजेस दिले त्यांच्या याच्यामध्ये की त्याचे परिणाम, त्यांचे दुष्परिणाम त्यांना नंतर भोगावे लागले. आपल्या देशामध्ये बऱ्याच यांनी म्हणून, आणि त्याच्यामध्ये बरेचसे अर्थकारणी सुद्धा होते, त्यांनी म्हटलं की भारताने सुद्धा त्यांचं अनुकरण करायला पाहिजे, इंडस्ट्रीला म्हणा किंवा लोकांना म्हणा, डायरेक्ट आपण मदत करायला पाहिजे कोविडच्या काळामध्ये. ती न करता आपण या सगळ्या मेजर्सवर भर दिला, त्याचे आपल्याला चांगले परिणाम नंतर बघायला मिळाले. त्यामुळे आपली इकॉनॉमी सुद्धा आता कोविडच्या काळापासून झाली आहे. नॅचरल डिझास्टर्स म्हणाल तर आपल्याकडे त्याच्याबद्दलची आधीची सूचना मिळण्याचं तंत्रज्ञान आपण वाढवले आहे. आता ओडिसामध्ये म्हणा, वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणा, मागील काळामध्ये जे सायक्लोन्स वगैरे आले त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायला, लोकांना तिथनं हलवण्यासाठी, सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यासाठी आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते केलं. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर त्या नैसर्गिक आपत्तीनी जेवढं नुकसान केलं असतं किंवा आधी आपल्या देशामध्ये केलेलं आहे, तितकं नुकसान या काळामध्ये झालेलं नाही आहे. आणि याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, याच्यासाठी सरकारी यंत्रणेला तो वापर करण्यास एनकरेज करणं, आणि तो वापर केल्यानंतर मग त्याचा डायरेक्ट लोकांची यंत्रणा कशी कार्यक्षम होऊ शकते,
1: जीवितहानी टाळणं आणि वित्तहानी सुद्धा जमेल तेवढी कमीत कमी, या बाबतीतली सिद्धता सक्षमता आपली वाढलेली आहे. धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली, आणखी बरेच मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत, मात्र वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल, त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. इतर मुद्द्यांवर आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या भागात अधिक चर्चा करूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद, धन्यवाद.
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा दुसरा भाग उद्या बुधवारी 10 जून 2026 रोजी रात्री 8:15 प्रसारित होईल.
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल 7:45 FM रेनबो वर आणि 9:00 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:45 वाजता आहेत. यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत दिल्ली केंद्रावरील कार्यक्रम प्रसारित होतील, ते आम्ही सहक्षेपित करू.

ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजले आहेत. एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईटचे नाव पुन्हा एकदा https://awards.gov.in. प्रस्ताव मागवण्याची शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपले. श्रोते हो, आज शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्ममध्ये गुलाम नियाज खान यांचे गायन ऐकूया, राग यमन. विलंबित बंदिशीचे बोल आहेत काहे सखी कैसे के करिये भरिये दिन, आणि द्रुतबंदिशीचे बोल आहेत एरी आली पियाबिन. विलंबित बंदिश 1 तालात तर द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यानंतर तराणा 1 तालात निबद्ध आहे. तबल्यावर साथ दिली आहे संतोष मिश्रा यांनी, तर हार्मोनियमवर साथ केली आहे जयंत फडके यांनी. तर ऐकूया गुलाम नियाज खान यांचं गायन, राग यमन.

Mama,

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गुलाम नियाज खान यांचं गायन आपण ऐकलं, राग यमन.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
4: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
3: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
5: कधी कुणी येन, कधी कुणी कसे कष्टले, कष्टले हे मुंबई घडताना.
6: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आता ऐकूया नभोनाट्य कर्माची झाली दशा, लेखक KD जुवेकर.
7: आकाशवाणी मुंबई नभोनाट्य कर्माची झाली दशा, लेखक श्री KD उर्फ बाळ जुवेकर, दिग्दर्शक रघुनाथ पराडकर. कर्माची झाली दशा.

0: देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सदा सर्वदायक तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा, उपेश नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे चाहता। जय जय रघुवीर समर्थ, जय श्री शिव शंभो, नम शिवाय नम शिवाय नम शिवाय।
1: पूजा लवकर आपटली।
0: काय म्हणलस?
1: पूजा लवकर आपटली।
0: अरे आपटली अरे बाबल्या, पूजा आटपले मेल्या।
1: असं काय पूजा आपण आटपलाची?
0: आज बाईस कंटाळ शिलो असं, आणि पूजा काय रोज दोन दोन तास करू होई असा शास्त्र नाही?
1: मग रोज चार चार तास तुमची पूजा चाललेली असता, ती काय शास्त्राक सोडून की काय?
0: तसा नाही रे, पण या रिकाम टेकड्या वेळात करतले काय दुसऱ्या पूजेशिवाय? येऊन जाऊन आपला हरी हरी, नाहीतर पांडुरंग पांडुरंग।
1: काय हो म्हणा आबानू, पण एवढ्या दांडग्या वयात रिटायर झालात ही मोठी चूक केलात।
0: चूक माझी नाही बाबल्या, माझ्या नशिबानच झाली असा म्हणा कोया।
1: काय या नकोता सांगतात, ह्याच्यात नशिबाचा कसलो इलो संबंध?
0: अरे मेल्या, सरकारच्या नियमानुसार 58 वर्षी रिटायर झाले, मराठीत त्या सेवानिवृत्त झाले असं म्हणतो।
1: काय आबानू काय या 58 वर्षाचा गणित भगलीन तर नाही ना सांगत असाल तुम्ही? आणि 58 वर्षा तुमचं कोणो एवढं ताट राहत काय हो साठीत?
0: वाटत नाही ना मी साठीतलो। अरे बाबा, तेव्हाच्या राज्यात तसाच होता, नोकरीस लागताना वय हटकल्याने। आता माझा खरा वय माझ्या बापसाक माहिती, अंदाजा तोंडात दिला आता दिलंय फेकून,
1: आणि त्याचो परिणाम ह्यो असो भोगूचो लागलो। आबानू आता तसा बघू गेला तर तुमचा वय 50 वर्षा
0: बाबल्या। चुका का झाल्या माहिती?
1: अहो आमच्या अण्णाचो आणि तुमचो जन्मदिवस एकच ना।
0: काय म्हणतेस तरी काय, अण्णा 50 वर्षाचं झालो
1: या काय विचार ना झाला? अहो गेल्याच महिन्यात आपल्या वयाची गोल्डन जुबली केल्याने अण्णाने।
0: कसली जिलेबी म्हणालस?
1: जिलेबी नाही हो, गोल्डन जुबली, वयाची 50 ही मोठी पार्टी दिल्यान मालवणात।
0: अरे पण अण्णा 4 बुका शिकलो, शाळेत गेलो, म्हणाल त्याका त्याची जन्मतारीख गावली।
1: जन्मतारखेचो आणि शाळेचो संबंध खाईलो? आबानू जन्म नोंदणीचा काम गावच्या ठिकाणी ग्राम पंचायत आणि शहराच्या ठिकाणी म्युनिसिपालिटी करता। आता माका तरी काय माहिती म्हणा, पण तलाठी भाऊ एकदा हटलात असाच काहीतरी सांगत होते।
0: अरे आमचे आऊस बापू अडाणी होते, त्यांनी आमच्या जन्माची नोंद केल्याने नाय ते तुला आता आमची काय मिस्टेक? आणि तेव्हाच्या राज्यात कोणाकडे होते जन्मतारखे?
1: ते बाबतीत मात्र तुमका दोष देऊ येऊच राय।
0: अहो
1: तेव्हाच्या राज्याची कथाच येगळी होती। अहो स्वाना गाठीक बानान फेराची सोय होती, आता ते दिवस रवले नाही।
0: होय रे बाबा,
1: हो आता तुमच्या जन्मतारखेचं शो किती घोटाळा झालो तो बघा।
2: रे शिरारे पडू त्या घोटाळ्यात आणि कांडा लागवता जन्मतारखे।
1: आता हिचा काय बिना असला, छापरा चाळवल्यासारख्या करता ती, आता बरी होती हिची जन्मतारीख धापू झाली की काय? बनू
2: रे माझी जन्मतारीख होतीच खोय तर ती धापो जातली। माझी जन्मतारीख माझ्या आयक माहिती नाही, आयक जन्मतारीख विचारलंय तर सांगा काय? चंप्या गो तुया जन्मलस त्या वर्षात नाचने लय पिकले, 3 कणगी भगरून बिवळे बांधले होते बघ।
0: आमचं दादा पण सांगा
1: अबानू, तुमचं दादा मगे
0: बापूस रे ते सांगत तू जलामलस म्हणजे मी त्या वर्षात थंडी मरणाची पडलेली।
1: तेतुरसून तुम्ही जगला ज्या आधी नशीब म्हणा माझ्या काकूंचा नाही गे काकू?
2: तू का मेला काय म्हणाचा ता म्हण।
0: अरे माझ्या बापाशी त्या थंडीची आठवण राहुली, पण इसवी सालाचं पत्त्याच नाही बघ।
2: तमामजींचा जाऊन दे, पण तुमका तरी खर माहिती होते इसवी सन पोरीची जन्म तारीख माहिती नाही आणि आता करून बसलास ना फांदो।
0: अगो फांदो करून बसले तरी काय नाही, हो तो वांदो 1 किलो तर 56 येतील, नाहीले तर घरून घेऊन येईन। बरं काय तोटो हा, सध्या रिटायर असे मी
2: या बघा 56 इले तरी असो मनासारखो यावचो
0: नाही
2: हो। चांगलो सरकारी ऑफिसात होतो?
0: अगो सरकारी ऑफिसात चांगले बरेच जण असते, 1 गेलो आता दुसरो येईल, आणि आमचा बायो पण काय अगदी दिसक वाईट ना काय बाबल्या?
2: वय वय काय, पण बायोचा लगीन जमवताना वाहन धरण जाताली तेव्हा आठवताला?
0: अगो वरीसभर तरी धरण जावशी नाही, कोल्हापुरी आता पिवर पिवर रिटायर झाल्यावर नवीन घेतलंय.
2: वय वय माहिती आहे.
0: आलो बाय तुका काय माहिती आहे.
1: अशी एकमेकांवर भांडतस तरी
0: बघ तरी येता काय ते.
2: अरे बरं असं काय करतस काय हा भांडा नको तर काय करू रे. अरे ह्यांच्यामुळे बायोचा लगीन मोडला.
0: वय वय जसं काय मी जापसेकून मोडले अशा थाटा आलडे घालता. अगो माझे बाय माझ्या पायावर माझ्या हाताने मीच धोंडू घालेन काय गो.
2: माका हटकू नको पण बोलणे करण्यात तुमची काहीतरी मिस्टेक झाली.
0: म्हणाल
2: पाहुण्याने बायोग मोडलेली
1: च्या मारी टोपी पाहुण्यांचे त्यांची ही हिम्मत काय गे काकू
2: काय
1: हे पाहुणे इल्ले तरी खैसून
2: मसनासून
1: मसनासून हाय किते इल्ले
2: हजामत करू.
1: अरे तिचे
2: रे मेल्या मगाच पासून एकटाच भांडण चालला था रेड्यासारखा. ते तर तुका काय कळला ना.
0: हा गो रेड्या कसा कळतला म्हणतात ना रेड्याच्या कानात किन किनता रेडो म्हणता माझा लगीनच वाचता त्याच्यातली गाय रे बाबल्या.
1: अबानो ओ अबानो
0: काय
1: रेड्याचा लगीन झाला.
0: हा
1: ओ माझी म्हस गाबणी राहुली
2: हारण रे मेल्या भैरो तो बायलेक म्हस म्हणतात मेल्या. रे तुझ्या जीवाक तरी पुरवता.
1: तुम्ही जर माझा रेडो म्हटला तर माझे बायकोक मी म्हस म्हटलंय ते तर माझी काही चूक झाली.
0: नाही रे बाबा नाही मेल्या आमचे दार आमच्या कशाला घातलं.
1: बरं पण अबानू पाहुण्यानी बायोग नकार देवचा कारण काय.
0: बायोची जन्मतारीख
1: मगे
0: मगे काय. अरे वयात फरक दिसलो तसा बायोचा खरा वय 25.

0: आता केलेली कर्मानिस्तारणा सोप्या नाही हा.
1: तू काय सांगतोय बाबल्या? 62 साल तो महापूर इल्लो ना, ते दिवशी बायो झाला. अरे बाळणपणात सुई निल्ली ना, ती 2 दिवस आमच्याच घरात होती वावराची अडचण. तर रे आम्ही सगळे माळ्या
0: काय. मग बरोबर, बायो जलामल्यावर त्याच्या पायाचा स्पर्श त्या महापुराच्या खदू पाण्यात झालो आणि पाणी भराभर भराभर अटाक लागला. भाटीच्या जागेवर कोंडी आणि कोंडीच्या जागेवर भाटी दिसाक लागली. नाही आबानू
2: बाबल्या, अरे फलत्याच टायमा भगल बरी सुस्ता.
0: आबानू तुमचं मग हसू येता. तुमची जन्मतारीख नोंदूक नाय म्हणान तुमच्या आवशी बापाशी तुम्ही अडाणी खुले म्हणत होतात. आता बायोच्या जन्मतारखेचो ह्यो चैत्राचो वैशाख केला त्याचा जबाबदार तुम्हीच की नाय?
2: मी जबाबदार बाबल्या, मी जबाबदार.
0: मग
2: हे बघ बाबल्या, आता झाला तर झाला, परत परत ताज उगायत बसा नको. ज्या बायोच्या नशिबात असा ताज होताला.
1: देवाच्या दयेन हात पिवळे झाले असते पोराचे. काय मी आधी विवंचनेतून सुटला असतो.
0: आबानू काकू, बायोच्या लग्नाचा नाव आता काढला तेव्हा लय घोळेत ठेवण्यात अर्थ नाही. लग्नाचा भार लवकरात लवकर उडून देवा.
2: अरे बाबल्या, अरे बायोचा लगीन मोठ्या थाटा मटात लावून देते की नाही बघ. पुढच्या महिन्यात कंपनीन बोलवणार हा. अरे ग्रॅज्युएट आणि प्रॉव्हिडंट फंडाचो चेक तयार असा तयार.
0: मग रिटायर झाल्यावर डबुला मिळतात?
2: होय बाबल्या, लोकांका आता डबुलाच वाटतं, पण आपण इमानी इतबारे केलेल्या सेवेचे पैसे असत ते.
1: मग बायोच्या लग्नाचे खटपटी बेगीन लागा.
2: अगो आता काय गप बसते की काय? 6 महिन्याच्या फुतूर नाय बायोच्या लगीन लावून दिलं तर वाटावर मिशी ठेवू ना. अगो अगो अगो अगो माझ्या छातीत कळी गो. अगो घाम सुटलो बघ अंगात. अगो माका दाखला कोणातरी आणव रामेश्वरा.
1: आय
2: माझ्या छातीत
0: डोळी फिरूक लागली.
2: अगो अगो माझ्या छातीत जोराची कळी गो. अगो अगो रामेश्वरा.
0: बाबल्या
1: कांदू लावू नका.
0: काय उपयोग नाही बायो. आबा आपला

0: सगळे आहे, आता गप राहशील.
1: असा वस्तू कसा गो झाला बायो, काय शिकणार खोकणार, अरे असे कसे गो माक सोडून गेले. शिरा पडली त्या हाड पेडा यांच्याच वाट्यात किती आईलो.
0: आय गे माऊली आता गप राह, हा अगे नशीब काय कोणाक चुकला हा. हो बघ बाबलो येलो, बाबल्या काका आता तू तरी समजूत घाल आयची.

0: काकू, आता काळीज खट कर बघू, अगे आपल्या नशिबात इल्लेले भोग आपणास भोगूकच पाहिजे, जाणारो बिचारो सुटलो काकू, अगे पोराकडे बघून तरी चिपरव,
1: तेवढं बायाच्या लग्नाचं घोर पाटी ठेवून गेले,
0: अगे मावले घोर तेवढंच नाही भयंकर घोटाळा करून गेले हा ताबा,
2: बाबल्या कसलो घोटाळो रे, आबांच्या कंपनीतून काल पत्र येईला त्याच्यात काही तसच नाही ना,
0: तोच घोटाळो झाला बायो, तोच घोटाळो झाला, मधून सगळा पत्र वाचल्या नसा होय तो काय मधू इलो,
3: येताना वकील मामांका पण घेऊन इले, म्हणतात ना काका बरोबर मामा असलेलो बरो,
0: नमस्कार वकील मामानो,
4: नमस्कार मंडळी,
0: मधू आता काय झालं तर सांगू, हा कालच्या पत्रात काय आता सांग,
3: ता हे वकील मामाच सांगतील,
0: सांग
3: बायो आबांचे पैसे मिळासाठी आता तुमका मॉप खटपटी करूचे लागतले,
2: कित्या रे मधू,
4: मंडळी कंपनीनं आबांच्या नावावर काढलेलो चेक आबांच्या मृत्यूनंतर कॅन्सल झालो,
3: आता आबांच्या रकमेक धनी कोण ता कंपनी कळव भया असं हे वकील म्हणतात,
0: अरे पण आबांच्या पश्चात सगळी रक्कम

0: काकू आणि बायकच मिळतली, आता त्यांच्याशिवाय वारस तुणा आबात।
1: हा मंडळी ताज मी सांगते, तू ताज मी सांगते, पण त्याच्यासाठी काकू आणि बायो हे दोन व्यक्तीच आबांचे कायदेशीर वारस असत, ह्या कंपनी कायद्यान पटवून देऊ भया।
2: आता हे सगळे उपद्व्याप कित्या म्हणून सांग?
0: कित्याक रे बाबा?
2: अरे प्रॉव्हिडंट फंडाचो फॉर्म भरताना आबानी नॉमिनेशन केले नी? नाय
0: नॉमिनेशन करूक नाय मगे।
1: हा मी सांगते, मी सांगते, आपणाक मिळणारी प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम जर आपणाक अकाली मृत्यू येलो तर आपल्या पश्चात कोणाक मिळायची? त्या व्यक्तींची नावा नॉमिनेशन फॉर्म मध्ये भरूची असतात।
3: त्यांचा असा होतला त्या तोडाच माहिती होता बाबा, काळंडाव साधल्यान रे मधू।
4: आवशी तोंड ढाक बघू, मधू तूच काय तो कागद लिवन कळव कंपनीत।
2: बायो अगो खुळ्या, नुसतो कागद लिवन काम नाही होवच।
1: हा मंडळी अहो, त्यांच्यासाठी आबांचा डेथ सर्टिफिकेट कंपनीत पाठवू घ्या।
0: कसला सर्टिफिकेट पण म्हणतास?
2: आबांच्या मृत्यूचो दाखलो रे।
0: हा
2: बरा तो तरी घेतलेलो असा ना बायो?
4: खैसून घेऊतो लागता?
2: ग्रामपंचायतीसून। ता सुद्धा मृत्यू इल्यापासून 7 दिवसाच्या आत अर्ज करूचो लागता।
0: असा तो आम्ही घेऊकच नाही।
1: काय हे मंडळी, अहो आबांच्या मृत्यूक आता 2 महिने होऊन गेले, अजून तुम्ही दाखलो घेऊक नाही?
2: बाबल्या तू मेल्या शेजारी यांचो, तुका पण काय माहिती नाही?
0: अरे गुलामा, माका आडाने काय समजता?
1: अहो मंडळी, माणूस मयत झालो की त्याच्या मृत्यूची नोंद पंचायतीच्या रजिस्टर मध्ये करूची असता।
4: पण आमका सरपंचान काय सांगत नाही?
0: तो कसो सांगत, मेल्या खटल्यात बसा निडिये फुकाकच टाइम पूर्ण नाही।
2: आणि काय रे बाबल्या?
0: काय
2: जन्म मृत्यू नोंद अशी पाटी ग्राम पंचायतीच्या कचेरीत लावलेली? हा हा मा
0: होय होय,
2: तेव्हा ही पाटी हैसर कित्या? ह्याचो अर्थ काय? ह्याच्यावर कधी विचार केलं?
0: तुझ्यान सांगते मधु, ते पाटीचो अर्थ माका आज कळलो।
4: ता मरो मधु, आमका आता मृत्यूच्या दाखल्यासाठी काय करूच लागत ता सांगा।
1: मंडळी आता बघा, मी सांगते, तलाठ्यात गाठून आबांच्या मृत्यू संबंधात पंचांच्या सह्यांचा अर्ज देऊ खोय, समजलं? मग तो अर्ज मामलेदार कचेरीत जात करू, मगे आबांच्या मृत्यूचं दाखलो गावतलो।
0: असा तर मगे सरपंचक पुढे सरू खोया, मामलेदार कचेरीत त्याचा मॉप वजन असा।
2: माका माहिती असा बाबल्या, अरे थैल्या कामासाठी थैसरल्या कारकुनांका चाय पाणी देऊन सरपंचान आपला वजन वाढवून घेतल्या ना।
0: होय रे होय, तसाच असा खोया, म्हणतात ना चाय थै न्याय।
2: पण ह्या बघ बाबल्या,
0: काय
2: तलाठी भाऊंका विश्वासात घेऊन काम करून घेऊया।
0: हा हा, अरे मधु आबानी नॉमिनेशन भरलं मी नाही असं तू म्हणतस,
2: हो
0: पण ता भरलेला असा किंवा नाही हा ता बघण्याची कंपनीची जबाबदारी काय हो? नाही
2: काय पण पॉइंट काढले सा बाबल्या।
1: मंडळी बरं बोलात, अहो तसं बघू गेल्यावर काम कंपनी जात असा, पण कंपनीचे कारकून ते सुद्धा तुमच्या आमच्या सारखेच, आमच्यातलं हो आळस हो निष्काळजीपणा आमका हो असं बोलता।
2: तेव्हा प्रत्येक कामगारान आपला नॉमिनेशन झाला की नाही ह्याची खात्री करून घेऊ कोई,
0: नाहीतर मगे हे असे हेलपाटे घालूचे लागतले।
4: बरा मधु, एवढ दाखलो पाठवून काम भागत काय रे?
2: तेवढा काम सोप्या नाही हा बायो, त्याच्यासाठी वारस पत्र करून घेऊ होया।
1: आणि त्यासाठी कोर्टाकडे रिट पिटिशन ऍप्लिकेशन करू होया।
0: कसली पिटिशन म्हण?
2: पिटिशन नाही रे बाबा, रिट पिटिशन म्हणजे याचना अर्ज।
1: मंडळी मंडळी मी तुमका सांगते, नीट ऐकून घेवा, बायो ऐकून घे, काकू आणि बायोच आबांच्या पश्चात त्यांच्या प्रॉपर्टीचे रितसर वारस असत, आणि त्यांच्यासाठी त्यांका वारस पत्र मिळाक व्हया असो अर्ज कोर्टाकडे करू होयो।
4: अगे माझे बाय, मगे कोर्टाची पायरी सुद्धा चढाक व्हायची की काय?
0: हो मगे आपली लागली लांबण, तारखेवर तारखे पडत रवतले, औद्याच्या कारकिर्दीतली केस नातू म्हातारो झालो तरी चालू असता।
2: म्हणून म्हणतात ना, शान्या माणसान कधी कोर्टाची पायरी चढा नाही।
1: पण मंडळी करूचा काय, अडलो हरी आणि कोर्टाची वाट धरी? मंडळी वारस पत्र मिळासाठी कमीत कमी 6 महिने तरी लागतले।
3: वकील भाऊनो आता सगळा काय ता तुम्हीच करा, तुमच्या शिवाय आमका सल्लो देणार दुसरो असा को?
0: अगे काकू तू काय ये काळजी करू नको, वकील भाऊ आणि मधु काय ता सगळा व्यवस्थित करतले, मी आणि मधु शेजार धर्माच्या नात्यान अशा प्रसंगी मदत करू वचनबद्ध असाव, एवढाच तुका वचन देतय, नाही रे मधु?
2: होय काकू, वकिलांका घेऊन आजच वारस पत्रासाठी अर्ज लिवान घेऊया, कसा रे बाबल्या?
0: कशी आपली इच्छा महाराज, जा बयो जा, आम्ही बाकीचा बघतो, तू चायचो बंदोबस्त कर, जा जा बेगून जा।

0: काकू बायो आता झालेल्या प्रकाराबद्दल काय एक वाईट वाटण घेऊ नको. झाला गेला गंगेक मिळाला.
1: जा नशिबात होता ताच झाला. दुसऱ्याक दोष कोण देता हा बाबल्या.
0: या बघ काकू, त्या दिवशीच्या पाहुण्यांची मधून अगदी व्यवस्थित समज घातल्या ना. बायोचा खरा वय त्यांनी पाहुण्यांका पटवून सांगल्या ना. आणि बायोक मागणी घालूसाठी तो पाहुण्यांका घेऊन आता हई येऊ झालो. इतक्यात हैली तयारी झाली.
1: होय, बायोन पाय धूप पाणी ठेवल्या ना बादले.
0: तर मगे सगळी सिद्धता रेडी असा. आता फक्त पाहुणे येऊची खोटी. नको नको, पाहुण्यांची मधोबरोबर कंट्री कंट्री नाही एंट्री झाली. एंट्री झाली. येवा येवा पाहुण्यानो, सोमते हात पाय धुवून घ्यावा.
2: असं म्हणतास.
0: होय
2: काकू, पाहुणे येले बाहेर येऊन बस आणि बायो को बोला.
1: नको रे बाबा, माका लाज वाटत रे बाबल्या. माझा पांढरा कपा घेऊन बाहेर येऊन बसा.
0: पाहुणेनो या टॉवेल घ्या बघूया.
2: ह्या बघा काकू, आबा गेले फार वाईट झाला. बिचारे अकाली गेले. त्या दिवशीच्या जन्मतारखेचं घोटाळो आमच्या लक्षात येलो. मधुभाऊनी सगळी कथा सांगल्याने तुमच्या मुलीची खरी जन्मतारीख कळली आणि आमच्या मनातलो गैरसमज दूर झालो.
0: पाहुण्यानो, आमचा बायो तुमका पसंत असा ना.
2: हो तसा नसता तर दुसऱ्या खेपे कितीही लास्त आहे सर. खरा सांगा मधुभाऊ, बायो पहिल्या बघण्यातच पसंत केलाय मी.
0: तसा आमचा बायो सद्गुणी हा. अहो स्वर्ग करीत तुमच्या संसाराचो. बरं पण पाहुण्यानो, देणे घेण्याबाबत तुमचा काय मत.
2: ता मी अगोदरच सांगलंय, तुम्ही फक्त तुमची मुलगी देवची तिका पदरात घेऊचा काम आमचा. अहो बायो सारखी सद्गुणी मुलगी मिळणं हे आमचा भाग्य असा असा माझ्या वडिलांचा मत.
0: मगे तुमच्या वडिलांची सुद्धा संमती असं म्हणतास.
2: तसा बघलास तर ते माझ्या इच्छेविरुद्ध कधीच नाही होते आणि नाही असत.
0: बरं, तुमचे बाजून सगळी संमती झाली.
2: हो
0: बायो, अगो तुझा काय. या बघ या बघ या बघ, असा मुरडा नको. मुरडतो गो कित्या तोंडान काय तर सांग.
1: तुम्ही सगळी वडील माणसं हय असत. मी काय तुमच्या शब्दा बाहेर असय काय गे आहे. ता बाहेर आणि भूतूर माका हटकू नको बाय. पाहुण्यांका काय ता उत्तर दी.
3: मधु, माका पसंत असत ते.
0: ते म्हणजे गो कोण.
3: सुदाम.
0: पाहुण्यांचं नाव सुदाम काय. सुदाम भाऊजी नो, पुढल्या खेपेपासून सासरवाडीक येताना तुमची ती फोआची भ्याट हाणू किसरा नको हा माझ्यासाठी.
2: मग तुम्ही माका काय देतलास. कृष्णान दिल्यान तसा
0: अख्खी द्वारका तुमका देऊन टाकतल.
2: म्हणजे
0: समजावून सांगतोय हा. अख्खी द्वारका म्हणजे ची सौका म्हणजे चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी द्वारका आबा पाटील तुमका देऊन टाकतल.
2: मगे तुमचा बायो.
0: समजदार आता जो तुम्ही.
4: मी पण तुमच्या हसण्यात वाईट भाग घेऊ मंडळी.
5: वाईट किती घेतास. मावसो घ्या ना.
4: काकू ह्या बघ तुझा पत्र आबांच्या कंपनीतून इला.
1: मधु बघ रे बाबा काय हाता.
5: बघते हा देवाकडे बघू. तू श्रीमती भागीरथी आबा पाटील वाचतय हा. ऐका. With reference to your letter along with succession certificate dated 22nd December, we are pleased to inform you that the payment of gratuity and of provident fund amounting rupees 48,709 and paise 70 only as admission under the rule to late Sri Abha Somaji Patil expune in the store department has been sanctioned. You are therefore requested to collect a check of the above said amount within 15 days from the date of this letter. General Manager. चला काकू आधी विवंचनेतून सुटली आता सारख्या सारख्या म्हणाक नको. कर्माची झाली दशा.
0: अरे काय हा भूतूर, तू इंग्रजीत वाचलस आमका कळाक नको.
5: अरे बाबा, काकूंच्या नावाचा कोर्टा कडचा वारसपत्र कंपनीक मिळाला. सगळ्या रकमेचं चेक घेऊ पत्र मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत कंपनीत येऊन समक्ष भेटा.

0: करायचा असा कंपनीन कळवले ना.
1: चला सगळी किरीवारी दूर झाली, आता बायोच्या लग्नाचे तयारी लागूया.
2: अरे पण बाबल्या, मेरा दुसरी आनंदाची बातमी समाजली की नाही?
1: कसली रे बाबा?
2: कसली?
1: हो
2: मेरा बापू झालंच ना.
1: अरे माझ्या आधी तुका माहिती झालं?
2: अरे बाबा कसो झालो तरी पोस्टमन असे मी. पाननीतून येताना तुझ्या घरात कोरग्या चुराडाचा आवाज येलो म्हणून कान लावून चौकशी केलंय तर थोरलेन सांगल्यान बाबल्याक बाबू झालो.
1: तुमच्या तोंडात साखर पडो रिपोर्टरानो.
0: बाबल्या आता सगळ्यांका पेढे देऊ गया.
1: अरे खाशात तेवढे पेढे देऊया. तुम्ही हेच थांबा, मी इलय.
2: असा काय जिराचा तोंड बघू घराकडे जाऊचा तो पेढे हाडूक जातस की काय?
1: पेढे आणूच्या आधी जरा ग्रामपंचायतीतून जाऊन येतय जन्माची नोंदणी करून, नाहीतर उद्या सकाळी जन्म तारखेची नोंद करूक नाय असा माझ्या झिलान म्हणत नको. इलय रे
2: काय मेलो हुळाकलो, झील झाल्याबरोबर थेट जन्म नोंदणी कार्यालयात गेलो.
0: पेका हसा नको हा पोस्टमनानु. अहो जन्म मृत्यूची नोंद वेळच्या वेळी होऊक होई, ती नाय झाली तर बरेच घोटाळे होतात. जन्म मृत्यूची खरी तारीख मिळाली नाय तर शिरगंटीत सुद्धा भलो मोठो फरक पडता.
3: वारशात असला गाणा
0: बायोचा लगीन जमलं त्याची खबर गावली असतली. काकू काकू बायो लाजता बघ कसा था. आणि हो बायो, लगीन झाल्यावर हनीमूनाक जाऊच्या आधी कलेक्टर ऑफिसात लग्नाची नोंदणी करून यावा,
2: नाहीतर संसारात रमल्यावर मग फुरसत नाही गावाची. कसा होपसुळा भाऊजी.
4: आईपोगे कशी चिडवतात ते. अगो ते असेच बसले आहेत, त्यांका आधी चाय लाडू दी जा.
0: आमच्या आधी सुदाम भाऊजींका दी. हा
4: मधु नाव सांगा ना.
0: कोणा? सुदाम भाऊजींका.

0: आपण ऐकलं नभोनाट्य कर्माची झाली दशा. लेखक श्री के डी उर्फ बाळ जुवेकर. दिग्दर्शक रघुनाथ पराडकर. पात्र परिचय आबा रघुनाथ पराडकर. बाबल्या आप्पा घाडी. काकू बी नीलप्रभा. बायो राजश्री पराडकर. मधु विनायक गावडे. सुदाम दत्ता पवार. पोस्टमन दिगंबर शेलटकर. वकील सुहास पराडकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोता आपण ऐकत होतात नभोनाट्य कर्माची झाली दशा. नभोनाट्याचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: श्रोते आपण ऐकत आहात.

प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्री ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारे हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.